सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्जवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 7 ज्येष्ठ शके 1948, 28 मे 2026. पहाटेचे 5:50 झाले आहेत. प्रसारणात आपलं स्वागत करत आहे अनुराधा तरडे.

0: उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारी यांच्या सनई वादनात ही होती जौनपुरी रागातील धून. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: पहाटेचे 5:55 होत आहेत. प्रसारित करीत आहोत गिरवाणवाणी. ऐकूया तोटकाचार्य रचित शंकर देशिक स्तोत्र अश्विनी हिंगे यांच्या स्वरात.

0: अजित कडकडे यांच्या मुख्य स्वरात प्रवीण दवणे यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत नंदू होनप यांचं होतं. 6:25 होत आहेत. चिंतन या सदरात आता अनिल अवचट यांचे विचार ऐकूया.
1: काय महत्वाचं जगण्यामध्ये, कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचं, कशाला म्हणायचं चांगलं जगणं, हे प्रश्न आपल्याला नेहमी पडतात. साहजिक उत्तर आपल्या भोवतीची माणसं देतात की पैसा असेल तर सगळं छान सुख मिळेल, तुला गाडी घेता येईल, तुला हॉटेलात जाता येईल, तुझं घर छान असेल, तुला औषध पाण्याला तू खर्च करू शकशील, वगैरे वगैरे. पण सुख जर पैशात असतं तर सगळे पैसेवाले आज सुखी माणसं झाली असती. पण आपण आज बघतो की तसे नाही आहेत ते. हां, मोठमोठे आज उद्योगपती आहेत की त्यांच्या घराणी फुटतात, त्यांचे संबंध एक शेअर ढासळतात, किंवा काही तर असे अतिशय श्रीमंतीच्या उच्च पदावर असलेली माणसंसुद्धा आत्महत्या करताना आपल्याला दिसतात. मर्लिन मनरो या अतिशय सौंदर्य सम्राज्ञीने आत्महत्या केली तेव्हा मला असा धक्का बसला होता की तिच्याविषयी काय नाही आहे, सौंदर्य आहे, कीर्ती आहे, पैसा आहे, म्हणजे जगातल्या जे जे काही गोष्टी होत्या त्या सगळ्या तिच्यापाशी असून तिने आत्महत्या केली. का भाव करावीशी वाटली, म्हणजे पैसा असणं ह्यानी काही माणूस समाधानी असेल असं काही नाही आहे. मग ते समाधान कशात आहे? मला असं वाटतं की दुसऱ्यासाठी दुसऱ्याचं दुःख जाणणं आणि त्यांच्यासाठी काहीतरी करणं याच्यामध्ये माणसाला समाधान मिळू शकतं. आणि ती जी काही समाधान देणारी गोष्ट आहे ही आपल्याला अधिक समृद्ध करते. म्हणजे असं नाही होत की जसं आता आपण एखादं माणसं काही दारू पितात किंवा इतर काही हे करतात तर ते दारू घेतल्या उतरल्यानंतर त्यांना पश्चाताप होतो असं आपण बघतो की रात्री एवढी घ्यायला नको हवी होती, किंवा खाऊन बसलो आणि नंतर आपल्याला डॉक्टरची आठवण होते आणि आपल्याला सांगितलं आहे खायचं नाही वगैरे असं असं. परंतु जे चांगलं काम आपण करू त्याचा आपल्याला अशा तऱ्हेचा पश्चाताप होत नाही. आणि हे जे सुख आहे चांगलं काम केल्याचं ते आपल्याला सुख वाटता येतं. पण बाकीची जे आपण आपल्यासाठी जे घेतो ती आपली स्वार्थी स्वरूपाची सुख असतात. म्हणून असं सुख महत्वाचं की जे सुख आपल्याला आपल्यालाही समृद्ध करतं आणि समोरच्या माणसालाही समृद्ध करतं. आणि हे कसं मिळवता येईल? एक तर आपल्यामध्ये एक अशा उपजत प्रवृत्ती आपण घेऊन आलेलो असतो. मला माहितीच नव्हतं की माझ्या अंगात काही चित्रकला आहे, पण मला माझ्या बहिणीने चित्र काढायला सांगितलं आणि ती कसं काढते ते दाखवलं आणि मी काढायला लागलं.

0: मला वाटलं अरे मला पण येत आहे की मी एका सत्याग्रह करून तुरुंगात गेलो होतो. माझ्या शेजारच्या कैद्यांनी मी चित्र काढताना मला पाहिलं आणि तो जन्मठेपेचा कैदी होता. त्यांनी माझ्याकडनं कार्ड मागून त्या माझ्यासारखी चित्र काढायला सुरुवात केली. त्यांनी जन्मात कधी चित्र काढलं नव्हतं आणि एकदम त्याचं जीवनच बदलून गेलं. आता मला तो बाहेर भेटतो, आता त्याची शिक्षा संपलेली, आता तो दाखवतो त्याची डायरी चित्रांनी भरलेली. त्याला सुद्धा कल्पना नव्हती की आपल्यात हे आहे. असं माणसाने जर स्वतःच्या मधल्या गुणांचा शोध घेतला तर त्याला असं आढळेल की काहीतरी विशिष्ट अशी कामं असतात की जी कामं करताना आपल्याला बरं वाटतं, तिथे आपण सगळ्यात कम्फर्टेबल असतो. ते जर त्याच्यासाठी आपण वेळ दिला आणि ती जर कला वाढवली तर त्याच्यातनं सुद्धा चांगलं सुख आणि समाधान मिळतं. पण हे समाधान लुटून नेणाऱ्या सुद्धा काही किंवा ते कमी करणाऱ्या ग्रासून टाकणाऱ्या काही गोष्टी आहेत, त्याच्यापासून सावध राहायला पाहिजे. एक म्हणजे स्पर्धा. लहानपणी पोरगं चांगलं चित्र काढायला लागलं की लोक म्हणतात की चला पाठवा स्पर्धेला. मग ते स्पर्धा आली की टेन्शन आलं. पहिलं बक्षीस ज्याला मिळेल त्याच्या डोक्यात ती हवा जाते, त्यामुळे पुढे त्याच्या हातून चांगली चित्र काढीनशी होतात. आणि ज्याला मिळत नाही त्याला न्यूनगंड. कशाला पाहिजे ती स्पर्धा? काढताना छान वाटणं ही या पुरेसा आनंद नाहीये का तो? त्यामुळे तरतरीच्या आणि कुठल्याही कलेला पैशाशी जोडलं ना की तो त्याच्यातला आनंद नष्ट करून टाकतं. आता कलावंतांमधल्या स्पर्धा बघतो, ते गायक असो चित्रकार असो, आपला कार्यक्रम लागावा दुसऱ्याला ती मिळू नये याच्यासाठीचं राजकारण आपण बघतो. तर हा आनंद ह्या आपण गोष्टींपासून दूर ठेवला तर निकोप अशा तऱ्हेचा आनंद मिळू शकेल. म्हणून दुसऱ्याला मदत करणं याच्यातलं जे समाधान आणि स्वतःचे गुण वाढवणं याच्यातला जो आनंद, हे दोन्ही आपण घेतले तर मला असं वाटतं यासाठी आपण जगूयात का.
1: चिंतन या सदरात अनिल अवचट यांचे विचार आता आपण ऐकले. याबरोबरच प्रभातवंदन कार्यक्रमात आता निरोप घेत आहोत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 6:30 आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी रूपरेषा. रूपरेषेनंतर 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. कृषीवाणी सदरात 6:40 फळ आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगातील संधी याविषयी माहिती. आरोग्यम धनसंपदा सदरात 6:45 पोस्ट पार्टम डिप्रेशन याविषयी डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी दिलेल्या माहितीचा पहिला भाग, तर परिसर सदरात 6:50 बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयी माहितीचा पहिला भाग. दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची आहे. आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ते सहक्षेपित करणार आहोत. 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम, 7:40 आणि 8:40 सुगम संगीताच्या काही ध्वनिमुद्रिका भावधारा या कार्यक्रमात, 9:00 मराठी चित्रपट संगीत, 9:30 साध संवाद, रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाच्या पाण्याची साठवण याविषयी कर्नल शशिकांत दळवी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत, सादर करते विक्रांत मंडपे, 10:00 कौटुंबिक श्रुतिका 101 उमासदन लेखन रुचा नामजोशी यांचं सादरकर्त्या गौरी लागू, त्यानंतर सुगम संगीताच्या काही ध्वनिमुद्रिका, 10:25 काही स्थानिक निवेदनं, 10:30 हिंदी चित्रपट संगीत, 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शौनक अभिषेके यांचं गायन राग बसंत मुखारी, विशेष गीतगंगा कार्यक्रम प्रसारित होईल 11:30. यामध्ये सिने नाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि गाणी भाग 8, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. वनिता मंडळ ऐकता येईल 12:00. यामध्ये हितगुज अंतर्गत स्टँडअप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत, तिच्या शब्दातून यात सुरेखा देवघरे यांचं मनोगत, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची आहे. 1:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 पासून

नेक्स्ट वेव्ह हा नव्या हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. दरम्यान 2:30 लोकसंगीताच्या कार्यक्रमात कार्तिक स्वामी याविषयी भेदिक सादर करतील बाळू आनंदा बोरुडे आणि सहकारी. संध्याकाळच्या सभेत 5:00 हिंदी चित्रपट संगीत, युववाणी या युवक मित्रांसाठी कार्यक्रमात 5:30 प्रासंगिक अंतर्गत अंकिता पोहनकर यांचे विचार, वेद विश्वाचा याविषयी समीर बोबडे यांचे विचार आणि करिअर मंत्र यामालेत इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन क्षेत्रात करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर दिनेश पडोळे यांची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत. सादरकर्ते अतुल पोहरकर, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची आहे. 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा, 6:30 कामगार सभा, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची आहे. 7:15 कार्यक्रम वृत्तविशेष. माझं घर माझं शेत कार्यक्रमात 7:30 ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अर्थात AI याविषयी माहिती देतील डॉक्टर समाधान सुरवसे, शास्त्रज्ञ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे. तसंच गोवंशीय परजीवी रोगाचं निदान याविषयी पंकज मुसळे, वरिष्ठ संशोधन अधिकारी बायफ उरोळी कांचन पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. सव्वा 8:00 एक कलाकार, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इन्साइट्स, रात्री 10:00 हिंदी चित्रपट संगीत. नादब्रह्म अंतर्गत 10:30 शौनक अभिषेके यांचं गायन राग प्रताप वराळी. आमची बातमीपत्र नियोजित वेळी ऐकता येतील. ही होती रूपरेषा आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

0: आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र 6:35 होत आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल. ऐकूया.
1: श्रोते हो, आज आहे 28 मे. आजचा हा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया. 28 मे 1490 या दिवशी जुन्नरच्या बहामनी राजवटीतील सेनापती मलिक अहमद यानं जहांगीर खानच्या नेतृत्वाखालील सैन्याचा पराभव केला. ज्या परिसरात हा विजय मिळाला त्या ठिकाणी अहमद निजाम शहानं पुढं अहमदनगर हे शहर वसवलं. पंचशतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा केलेल्या या शहराची गणना एकेकाळी जगातल्या वैभवशाली शहरांमध्ये केली जाई. 1952 ग्रीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. 28 मे 1964 या दिवशी पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन अर्थात PLOची स्थापना झाली. यासर अराफत हे या संघटनेचे प्रमुख होते. 1998 साली या दिवशी बलुचिस्तानच्या चगाई भागात पाकिस्तानने 5 यशस्वी अणुचाचण्या केल्या. 28 मे हा जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्वही आहेत. 1883 साली या दिवशी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. 1903 उद्योगपती आणि किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म. 1908 साली या तारखेला जेम्स बॉन्ड या नायकाचे जनक इयान फ्लेमिंग यांचा जन्म झाला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान गुप्तहेराचं काम करणाऱ्या फ्लेमिंग यांचं जेम्स बॉन्ड मालिकेतलं पहिलं पुस्तक होतं 1952 साली आलेलं कॅसिनो रोयाल. 28 मे 1921 या दिवशी शास्त्रीय गायक पंडित दत्तात्रय विष्णू उर्फ बापूराव पलुस्कर यांचा जन्म झाला. शास्त्रीय संगीतासोबतच त्यांनी अनेक भजनही गायली.

1923 तेलुगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि आंध्र प्रदेशचे 10वे मुख्यमंत्री एन टी रामाराव यांचा जन्म. 28 मे 1922 या दिवशी संगीतकार विनोद यांचा जन्म झाला.

0: आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत 28 मे 1787 या दिवशी ऑस्ट्रियन संगीतकार आणि व्हायोलिन वादक लिओपोल्ड मोझार्ट यांचं निधन झालं. स्वतः एक महान संगीतकार असणाऱ्या लिओपोल्ड मोझार्ट यांची मुख्य ओळख मात्र संगीत क्षेत्रातला जिनियस समजल्या जाणाऱ्या उल्फगँग अमॅडस मोझार्ट यांचा पिता आणि शिक्षक अशीच आहे. मदर इंडिया सारखा प्रसिद्ध चित्रपट बनवणारे निर्माता दिग्दर्शक मेहबूब खान यांचं निधन 28 मे 1964 या दिवशी झालं. त्यावेळी त्यांचं वय 57 वर्ष होतं. रोटी, अनमोल घडी, अंदाज, सन ऑफ इंडिया हे त्यांनी बनवलेले काही इतर चित्रपट.
1: मैं एक औरत हूँ.
2: मैं तेरा बेटा हूँ.
1: रूपा सारे गांव की बेटी है. वो मेरी लाज है. बिरजू, मैं बेटा दे सकती हूँ, लाज नहीं दे सकती.
2: तू मार सकती है तो मार, मैं भी अपनी कसम नहीं तोड़ूंगा.

0: आपण ऐकत होतो दिनविशेष. सादर करते होते मुजम्मिल पटेल. 6:40 होत आहेत. कृषीवाणी सदरात फळ आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगातील संधी याविषयी माहिती आता ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भारत हा फळं आणि भाजीपाला उत्पादनात अग्रगण्य देशापैकी एक मानला जातो. देशातील विविध हवामान विभाग आणि जमिनीचा प्रकार यामुळे मोठ्या प्रमाणात फळं आणि भाजीपाला पिकांचं उत्पादन घेतलं जातं. मात्र उत्पादन वाढत असतानाच त्याच्या साठवणुकीची, वाहतुकीची आणि बाजारपेठेची समस्या अधिक गंभीर होत आहे. आजही देशात मोठ्या प्रमाणात फळं आणि भाजीपाला बाजारात पोहोचण्यापूर्वीच खराब होतात. या नासाडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत फळं आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगामुळे ही नासाडी टाळणं शक्य होतं. बदलती जीवनशैली, आरोग्यदायी अन्नाची वाढती मागणी, ऑनलाईन विक्री व्यवस्था, निर्यातीतील संधी आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे या उद्योगाचं महत्व झपाट्यानं वाढत आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक, महिला, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसंच नवउद्योजकांसाठी मोठ्या संधी निर्माण होत आहेत. फळं आणि भाज्या या पोषण मूल्यांनी समृद्ध असल्या तरी त्यांचा साठवणूक कालावधी अत्यंत कमी असतो. तोडणीनंतर योग्य हाताळणी न झाल्यास ते उत्पादन लवकर खराब होण्याची शक्यता असते. प्रक्रिया उद्योगामुळे या समस्येवर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. उत्पादित शेतीमालावर प्रक्रिया करून त्यापासून विविध मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती करता येते. त्यांचे जॅम, जेली, सॉस, पल्प पावडर, लोणची, वाळवलेली उत्पादनं किंवा फ्रोझन उत्पादनामध्ये रुपांतर केल्यास त्याचा साठवण कालावधी वाढतो. मूल्यवर्धित उत्पादनं वर्षभर साठविता येतात, त्यामुळे अशा उत्पादनांना बाजारात मागणीही चांगली असते. आज रेडी टू कुक, रेडी टू ईट या उत्पादनांची मागणी वाढती आहे. चिरलेल्या भाज्या, फ्रोझन स्वीट कॉर्न, फळांचं मिश्रण, इन्स्टंट सूप मिक्स किंवा हेल्दी स्नॅक्स यासारखी उत्पादनं ग्राहकांना वेळ वाचवणारी आणि सोयीस्कर वाटतात. त्यामुळे अशा मूल्यवर्धित उत्पादनाची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री केल्यास आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतं. आधुनिक अन्न प्रक्रिया उद्योग विविध तंत्रज्ञानावर आधारित आहे. या तंत्रज्ञानामुळे उत्पादन सुरक्षित, टिकाऊ आणि बाजारपेठेसाठी अधिक उपयुक्त बनतं. सुकवणं किंवा डिहायड्रेशन याविषयी जाणून घेऊयात. ही पारंपरिक आणि प्रभावी प्रक्रिया पद्धती मानली जाते. यामध्ये शेतमाल उत्पादनातील आर्द्रता कमी करण्यासाठी सूर्यप्रकाश, हॉट एअर ड्रायर, स्प्रे ड्राईंग आणि फ्रीज ड्राईंग या पद्धतीचा वापर केला जातो. त्यामुळे त्यात सूक्ष्मजीवांची होणारी वाढ रोखली जाते आणि उत्पादन अधिक काळ साठवणं शक्य होतं. या पद्धतीचा वापर कांदा पावडर, टोमॅटो पावडर, सुकवलेल्या भाज्या, फळांचे चिप्स आणि सूप मिक्स तयार करण्यासाठी होतो. पुढची पद्धत आहे कॅनिंग आणि बॉटलिंग. फळं किंवा भाज्यांचं निर्जंतुकीकरण करून हवाबंद डब्यात किंवा बाटलीत साठवणूक केली जाते. यामध्ये ब्लाचिंग, सिरप किंवा ब्राईन भरणं किंवा

0: किंवा थर्मल प्रोसेसिंग हे महत्वाचे टप्पे असतात. काही पदार्थांमध्ये साखरेचा पाक किंवा मिठाचं पाणी वापरलं जातं, त्यामुळे उत्पादन जास्त काळ टिकतं. जॅम, जेली, स्कॉच, टोमॅटो सॉस, प्युरी, फळांचे कॅन यासारखी उत्पादनं या पद्धतीनं तयार केली जातात. योग्य प्रकारे प्रक्रिया आणि पॅकिंग केल्यास ही उत्पादनं अनेक महिने सुरक्षित राहतात आणि त्यांची चव आणि गुणवत्ता टिकून राहते. पुढचं तंत्रज्ञान फ्रीझिंग. या पद्धतीमध्ये फळं आणि भाज्या अतिशय कमी तापमानात गोठवून ठेवल्या जातात, त्यामुळे त्या लवकर खराब होत नाहीत. गोठवल्यामुळे जंतूंची वाढ कमी होते आणि उत्पादन ताजं राहतं. बाजारात फ्रोझन मटर, स्वीट कॉर्न, कापलेल्या भाज्या, स्ट्रॉबेरी, मिक्स फ्रुट्स यासारख्या उत्पादनांना मोठी मागणी आहे. या तंत्रामुळे उत्पादनाचा रंग, चव आणि पोषण मूल्य बऱ्याच प्रमाणात टिकून राहतं, तसंच ग्राहकांना वर्षभर हंगामी फळं आणि भाज्या वापरता येतात. यामध्ये क्विक फ्रीझिंग, ब्लास्ट फ्रीझिंग आणि इंडिव्हिज्युअल क्विक फ्रीझिंग यासारख्या आधुनिक गोठवण तंत्राचा वापर केला जात आहे. या पद्धतीमध्ये फळं किंवा भाज्या अतिशय कमी तापमानात पटकन गोठवल्या जातात. महिला बचत गटांसाठी हा उद्योग विशेष महत्वाचा मानला जातो. लोणची, मुरंबा, मसाले मिश्रण, सुकवलेल्या भाज्या किंवा स्नॅक्स तयार करून महिलांना घरबसल्या उत्पादनाचं साधन तयार होतं. यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करतात.
1: फळ आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगातील संधी याविषयी माहिती कृषीवाणी सदरात आत्ता आपण ऐकली. आता आरोग्यम धनसंपदा आणि परिसर सदरातील माहिती आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तर त्यानंतर संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयाची माहिती घेणार आहोत, ते म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन. सगळ्यात आधी जाणून घेऊया पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय. डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये होणारे काही अनिश्चित आणि चिंताजनक शारीरिक आणि भावनात्मक जे बदल असतात त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात. जनरली डिलिव्हरीनंतरच्या काही आठवड्यात किंवा वर्षभरानंतर हे बदल जाणवावे लागतात. याचा परिणाम इमोशनल, वैचारिक क्षमता, झोप, बाळासोबतचे तिचे बॉन्डिंग व संपूर्ण हेल्थवर होतो. आपल्याला वाटतं की हा आजार किंवा ही कंडिशन भारतामध्ये नाहीये, कारण आपल्याकडे बाळ बाळंतिणीची काळजी घेणारे कोणी ना कोणी घरी असतेच. डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टी आपल्याकडे फिरकू शकत नाहीत, कारण बाळ झालं की सोहळे सुरू होतात. पाचवीची पूजा, बारसे, जेवण, अन्नप्राशन संस्कार असे अनेक सोहळे होतात. तरीही आपल्याकडे ह्या केसेस सध्या वाढताना दिसत आहेत. आता हा आजार का होतो याची कारणं आपण पाहूया. यामध्ये काही महत्वाचे घटक आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे हॉर्मोनल शिफ्ट. डिलिव्हरीच्या दरम्यान होणारे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यामध्ये मेजर बदल हे एक सर्वात महत्वाचं कारण आहे. स्ट्रेस हॉर्मोनचा स्पाइक, डिलिव्हरीनंतर होणारा थायरॉइडचा इम्बॅलन्स, तसंच न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, मेजरली आयर्न डिफिशियन्सी, B12 किंवा D3 डिफिशियन्सी ही महत्वाची कारणं यामध्ये येतात. दुसरं महत्वाचं कारण आहे फिजिकल एक्झॉशन. रात्री बाळाला दूध पाजण्यासाठी किंवा बाळाचं रडणं वगैरे ह्यामुळे होणारी अपुरी झोप, तसंच अॅनिमियामुळे आलेला थकवा, सिझेरियनमध्ये होणाऱ्या वेदना असतील किंवा ब्रेस्ट फिडिंगमध्ये येणाऱ्या समस्या, ही याची कारणं आहेत. तिसरा घटक म्हणजे भारतीय संस्कृती किंवा रूढीशी निगडीत कारण. स्त्रियांमध्ये सतत एक आदर्श सून किंवा आदर्श माता होण्याचं प्रेशर असतं, हेही याचं एक प्रमुख कारण आहे. काही कुटुंबामध्ये मुलगा होण्यासाठी दबाव असतो, हेही याचं एक कारण आहे. एकत्र कुटुंब

0: कर्मपद्धतीमध्ये वडीलधाऱ्या व्यक्ती सतत काही ना काही सूचना देत असतात. या दबावामुळे मोकळेपणाने वावरता न येणं हे सुद्धा याचं एक कारण आहे. बाळाला सांभाळतानाही सततच्या सूचनांचा भडीमार करत राहणं हेही यामध्ये एक येतं. मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञांची मदत घेताना संकोच वाटणं हेही याचं एक कारण आहे. यानंतर चौथं महत्वाचं कारण सामाजिक व भावनिक गोंधळ. यामध्ये नवऱ्याचा सपोर्ट किंवा संवाद याची कमतरता भासणं, डिलिव्हरीच्या दरम्यान आर्थिक ताण किंवा नोकरीची अनिश्चितता हेही एक कारण आहे. घर व मित्रांपासून लांब राहणं, म्हणजे काही लोक नोकरीनिमित्त अदर स्टेटमध्ये राहतात किंवा देशाबाहेर राहतात, त्यांना मनमोकळेपणाने संवाद साधता येत नाही किंवा मदतीची कमतरता भासते. यासोबतच अँझायटी व डिप्रेशनची हिस्ट्री असणं हाही यामध्ये एक महत्वाचा घटक असू शकतो. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. पुढील भागात आपण याची लक्षणं व चिकित्सा जाणून घेऊया. नमस्कार.
1: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतो, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये तयार होणारे एन्झाईम्स हे त्याचे मुख्य कार्यकारी घटक असतात. हे एन्झाईम्स घाण, तेल, चरबी आणि सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात. उदाहरणार्थ लिपेस हे एन्झाईम चरबीचं विघटन करतं, प्रोटीयस प्रथिनांचं विघटन करतं आणि अमायलेज स्टार्चचं विघटन करतं. त्यामुळे बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावीपणे स्वच्छता करू शकतो. या प्रक्रियेमध्ये तयार होणारं ऍसिटिक ऍसिड हा एक महत्वाचा घटक आहे. हे ऍसिड जंतुनाशक म्हणून कार्य करतं आणि दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं. याशिवाय फ्लॅवोनॉइड्स, टॅनिन्स आणि सॅपोनिन्स यासारखे घटक सुद्धा तयार होतात. ते स्वच्छतेमध्ये आणि जंतुनाशकात महत्वाची भूमिका बजावतात. बायो क्लिन्झर तयार करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. सर्वप्रथम वापरलेलं भांडं स्वच्छ आणि कोरडं असावं. मिश्रणामध्ये प्लास्टिक, काच किंवा धातूचे हानिकारक पदार्थ नसावेत. तसंच फर्मेंटेशन दरम्यान भांडं पूर्णपणे हवाबंद ठेवू नये, कारण गॅस तयार होतो. वेळोवेळी गॅस बाहेर सोडणं आवश्यक आहे. या प्रक्रियेचा एक महत्वाचा फायदा म्हणजे ती पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं कृत्रिम रसायन वापरलं जात नाही, त्यामुळे तयार होणारा बायो क्लिन्झर सुरक्षित असतो आणि पर्यावरणाला कोणतीही हानी पोचवत नाही. बायो क्लिन्झर तयार करण्याची ही प्रक्रिया केवळ घरगुती वापरापुरती मर्यादित नाही, तर मोठ्या प्रमाणावर देखील वापरता येते. शाळा, महाविद्यालयं, उद्योग आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बायो क्लिन्झर तयार करून त्याचा उपयोग करता येतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापन सुधारतं आणि पर्यावरण संरक्षणाला हातभार लागतो. याशिवाय या प्रक्रियेमुळे लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते. लोक स्वतः सेंद्रिय कचऱ्याचा उपयोग करून उपयुक्त उत्पादन तयार करू लागतात. त्यामुळे वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना प्रत्यक्षात येते. शेवटी बायो क्लिन्झरची निर्मिती प्रक्रिया ही एक साधी, स्वस्त आणि प्रभावी पद्धत आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकतो, पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो आणि सुरक्षित स्वच्छता साधन तयार करू शकतो. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती मुख्यतः फर्मेंटेशन प्रक्रियेवर आधारित आहे. या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांची महत्वाची भूमिका

भूमिका असते. फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा, गूळ यामध्ये नैसर्गिकरित्या उपस्थित असलेले बॅक्टेरिया आणि यीस्ट हे सूक्ष्मजीव गुळामधील साखरेचं विघटन करतात. या विघटन प्रक्रियेमुळे विविध प्रकारचे एन्झाइम्स आणि सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही प्रक्रिया अंशतः एनारोबिक वातावरणात घडते, ज्यामुळे विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजीव सक्रिय होतात. या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम गुळामधील सुक्रोज या साखरेचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये रुपांतर होतं. त्यानंतर सूक्ष्मजीव या साध्या साखरेचं विघटन करून ऊर्जा निर्माण करतात. या प्रक्रियेदरम्यान कार्बन डायऑक्साईड, अल्कोहोल आणि विविध सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही जैवरासायनिक प्रक्रिया बायोक्लिन्झर तयार होण्याचा मुख्य आधार आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायोक्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: षड्विंशत्यधिकद्विसहस्रतमवर्षस्य बोर्ड परीक्षायाः उत्तरपुस्तिकानां डिजिटल मूल्याङ्कनेभ्यः RFP इति गतवर्षस्य अगस्तमासे केन्द्रीय सार्वजनिक क्रयण पोर्टल इत्यत्र आरभ्य योग्याय निविदानुबन्धः प्रदत्तः आसीत्। केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः अद्य गुजरातराज्यस्य यात्रां प्रति एष्यति। स्वयात्रावधौ गृहमन्त्री अहमदाबाद गांधीनगर मण्डलयोः प्रायः द्वादश जनोपयोगी शिक्षा ग्रामीण आधारभूत संरचना परियोजनानां उद्घाटनं शिलान्यासं च विधास्यति। ईद उल अजहा अद्य कृत्स्ने उत्तर प्रदेशे सोत्साहं सोल्लासं आचर्यते। बकरीद पर्व निर्विघ्नेन आचरितुं प्रशासनेन विस्तृता व्यवस्था कृतास्ति। राज्य सर्वकारेण सर्वेषां मण्डलारक्षि प्रमुखाणां कृते संचेतना च प्रसारिता अस्ति यत् क्षेत्रे नूतन परम्परायाः आरम्भः न भवेत्, निषिद्धानां पशूनां बलिः न भवेत् इति सुनिश्चितं कर्तव्यम्। अन्ते च क्रिकेट क्रीडायां IPL क्रिकेट स्पर्धायां गतरात्रौ न्यू चण्डीगढ़ नगरे क्रीडिते एलिमिनेटर द्वन्द्वे राजस्थान रॉयल्स दलेन सनराइजर्स हैदराबाद दलं 47 धावनांकैः पराजितम्। राजस्थान रॉयल्स दलेन सनराइजर्स हैदराबाद दलस्य सम्मुखं 44.2 धावनांकानां लक्ष्यं स्थापितमासीत्। प्रत्युत्तरे हैदराबाद दलं केवलं 96.1 धावनांकानेव अवाप्नोत् इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। 7 वाजले आहेत। थोड्याच वेळात आजचा विचार। स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हणून ठेवलं आहे, चारित्र्यात सूर्याची तेजस्विता आणि अंतःकरणात चंद्राची शीतलता असावी।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 888-94-2222।
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा। आकाशवाणी ऐकत रहा। आकाशवाणी
6: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
7: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
6: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
7: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
6: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
7: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
6: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
8: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
9: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार, मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
10: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं, पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
3: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 888-94-2222।
1: आजचा विचार पुन्हा एकदा ऐकूया। चारित्र्यात सूर्याची तेजस्विता आणि अंतःकरणात चंद्राची शीतलता असावी। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। आजचा विचार आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं प्रसारित केला।

0: माहीत जरी तो होता येऊन गेला भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा.

0: काय अगं ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
1: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू नको. कोण?
0: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
2: अरे यार काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
3: बाप रे कोणीतरी आहे तिथे, कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन गुरुवारी 28 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

0: मैत्रिणींनो, 31 मे रविवार, काही लक्षात येतंय का? अहो, पाचवा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार. म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
1: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
2: बरोबर,
1: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी. आणि ते सगळ्यात सोपं आहे,
2: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
1: अजिबात नाही.
2: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
0: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना. अहो, मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
3: श्रोते हो, आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम आता डिजिटल माध्यमातूनही तुम्ही ऐकू शकता 783 kHz DRM बँडवर.
4: आणि हो, या एकाच फ्रिक्वेन्सीवर 2 डिजिटल वाहिन्या आता उपलब्ध आहेत, News 24/7 आणि आकाशवाणी पुणे. डिजिटल प्रसारण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि सुस्पष्ट दर्जा. सध्या उपलब्ध आहे प्रामुख्याने उच्च दर्जाच्या टॉप एंड कार्स मध्ये
3: 783 kHz DRM बँडवर. माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आता आपल्या सोबत, मग तो लांब पल्ल्याचा प्रवास असो की ट्रॅफिक जॅम.
4: तर चालत्या गाडीत विना व्यत्यय ऐकत रहा आकाशवाणी पुणे केंद्राची डिजिटल वाहिनी 783 kHz DRM बँडवर.
3: संपर्कासाठी क्रमांक 94 21 20 91 28 किंवा 86 980 78 917.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपवर सर्वत्र. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक पीडीएस योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम. आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणाली टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याजसवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणीसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तत्काळ देण्याचं मान्य करण्यात आलं. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणी मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाणावर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली. कांद्याच्या बियाणावर निर्बंध असले तरी कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही असं या चर्चेत स्पष्ट करण्यात आलं.

एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे, एवढ्याच कारणामुळे ती अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळे अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातलं पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिव्ह इन संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी ईद अल अधा म्हणजे बकरी ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो या शुभकामनेसह सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद मुबारकच्या शुभेच्छा राज्यपालांनी आपल्या संदेशात दिल्या आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम 21 जूनला यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल खजुराहो इथं या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही माहिती देताना निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क कार्यक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यानिमित्त उद्या 29 तारखेला सारंग हेलिकॉप्टर पथकाकडून भव्य हवाई कसरती सादर करण्यात येणार आहेत. महिला कॅडेट्सच्या 3र्या तुकडीच्या सहभागामुळे सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे आकर्षक समूह उड्डाण आणि कौशल्यपूर्ण हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. केंद्रीय जलसिंचन मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांना केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. राज्यातील 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50 ते 75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार आहे. वेगानं बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीत बालकांसमोरची आव्हानं अधिक गंभीर स्वरूपाची होत आहेत. म्हणूनच संवेदनशील, जबाबदार आणि सकारात्मक वातावरण समाजात निर्माण करण्याची गरज आहे असं आवाहन महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय पुराणिक यांनी काल रत्नागिरी इथं केलं. आयोगाच्या अर्धन्यायिक सुनावणी आणि आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी अधिक सक्षम होऊन बालस्नेही समाज निर्माण करण्यासाठी माध्यमं, समाजसेवी संस्था आणि प्रशासनानं पुढाकार घ्यावा असंही बैठकीत सांगण्यात आलं. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्याअंतर्गत आयएफएमएस आणि अॅग्रीस्टॅक प्रणाली एकत्र करण्यात आल्या आहेत. यासाठी एफएसएएस हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आलं असून क्यूआर कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. नोंदणीनंतर 3 दिवसात निवडलेल्या विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल, त्यामुळे रांगा, अनावश्यक खतांची सक्ती आणि उपलब्धतेबाबतचा गोंधळ टळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात खरीप हंगामात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवर नेत्यांनी पंडित नेहरू यांच्या आठवणींना उजाळा दिला. नवी दिल्लीत शांतीवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. भारतीय नेमबाज ईशा सिंगनं म्युनिक इथं सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक विक्रम मोडला. 21 वर्षीय ईशानं अंतिम फेरीत 50 पैकी 43 गुण मिळवत दक्षिण कोरिया

याच्या किम यजीच्या नावावर असलेला 42 गुणांचा मागील विक्रम मोडीत काढला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. हवामान. देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. शरीरातील पाण्याचं प्रमाण कायम राखण्याचा आणि घराबाहेर पडताना सोबत पाणी बाळगण्याचा सल्ला त्यांनी काल दिला. वृद्ध आई वडील, आजी आजोबा आणि प्रियजनांची नियमितपणे विचारपूस करा. त्यांना पुरेसं पाणी पिण्याची, दुपारच्या कडक उन्हात घराबाहेर पडणं टाळण्याची आणि पुरेशी विश्रांती घेण्याची आठवण करून द्यावी असं आवाहन त्यांनी लोकांना केलं. हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी गारपिटीसह पाऊस झाला, त्यामुळे आंब्यासह फळबागांचं नुकसान झालं. विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर कोकणातील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक पीडीएस योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्राकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम. आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: आमचे यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा।

आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम मध्यमलहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र. आता 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, बदलत्या हवामानामुळे आपल्याला वारंवार पूर, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा यासारख्या संकटांना सामोरं जावं लागतं. या बदलत्या परिस्थितीत राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खूप प्रभावी होत आहे आणि प्रभावीपणे कार्य करत आहे. मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातनं आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर डॉ भालचंद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमातनंही याविषयी सविस्तर जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
1: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय.

0: प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र वा पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासखी आपदामित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत, तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्ती सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः एनसीसी, एनएसएस, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करतो आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार होतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि एनजीओ यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
1: नक्कीच, समुदायांची, विविध यंत्रणांची क्षमता बांधणी करणं या आपत्ती व्यवस्थापनासाठी फार फार गरजेचं आहे. तर ती नेमकी आपण कशी करता आहात?
0: कुठल्याही आपत्ती येण्यापूर्वीचे आपत्तीपूर्व ज्या उपाययोजनामध्ये त्यामध्ये पूर्वतयारी आणि क्षमता बांधणी हे दोन महत्वाचे उपक्रम असतात. क्षमता बांधणीमध्ये जी व्यवस्थित आपली सध्यस्थिती जी यंत्रणा आहे त्यांना सक्षम करणं, ती सक्षम करण्यासाठी जी आपली वेगळी यंत्रणा शासनाची, मूलतः शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांना प्रशिक्षित करणं. आपल्याकडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्यांना आपण वेगवेगळे शासनातील जे विभाग आहेत, जे रिस्पॉन्डर्स विभाग आहेत, त्यांना आपण प्रशिक्षण देण्यासाठी आपण वेळोवेळी पाठवतो. याशिवाय जी जनता आहे, जनतेच्या प्रशिक्षणासाठी आपण वेगवेगळ्या प्रशिक्षण योजना राबवतो, विशेषतः खेडेगावातील प्रत्येक नागरिकासाठी प्रशिक्षण संस्था आपण घेतो. याशिवाय शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांचंही प्रशिक्षण घेतो, जेणेकरून त्या प्रशिक्षणामार्फत एक आपत्तीला प्रतिसाद देणारे सक्षम योग घडावेत या अनुषंगाने आपण त्यांनाही ट्रेन करतोय. अशा वेगवेगळ्या विभागांना ट्रेनिंग देऊन क्षमता बांधणी करून, याशिवाय फक्त ट्रेनिंग देऊन थांबत नाही तर आपण आपत्ती व्यवस्थापन संरचना निर्माण करतो, त्यांना वेगवेगळे साधन निर्माण करतो. उदाहरणार्थ आपत्ती व्यवस्थापनासाठी वेगवेगळे रिस्पॉन्डर्स असतात, त्यांची साधनं, जी साधनं लागतात आपत्ती व्यवस्थापनासाठी, ती उदाहरणार्थ फायर बाईक्स असतील, वेगवेगळे इन्फ्लेटेबल रबर बोट्स, मुळात इन्फ्लेटेबल रबर बोट असतात, एनडीआरएफ, एसडीआरएफ मोठ्या प्रमाणात ते ड्रोनचा वापर करतात, उपग्रह छायाचित्राचा वापर करतात. या वेगवेगळे शासनाचे जे महत्वाचे उपक्रम आहेत त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान कसं उपलब्ध होईल आणि त्यांच्या साधनांचा कसं आपत्ती व्यवस्थापनाची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोग होईल या अनुषंगाने आपण शासन काम करते.
1: आपत्ती प्रतिरोधक असा आपला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी दीर्घकालीन असा रोडमॅप ठरवला असेल, तर तो नेमका काय आहे, दृष्टिकोन काय आहे?
0: भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या अनुषंगानेच महाराष्ट्राने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 यासाठीचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅपमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी काय काम करावं यात स्पष्ट सूचना केल्या आहेत. या वेगवेगळ्या विभागांमध्येच आपत्ती व्यवस्थापन हा विभाग आहे आणि त्या विकसित महाराष्ट्र संकल्पनेतच आपत्ती व्यवस्थापनाने भविष्यात कसं काम करावं 2047 पर्यंत, जेणेकरून महाराष्ट्राची आपत्ती व्यवस्थापन कधी अधिक सजग कसं होईल, सक्षम कसं होईल या अनुषंगाने उपाययोजना आहेत. यात मुख्यतः वेगळ्या स्तरावरच्या उपाययोजना आहेत. एक प्रथमतः 2029 पर्यंतच्या उपाययोजना, नंतर 2035 पर्यंतच्या उपाययोजना आणि 2047 मध्ये. यात मुख्यतः महाराष्ट्राची सध्याची जी आपत्ती व्यवस्थापन संरचना आहे, संस्था आहे, ती अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. याशिवाय आपली आस्थापना आहेत यांना संरक्षण करण्यासाठीची यंत्रणा निर्माण करणं, याशिवाय आपत्ती प्रतिरोधक क्षमता ही अधिक सक्षम करण्यावर या विकसित महाराष्ट्रामध्ये धोरणात समाविष्ट केलाय. यासाठी 2029 पर्यंत आपण जे टप्पे केले 2029, 2035 आणि 2047, तर सुरुवातीला आपली जी एनडीआरएफ मी आपल्याला म्हटलं त्यासोबतच राज्य प्रतिसाद दले याच्या तुकड्या वाढवणं 2 पासून 7 पर्यंत नेणं, याशिवाय त्यासोबतच प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वतःचं एक स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल असावं आणि टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढवत जाणं हे काम करण्यावर भर देते. याशिवाय राज्याची जी आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे त्यांचं बळकटीकरण करून अधिक सक्षम, प्रतिरोधक्षम आणि जेणेकरून झिरो रिस्क, झिरो टॉलरन्स ही जी शासनाची संकल्पना आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच्या सर्व उपाययोजना या विकसित महाराष्ट्र धोरणात अंतर्भूत आहेत आणि त्यादृष्टीने शासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागही प्रयत्नशील आहे.
1: फार सुंदर आपला हा रोडमॅप आणि एकूणच दृष्टिकोन आहे झिरो

0: टॉलरन्स अगदी म्हणजे ते अगदी सुसह्य होईल प्रत्येक नागरिकासाठी. बरं, हा रोडमॅप सांगितल्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या समस्त प्रेक्षकांना आपण या निमित्तानं काय संदेश देणार आहात?
1: कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी हा फर्स्ट अफेक्टेड पर्सन आणि फर्स्ट रिस्पॉन्डर ही जनता असते, सर्वसाधारण लोक असतात. त्यामुळे त्या जनतेने अधिक सजग राहणं गरजेचं आहे. कारण कुठलीही योजना असेल शासनाची, कुठलीही कार्यक्रम असेल, जर जनता प्रभावीपणे प्रतिसाद दिली नाही तर तो यशस्वी होत नाही. त्यामुळे या प्रसंगी जनतेने पण सजग राहणं आणि शासनाद्वारे एसईओसी मार्फत वेगवेगळे जे अलर्ट्स वेळोवेळी शोधत त्याला प्रतिसाद देणं आणि त्याच्याकडे पॉझिटिव्ह पाहणं आवश्यक असतं, त्यावर कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने आपण बघाल तर अलीकडे हा जो सीझन आहे उष्माघाताच्या घटना वाढल्यात, उष्माघाताच्या घटना वाढतात. यामुळे नागरिकांनी उष्माघाताचे परिणाम टाळण्यासाठी झाकणं जी ॲडवायझरी केली त्याचं पालन करणं आवश्यक आहे आणि त्या सूचनांचं जनतेने पालन करावं. याशिवाय पावसाळ्याच्या काळातही वेगवेगळ्या आपत्ती होतात, वेगळ्या दुर्घटना होतात, त्या दुर्घटना टाळण्यासाठी जनतेने थोडं सजग होणं गरजेचं असतं. अति उत्साह काय बऱ्याच वेळेस असतो, उत्साह टाळणं, जेणेकरून बऱ्याच वेळेस प्रेक्षणीय स्थळ धबधबे इथे नागरिक पाहायला जातात पावसाळ्यात, तर त्या प्रसंगी जर अति उत्साह दाखवला तर दुर्घटना मोठ्या प्रमाणात होतात, त्या टाळण्यासाठी जनतेने प्रयत्न करणं आवश्यक आहे. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेगवेगळ्या आपत्ती असतात त्याला प्रत्येक जनतेने सकारात्मक प्रोत्साहन प्रतिसाद देणं आणि त्या अनुषंगाने शासनाद्वारे जे वेळोवेळी सूचना त्याचं पालन करणं. बऱ्याचदा काय होतं, एखादी घटना घडते त्यावेळेस अफवा जास्त पसरते, अफवांवर विश्वास न ठेवता शासनाचे अधिकृत जे सोर्सेस आहेत त्यांचा अवलंब करणं, त्यांचं पालन करणं आणि त्या अनुषंगाने कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने मी जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हा शासनाच्या इतर सर्व विभागांसोबत एकत्रित काम करून आपत्तीमुळे होणारे नुकसान, जनतेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने मी जनतेला आवाहन करू इच्छितो की या प्रसंगी जे प्रसारण चॅनल आहेत, जे नंबर्स 1077A 112A, यावर जर काही आपत्ती आली तर जनतेने संपर्क करावा, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न शासन निश्चित करेल.
0: मंडळी, आपत्ती कोणतीही असो, वेळेवर केलेली अंमलबजावणी हीच हानी कमी करण्यास मदत करते. शासनाचे प्रयत्न आणि लोकांचा प्रतिसाद यावर फार सुंदर पद्धतीने आज डॉ भालचंद्र चव्हाण सरांनी प्रकाश टाकला. सर, आज आपण इथे आलात आणि संवाद साधलात आणि अतिशय उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं सहक्षेपित केला. श्रोते हो, एक निवेदन आहे. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया.

0: दार उगड़ते का दार, हर पाऊस पडतो हो, भिजून चिंब झालोय मी, मला फक्त निवारा पाहिजे थोडा वेळ.
1: आजवर ऐकलेले काही अविस्मरणीय कार्यक्रम.
2: आयुष्यात मनाला खूप टोचून जाणारी अशी राहून गेलेली कुठली गोष्ट असेल तर मुलांच्या मेळाव्याला आनंदाने न्हाऊ घालणार असं आपण काही लिहू शकलो नाही, गाऊ शकलो नाही, त्यांच्यापुढे नाचू शकलो नाही, हीच आहे.
1: प्रतिभावंत कलाकारांची, साहित्यिकांची भाषणं आणि त्यांच्या मुलाखती.
3: शांताबाई, मी माझ्या वडिलांकडनं अगदी सुरुवातीला क्लासिकल म्युझिक शिकले, कारण बाबा जरी नाटकामध्ये गात होते आणि नाट्यगीतं जरी वेगळी असली तरी त्यांना क्लासिकल म्युझिक जास्त चांगलं येत होतं.
1: नाटकं, मालिका, अभिवाचन, अनेक वर्षांपूर्वी ऐकलेलं आणि आवडलेलं असं काही. आमच्या संग्रहातले विशेष कार्यक्रम आता तुम्ही सहज ऐकू शकता आकाशवाणी पुणे या युट्यूब चॅनलवर, तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर रेडिओ मॅगझिन्स या शीर्षकाखाली हे कार्यक्रम उपलब्ध आहेत. जरूर ऐका, कधीही, कुठेही.
4: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:40 झाली आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया ही रचना.

0: लता, उषा आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या मुख्य स्वरातली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
3: 20 दिवसात सेंद्रिय भाजी स्वतः कुंडीत पिकवा. निवासी प्रशिक्षण 30 व 31 मे रोजी. प्रशिक्षणासाठी NIPHT.org वेबसाईट पहा. लक्षात ठेवा NIPHT.
4: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
5: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
4: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आत्ताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा

0: करणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
1: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
0: अहो, मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरा बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
2: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
3: भावधारा कार्यक्रमात आता सरस्वती राणे यांच्या स्वरातली रचना ऐकूया. संगीत श्रीधर पारसेकर यांचं आहे.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस.

0: बस
1: समजलं.
0: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
5: भावधारा कार्यक्रमात आता अखेरीला ऐकूया सोनाली कर्णिक यांच्या स्वरात सुहासिनी इरलेकर यांची रचना, संगीत कौशली नामदार यांचं आहे.

भावधारा कार्यक्रमात आपण लता मंगेशकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या मुख्य स्वरातली तसंच सरस्वती राणे आणि सोनाली कर्णिक यांच्या स्वरातल्या काही रचना ऐकल्या. याबरोबरच भावधारा कार्यक्रमात आता निरोप घेत आहोत. आणखी काही सुगम संगीताच्या रचना आपल्याला ऐकता येतील 8:40. आपण ऐकत आहोत आकाशवाणीचं पुणे केंद्र मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र. आता 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे, एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळं अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिव्ह इन रिलेशनशिप संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सिक्कीमच्या दौऱ्यावर असून गंगटोक इथल्या पालजोर क्रीडा संकुलात आयोजित विशेष कार्यक्रमात सिक्कीम पोलीस विभागाला त्यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पोलीस ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. हा विशेष पुरस्कार मिळवणारं सिक्कीम हे देशातील 15वं राज्य तर पूर्वोत्तर राज्यांमधील तिसरं राज्य ठरलं आहे. राष्ट्रपती पोलीस ध्वज हा देशातील पोलीस विभागाला मिळणारा सर्वोच्च सन्मान मानला जातो. असामान्य सेवा, शिस्त आणि राष्ट्रपती समर्पण भावना या गुणांच्या जोरावर हा सन्मान प्रदान करण्यात येतो. गंगटोक इथं होणाऱ्या या सोहळ्यामध्ये सिक्कीम पोलिसांचे 400 कर्मचारी संचलनात सहभागी होऊन राष्ट्रपतींना मानवंदना देणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर आदी विषयांवर चर्चा होणार आहे. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची काल चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तात्काळ देण्याचंही मान्य करण्यात आलं आहे. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणीही मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाण्यांवर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. देशभरात आज साजरा होत असलेल्या ईद अल अधा अर्थात बकरी ईद निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण भक्ती, त्याग आणि निस्वार्थतेचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. या निमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये बंगळुरू इथं हरियाणाच्या

सुमित अंतिलनं पुरुषांच्या भालाफेकीमध्ये स्वतःचाच जागतिक विक्रम मोडीत काढताना 74 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकला आणि सुवर्णपदक मिळवलं. महाराष्ट्राच्या संदीप सरगरनं 62.88 मीटर भाला फेक करून रौप्य पदक मिळवलं. महाराष्ट्राच्या दिलीप गावित यानं पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं आहे. हवामान. मध्य आणि वायव्य भारतासह देशात

0: दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच त्यांनी परिसरातील पशुपक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून त्यांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं काल शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य. आणि 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. या होत्या याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर 8:40 झाली आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. सुरुवातीला ऐकवित आहोत समूह स्वरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची रचना, संगीत मधुकर गोळवलकर यांचं आहे.

0: समूह स्वरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत मधुकर गोळवलकर यांचं होतं. आपण ऐकत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवा. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
0: भावधारा कार्यक्रमात आता रवींद्र साठे यांच्या स्वरात विजय जहागीरदार यांची रचना ऐकूया. संगीत चैतन्य कुंटे यांचं आहे.

0: नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: श्रोतेहो, भावधारा कार्यक्रमात आत्ता आपण रवींद्र साठे आणि समूह स्वरातल्या काही रचना ऐकल्या. याबरोबरच भावधारा कार्यक्रमात आता निरोप घेत आहोत. आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र. 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आम्ही दोघं राजा राणी चित्रपटासाठी विनय मांडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची रचना, संगीत राम लक्ष्मण यांचं आहे.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सचिन
2: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: हे कस्टमर केयर कुठे? मॅडम
4: बोला.
3: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
4: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
3: पण हे होईल कसं?
4: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
3: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
4: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
3: बस
4: बस
3: समजलं.
4: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
5: आरबीआय सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता बाळा गाऊ कशी अंगाई चित्रपटासाठी आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची रचना ऐकूया. संगीत एन दत्ता यांचं आहे.

ढगाला लागली कळ या चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी आणि सुलक्षणा पंडित यांच्या स्वरात शरद निफाडकर यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत प्रभाकर जोग यांचं होतं. कार्यक्रमात आता अखेरीला ऐकूया

0: चांदणी शिंपीत जा या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात मधुसूदन कालेलकर यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत प्रभाकर जोग यांचं होतं. या रचनेबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं प्रसारित केला मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर. 9:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साध संवाद. ऐकूया रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाच्या पाण्याची साठवण याविषयी कर्नल शशिकांत दळवी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य वैशाली जाधव यांचं सादर करते विक्रांत मंडपे.
1: श्रोते हो नमस्कार. साध संवादच्या आजच्या अंकात आपलं मनपूर्वक स्वागत करते. उन्हाळा संपता संपता पावसाची चाहूल लागली आहे. तो जरी पूर्व मोसमी पाऊस असला तरी सुद्धा आता पावसाळा येऊ घातलाय याची जाणीव आपल्याला सगळ्यांना झाली आहे. पावसाळ्याच्या आधी उन्हाळ्यामध्ये आपण अनुभवली ती पाण्याची कमतरता, पाण्याची टंचाई, रस्त्यांवरती दिसणारे टँकर, या सगळ्याचं उत्तर काय असा प्रश्न समोर पडतो. पुण्यासारखं शहर जे रोज दिवसेंदिवस वाढतच आहे, तिथली लोकसंख्या वाढती आहे, इमारतींचे मजले वाढत आहेत, अशा शहरामध्ये भविष्यामध्ये पाणी आपल्याला कुठून मिळणार आहे हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल. या प्रश्नावरच 2003 सालापासून काम करणारे कर्नल शशिकांत दळवी यांना आज आपण आमंत्रित केलंय आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये. सर नमस्कार, आपलं स्वागत करते.
2: नमस्कार आकाशवाणी.
1: मी एवढी प्रस्तावना केली पाण्याच्या टंचाईची, या पाण्याच्या टंचाईपासून आपली सोडवणूक करण्यासाठी आपण 2003 सालापासून झगडत आहात. पावसाच्या पाण्याचं संकलन आणि साठवण अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंग हा आपला विषय आहे. 2003 साली कामाला सुरुवात झाली. आजचं चित्र आपण बोलूच मुलाखतीच्या ओघामध्ये, पण काय घडलं नेमकं 2003 साली आणि तुम्ही या कामाला सुरुवात केलीत?
2: मी 2003 ला सेवानिवृत्त झालो.
1: बर.
2: आणि तोपर्यंत हे घर मी विमाननगरमध्ये, हा फ्लॅट मी लुणकर ग्रीनलँड 2 या सोसायटीमध्ये घेतला होता. नवीन सोसायटी होती, त्यांनी मला चेअरमन केलं. मी जेव्हा खर्च बघत होतो व काय आहे कुठं कुठं खर्च होतो, तर सगळ्यात मोठा खर्च मला दिसून आला की टँकर वॉटरचा. आमच्या इथं बोरवेल आहे, मग बोरवेलचं पाणी काय होतं? मग मी सगळीच माहिती घ्यायला सुरुवात केली. ती बोरवेलची पाण्याची पातळी आमची 225 फुटावर गेलेली होती. खूप खालावलेलं होतं. अर्धा तास पाणी देत होती, म्हणजे नसल्यातच जमा होतो. त्याच्यामुळे आम्हाला 3 टँकर लागायचे रोजचे. आणि त्यावेळा देखील 200-250 रुपयाला एक टँकर यायचा, जो आज जवळपास 2000 रुपयाला टँकर मिळतो. मिडल क्लास सोसायटी, आपण म्हणतो यार हे चालणार कसं, वाढत जाणार का? पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढतात, त्याच्यामुळे टँकरचे रेट वाढणार, काय करूया? आणि जेव्हा मी माहिती काढायला सुरुवात केली तेव्हा राज्यात असं कुठं मला मिळालं नाही माहिती की इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्समध्ये गेलो, कॉर्पोरेशनमध्ये गेलो, जिथून होईल तिथून माहिती काढायपर्यंत साहेब कुणी केलेलं नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंग, रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग तुम्ही असं शब्द वापरताय, तसं कुठं केलेलं आमच्याकडं आमच्या माहितीत नाही. पण त्यावेळेला गुगल नव्हता.
1: पण भारतामध्ये पाणी साठवण्याच्या वेगवेगळ्या परंपरा वेगवेगळ्या भागात होत्याच.
2: ते मी तुम्हाला सांगतो ना की आपल्याकडं रेन वॉटर हार्वेस्टिंग हे हा प्रकार 4000 म्हणजे वर्षापूर्वीच्या आधीच पासून चालू आहे इथं. म्हणजे आपण जर इतिहासात बघायला गेलो, इतिहासापासून शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत, म्हणजे शिवाजी महाराजांचा काळ काय घेतलो की लोकांना कल्पना आहे म्हणून किल्ल्यावर देखील शेती होत होती, लोक राहत होते, समाज चालू होता, लढाया होत, सगळं होत. पाण्याची गरज लागते खूप, त्यामुळे तिथेही वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकार हा झालेला होता.
1: राजस्थानमध्ये अशी अनेक,
2: राजस्थानची खूप उदाहरण, प्रत्येक देशामध्ये हे प्रकार होते. त्याच्यामुळे हे नवीन शास्त्र नाही. पण जसं नळ तुमच्या माझ्या घरी आला,
1: बरोबर,
2: हे साधारणपणे 1950 आसपास असेल.
1: आणि पाण्याची जबाबदारी आपण सरकारवर सोपवून
2: मोकळे झालो, नाही तर आपण नदीवरून विहिरीवरून पाणी घेऊन येत होतो. माझी आई असेल, आजी असेल, आत्या असेल, बहीण असेल मोठी,

0: जाऊन पाणी आणत होते होते हो, पण जसं नळ पडले गेले आणि पाणी घरी यायला लागलं ते लोक विसरले, मग पाणी आहे पाणी मिळेल आपल्याला, नळ उघडलं की पाणी येत जाईल. आणि तेव्हा तशी तेव्हा
1: जबाबदारी माझी राहिली नाही.
0: करेक्ट. पण आता ही जबाबदारी आपल्या आपल्यावर पडली.
1: 2003 सालातलं सांगत होता.
0: 2003 सालात म्हणजे मी बघितलं की 2003 ला एवढं मोठं पाण्याचा खर्च आपण कसा भागवायचा, आणि ड्रेन वॉटर हार्वेस्टिंग तेव्हा कुणी केलेलं नव्हतं, म्हणजे मल्टी स्टोरी बिल्डिंग जर कुणी केलेलं आढळलं नाही. चला म्हणून आपण करूया. मी संवाद साधला आमच्या सोसायटी 57 फ्लॅटची सोसायटी त्या लोकांच्या बरोबर कमिटी बरोबर आधी साधला, सर्वांशी बोललो, हा एक मार्ग आहे म्हटलो. यश मिळालं पाहिजे. पावसाचं छतावर पडणारं पाणी या घटकेला वाया जात. किती पाणी आहे तो अभ्यास मी करून ठेवला होता. 750 मिलीमीटर पाऊस पडतो पुण्यात, याचा अर्थ 1000 स्क्वेअर फुटावर 75,000 लिटर पावसाचं पाणी प्रत्येक वर्षी पडतं. मोठी अमाऊंट आहे.
1: हो,
0: आमची सोसायटीचं रूफटॉप आहे 12,000 स्क्वेअर फुटचा, म्हणजे 9 लाख लिटर पावसाचं पाणी प्रत्येक वर्षी पडतं आणि वाया जात होतं. म्हणजे आता देखील बऱ्याच सोसायटीमध्ये वाया जात. हे एवढं पाणी जर आपण आपल्या बोरला जोडलं तर त्याची पातळी किती वाढली कल्पना करा. कधी केलेला प्रयोग नव्हता, लोक माझ्या मागे उभे राहिले. आणि त्यामुळे हा मी एक टीम ट्रेन केली. ट्रेनिंग कुणाला तरी द्यायला पाहिजे, फिल्टर डिझाईन केला पाहिजे, सगळं केलं, सगळ्यांची साथ मिळाली, केलं, कसं का होईना केलं. आता चांगले होतात ती गोष्ट वेगळी. आणि ते करून आमचे साधारणपणे मे एंडला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आमची सिस्टम सगळी लागली गेली
1: बर
0: पूर्णपणे. पावसाळा सुरू झाला. जसा पावसाळा सुरू झाला टँकर यायचे बंद झाले, कारण छतावर पडणारं पाणी बोरला जात होत. बोरची पातळी हळूहळू वाढत गेली. अर्ध्या तासात 2 तास पाणी यायला लागलं, 1 तास 1.5 तास असं करत वाढत गेलं, टँकरचं प्रमाण कमी झालं. मग सगळे लोक म्हणाले की साहेब हे केलं खूप चांगलं झालं, पैसे वाचले, वर्ड बाय माउथ, तुम्हाला कळलं, ह्याला कळलं, त्याला कळलं. मग त्यानं पेपरवाले आले,
1: प्रायव्हेट न्यूज चॅनल कमी होते ते 2003 साली,
0: नव्हतं, त्याच्यामुळे काय आकाशवाणीचे लोक आले, बरेच लोक आले त्यावेळेला, ऐकलं त्यांनी, बघितलं सगळं. त्याच्या परिणामामुळे लोकही यायला लागले की साहेब आमच्या इथं आम्हाला पण करून द्याल का. मग आम्ही त्यांना टीमच होती तयार, त्यांनाही मदत केली. त्याचा परिणाम वाढत गेला चांगला, किंवा पाणी आपलंच पाणी, फुकट मिळणारं पावसाचं पाणी, निसर्ग दोन्ही हातानं आपला पाऊस देतो सगळीकडे, प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आणि ते आपण वापरत नाही.
1: पण 2003 साली त्याची रचना तुम्ही कशी केली होती?
0: छतावर पडणारं पाणी पावसाचं, कारण बिल्डर किंवा जो माणूस घर बांधतो छतावर पाणी साठू नये ह्याची व्यवस्था ठेवतो, थोडासा स्लोप दिलेला असतो दोन्ही बाजूला, आणि ते पाणी खाली उतरण्यासाठी त्या डाऊनटेक पाईप म्हणतात, पण एक पाईप असते खाली, ती वरून पाणी ते खाली येतं आणि खाली चेंबरमध्ये सोडतात किंवा रस्त्यावर वाहत जात. आम्ही काय केलं की त्याच्यामध्ये एक फिल्टर लावला, म्हणजे छतावर पडणारा गाळ,
1: पालापाचोळा,
0: पक्षी असतात त्यांचं ड्रॉपिंग असतं, ते निघून जाव. हे केलं आणि ते पाणी मग आम्ही बोरला जोडून दिलं.
1: बरोबर.
0: सगळ्या एका पाईप मध्ये 12 पाईप होते आमचे डाऊनटेक पाईप, ते आलेले खाली, ते सगळ्यांना एका बाजूला जोडलं गेलं आणि ते आम्ही आमच्या बोरला सोडून दिलं.
1: आणि खर्च त्या काळी सगळ्या,
0: त्या काळी आम्हाला सगळा मिळून 52,000 रुपये खर्च आलता.
1: अच्छा.
0: म्हणजे 12,000 स्क्वेअर फुटला 52,000 खर्च आला
1: आणि वाचलेलं पाणी 9 लाख लिटर,
0: 3 लाख रुपये प्रत्येक वर्षी वाचले, का टँकरचा खर्च 3 लाख होता.
1: बरोबर.
0: आमचा खर्च एकदाच 52,000 रुपये आला.
1: बरं सर, तुम्ही हे पहिली गोष्ट सांगताय ती 2003 साली, आज घडीला आपण जर विचार केला तर रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल खूप प्रचार झाला, त्याच्याबद्दल बोललं गेलं, अनेक सोसायट्यांमध्ये आज ते केलेलं दिसतं किंवा ते आता कंपल्सरी आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला, तुम्ही जो टॅक्स भरता त्याच्यामध्ये सूटही आता मिळते. पण पावसाचं प्रमाणही आता बदललेलं दिसतं, म्हणजे एकतर प्रमाण वाढलं आहे आणि थोड्या वेळात बराच पाऊस येतो. अशा वेळेला रेन वॉटर हार्वेस्टिंग आणखीनच महत्वाचं बनतं का?
0: अगदी बरोबर आहे, कारण छतावर पाणी पडणार, मग 1 तासामध्ये 50 मिलीमीटर पडू दे, 10 मिलीमीटर पडू दे, का 100 मिलीमीटर पडू दे, ते पाणी पडून वाहणार असो आणि ते वाहणार त्या डाऊनटेक पाईप मधून जाणार, फिल्टर मधून जाणार आणि बोरला जाणार असो.
1: बरोबर.
0: आणि खाली काय आहे? झरा आहे. त्याचं कसं आहे बघ, खाली झरा असतो, ऍक्विफर म्हणतात त्याला,

आणि त्या झऱ्यावर आपण जे जॉब डिगिंग करत जातो सांगतो, ते पाणके असतात ते सांगतात ना की साहेब इथं पाणी मिळायची तुम्हाला शक्यता आहे. मग आपण खड्डा करत जातो आणि तिथं आपलं पाणी मिळालं की मग ते बोर वेल तयार होते, हँडपंप असतो किंवा इलेक्ट्रिक मोटर लावतो आपण आणि मग पाणी उपसायला लागतो. शिवाय छोट्या आणखी गोष्ट म्हणजे काय, वरती टाके असतात छतावर, टाके असतात आणि बऱ्याच वेळा त्या टाक्या ओव्हरफ्लो होतात. ते ओव्हरफ्लो पाणी पण त्याच्यातूनच खाली जातं, ते परत बोरवेलला जातं.

0: आणि बऱ्याच वेळा त्या टाक्या ओव्हरफ्लो होतात. ते ओव्हरफ्लो पाणी पण त्याच्यातच खाली जातं, ते परत बोरवेलला जातं.
1: अच्छा. आणि बोर जरी नसली, बोरवेल जरी तुमच्या सोसायटीमध्ये नसली, तरी ते पाणी जमिनीत मुरणं फार महत्वाचं.
0: जमिनीत मुरणं अतिशय, आता
1: कारण भूजल पातळी त्यांनी वाढू शकते.
0: हा, आता काय झालंय, कॉन्क्रीट केल्यामुळं झिरपायचं प्रमाण पुण्यासारख्या ठिकाणी जे नॉर्मल उघडी जमीन असताना 35% होतं, ते आता 5% आले. आता तुम्ही मला सांगा, भूजल तहानलेली आहे हो, धरती मात तहानलेली आहे असं म्हणल्यासारखं आहे. त्यामुळे तुम्ही त्याला पाणी दिलं, भरपूर पाणी देते तुम्हाला.
1: पुनर्भरण ज्याला म्हणतो आपण, ते दरवर्षी व्हायला हवं पावसाळ्यात.
0: ऑटोमॅटिक एकदा तुम्ही सिस्टम लावून ठेवली की तुमचं काम संपलं. फक्त वरती झाडत जा, कचरा पिसा काढत जा, संपलं.
1: आणि खर्च एकदाच करायचा,
0: खर्च एकदाच करायचा आहे. मी एवढे माझे प्रयोग केले, माझा पहिला प्रयोग आहे 2003 एकही फिल्टर आम्ही चेंज केलेला नाही किंवा एकही पाईप बदललेला नाही. आपला काय त्याची कुस्ती करायची नाही, काही नाही. छतावर पण घाण नसते, काय नाही, काय तुकडे बिकडे असतील ते पानं बिन तिनके वगैरे, त्याच्यावरती काही नाही.
1: पण हा तुमच्या सोसायटी पुरता प्रयोग करून तुम्ही थांबला नाहीत.
0: नाही नाही,
1: तो महाराष्ट्रामध्ये सगळीकडे लोकप्रिय होईल याच्यासाठी खूप झटलात आपण, तर ते ऐकायला आवडेल आम्हाला.
0: नाही, हे एकदा झाल्यानंतर मी विचार केला, म्हणजे घरी पण बोलणं केलं, बाबा शेवटी कुटुंब असतं
1: हो,
0: ते म्हणजे चांगली गोष्ट आहे, आपला फायदा झालाय आणि इतरांना पण व्हावा. मग त्याच्यामुळे आणि मग जसं आपल्याला म्हणलो की मीडिया आली, प्रिंट मीडिया आलं, रेडिओ मीडिया आली, आणि त्यातून लोकांना कळत गेलं की बाबा हा काहीतरी प्रकार आहे आणि ह्यातून फायदा होतोय. मग त्याच्यामुळे काय होईल, हळूहळू पुण्यामध्ये त्यावेळेला प्रभात रोडला पाणी भरपूर असायचं. म्हणजे मला आठवत आहे की एका सेमिनारमध्ये प्रभात रोडचे लोक आले होते, ते मला म्हटले साहेब आम्ही प्रभात रोडचे आहोत, आणि म्हणजे आम्हाला पाण्याची टंचाईच नाही म्हटले. पण म्हणलो तुम्ही तुमच्याबद्दल ऐकलं म्हणून माहिती घ्यायला आलोय. आणि त्याच्यानंतर मी लॉ कॉलेज रोड आणि प्रभात रोडवर गेल्या 7-8 वर्षात भरपूर सोसायटीमध्ये हे करून दिलेलं आहे.
1: बरोबर,
0: परिस्थिती बदलली.
1: आणि भूजल आज इथे आहे उद्या तिथे जाईल अशी परिस्थिती असते ना, एखाद्यानी शेजारी जर बोर मारली तर तुमच्या बोरचं पाणी जाणार
0: नाही.
1: नाही,
0: हा एक प्रकार वेगळा आहे.
1: बर,
0: हा जरा असा आहे, शेजारचा जर जरा असा असेल ते आपल्याकडे फोटोग्राफी नाही, मॅपिंग नाही,
1: मॅपिंग नाहीये त्याचं.
0: हा, पण मी मला कसं कळलं तुम्हाला सांगतो गंमत, म्हणजे की शेजारच्या सोसायटीमध्ये देखील बोरवेल होती, पण त्यांचं काही पाणी वाढलं नाही. 2004-05 मी लोकांना बोलवलं 1 वर्ष गेल्यानंतर की खूप कमी सोसायटी होती त्यावेळेला, आमची माणसं पाठवून त्या सांगितलं या चहा पिऊया, आले लोक बऱ्यापैकी आले. त्यातल्या दोघांनी मला सांगितलं की कर्नल साहेब आमच्या सोसायटीच्या बोरवेलचं पाणी वाढलं, पातळी वाढली, वाढतं म्हणलं. मग मी म्हटलो की आमच्या झऱ्यावरच तुमचे पण बोरवेल आहेत, नाही तर कसं होईल, तुम्ही काही केलंच नाही. तो झरा वाता आहे त्यामुळे त्याला फायदा झालाय. त्यामुळे आमच्याकडे बऱ्याच सोसायटी अशा भेटायला मिळतात खाली झराच नाही, त्यामुळे त्यांना फक्त आणि फक्त टँकरवर अवलंबून राहावं लागतं, इतका मोठा खर्च आहे.
1: आणि शहराचा जर विचार केला आज, तर ज्या इमारती पूर्वी 3 मजली 4 मजली होत्या, तिथे आज 20 मजली 25 मजली इमारती ही उभ्या राहत आहेत किंवा भविष्यात उभ्या राहतील. पुण्यातल्या पाण्याचा प्रश्न कसा सुटेल भविष्यातला? तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंगनी आपल्याला याच्यावर काही काम करता येईल का?
0: या 22-23 वर्ष मी ह्या सब्जेक्टमध्ये काम करतो. सीईंग इज बिलिव्हिंग. मी लोकांना काय सांगतो, आपण पुण्यात राहतो, एकदा येऊन बघून जा, किंवा आपण राहता कुठे वाकडला. मी जे काही वाकडला प्रयोग केलेले आहेत त्याचे मी तुम्हाला पत्ते देतो त्या सोसायटीचे. तुम्ही एकदा जाऊन या ना, आणि त्यांना जाऊन प्रत्यक्षात विचारा की तुम्हाला फायदा झाला का, आणि तुमच्यात कधी प्रयोग केला होता, आणि आता कसं आहे. तेवढे तरी कष्ट घ्या, फोन करून विचारा. लोक तेवढेही करायला तयार नसतात, पैसे खर्च करायला तयार असतात, टँकरला पैसे द्यायला तयार असतात. थोडीशी म्हणजे द्विधा अवस्था आहे, म्हणजे हे करणं गरजेचं आहे. बरं, कॉर्पोरेशनतर्फे आहे बा, तो आम्ही 5% देतो रिबेट, तुम्ही करा एकदा केल्यानंतर. पण का करत नाही तो, याचं उत्तर माझ्याकडे नाही.
1: एवढी वर्ष काम करतायत तरी त्याचं उत्तर अजून सापडलेलं नाही.
0: शेवटी मग आता कसं वाटतं की बाबा काय असावं, खर्च मोठा, म्हणजे खर्च वाढता खर्च आहे, वाढत. आता मी आम्ही बघतो ना, पाईपच्या किमती वाढल्या, इन्फ्लेशन वाढत चाललेलं आहे, महागाई वाढत चाललेली आहे, प्रत्येक गोष्टीचं लेबर पासून सगळ्यांचे खर्च वाढलेले आहेत. त्याच्यामुळं आज 50-70 रुपये स्क्वेअर फूट जे माझ्या वेळेला मी 2003 केलं, त्यावेळा 4 रुपये स्क्वेअर फीटनं खर्च आला होता.
1: पण आता तुम्ही जो हा खर्च सांगताय तो मोठ्या सोसायटींना

0: करणं अशक्य नाही आहे.
1: नाही अशक्य नाही
0: हा, पण त्याचा विचारच होत नाही.
1: विचार होत नाही म्हणजे कसा, एका वेळेला मी तुम्हाला एक छान उदाहरण देतो. फ्लोरिडा इस्टेट आहे बघा, लष्करी लोक राहतात सगळे तिथे, त्यांच्याकडे 30-32 बिल्डिंग आहेत. एकदम कशाला खर्च करणार म्हणले, इतका मोठा खर्च कोण करणार म्हणले. तुम्ही 5-5-6-6 बिल्डिंग घ्या, त्याच्यामुळे बघा ह्या वर्षी 5 बिल्डिंग घेतल्या, त्याच्यामुळे किती टँकर कमी झाले ते पैसे ह्यात घाला, आणखी 10 बिल्डिंग करा. असं करत करत त्यांनी 4 वर्षामध्ये 32 बिल्डिंग केले. आपल्यावर अवलंबून आहे, आम्हीही गाईड करतो त्यांना, पण तुम्ही आलात तरच ना. तुम्ही तुमचा प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडे या ना. आम्ही कसं करतो प्रयोग, एकदा तुम्ही अप्रोच झाला, समजा तुम्हाला करायचं आहे, आम्ही तुम्हाला एक प्रश्नावली पाठवतो.
0: बरं,
1: मला तुमची सोसायटी माहीत नाही हो, किती बिल्डिंग आहेत, शिवाय त्याच्या डाऊनटेक पाईप आहेत का, किती बोरवेल आहेत, किती विहीर आहे का, ही सगळी माहिती आम्ही गोळा करतो आणि त्याच्यानंतर सर्वे करून घेतो. मग सर्वे रिपोर्ट तुम्हाला देतो, ज्याच्यामध्ये किती खर्च येईल, किती पाणी मिळेल, किती वेळ लागेल, जे नेहमीचे प्रश्न असतात ते करून देतो आम्ही त्यांना. त्याच्यानंतर तुमच्या हातात आहे, तुम्ही एजीएम करा आणि लोकांना विचारा बाबा एवढे पैसे खर्च करूया का, विजावीज टँकर तेवढे पैसे आहेत.
0: बरोबर,
1: येतात लोक.
0: हा झाला शहरातला मुद्दा, पण गावांकडे काय परिस्थिती आहे आणि तिथेही तुम्ही जाऊन लोकांचं प्रबोधन याच्या संदर्भात केलं आहे का?
1: हो, केलेलं आहे ना. की मला आठवत आहे की हा एक माझ्या घरी बाई यायची कामाला, घर कामाला, मिसेसला मदत करायला. ती बीडची होती.
0: बर,
1: बीड जवळ एक कामखेडा म्हणून गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये. तर ती ऐकायची बाबा इकडे जातात तिकडे जातात, ती म्हणजे बाबा तुम्ही सगळीकडे जाता, सगळ्यांना पाणी सगळा प्रॉब्लेम सॉर्ट करा, आमच्या गावाला द्या या की म्हणले. आमच्या इथं पाणी नाही हो. मी गेलो तिथं कामखेडा गावामध्ये, ते बघितलं आणि म्हणलं यार हे कठीण आहे, हे ह्यांना ह्यांना कसं सोडवायचं यांना. मग मी माझ्या जो माझा सहयोगी आहे अनुरुद्ध तोडकर म्हणून मॅप्स इंडस्ट्रीचा, त्याला परत घेऊन गेलो आणि आम्ही तिथं त्यानं आपले पैसे घातले, जवळजवळ 9 लाख रुपये घातले ते गाव सगळं करायला. त्या दिवसापासून ते गाव टँकर वॉटर आहे, टँकर वॉटर मुक्त आहे. एकही टँकर लागत नाही.
0: केवळ छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं संवर्धन,
1: छोट्या छोट्या घरावर पडणारं पावसाचं पाणी आम्ही एकत्र करत गावातल्या ज्या बोरवेल आहेत त्या सगळ्या बोरवेलना जीवनदान दिलं. परिणाम हा झाला, सगळीकडे पातळी वाढली. मग त्याच्यानंतर काय झालं, हा प्रयोग झाल्यानंतर आमच्याकडं आयसीआयसीआय बँकेचे लोक आले एक दिवस.
0: बर,
1: मला फोन आला, मी धुमाळ बोलतो म्हणले. म्हणलो बोला साहेब. म्हणलो ते म्हणले की साहेब मी आयसीआयसीआय बँकेमधून आलेलो आहे आणि आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. पण मी आणि अनिरुद्ध तिथे गेलो भेटायला त्यांना. ते म्हणले की साहेब तुमच्या कामात आम्ही ऐकलं, ही 4 गावं तुम्ही कराल का विमान व्हायची पुणे डिस्ट्रिक्टमधली. मग त्याचा खर्च आम्ही काढून त्यांना दिला आणि आम्ही ती गावं केली. ते यायचे मुंबईहून 15 दिवसात एकदा यायचे बघायला कसं चाललंय काम. काम आम्ही केलं आणि 100 दिवसामध्ये ते काम झालं, 4 गावं. 2020 पासून कोरोना होता, केली आम्ही कामं, टँकर मुक्तच असते गाव, अख्खे 4 गावं टँकर मुक्त आहेत. ज्या गावामध्ये मुलांना मुली मिळायच्या नाहीत
0: पाणी नाही म्हणून,
1: का माझ्या मुलीला तुम्ही पाणी आणायला पळवाल, गावातल्या मुली शाळेमधल्या पाणी बंद झालं की तिथे टॉयलेट्सला पाणी यायचं नाही, बाथरूम ह्याच्या शाळेच्या शाळेत जात नव्हतं, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन तो आजार. म्हणजे मला असं वाटायचं की कुठं राहतोय रे आपण, किती तफावत आहे बघा. हे गाव 1 तास 10 मिनिटांवर अवलंबून आहे, ही 4 गावं आणि इथं मी आहे, पाहिजे तसं पाणी वापर. आणि तिथं त्यांना लोकांच्याकडून पाणी विकत घ्या, म्हणजे विकत घ्यायला लागत नाही पण सरकारला पाणी द्यायला लागतं, त्याच्यावर अवलंबून राहतात. ही परिस्थिती अशी आहे. पण आता हे केल्यानंतर मात्र ते म्हणतात की साहेब
0: करणं शक्य आहे,
1: करणं शक्य आहे. लोक आता आयसीआयसीआय बँक सीएसआर फंड मधून त्याने आम्हाला 140 गावांसाठी पैसे दिले, फंडिंग केलं त्याने, ऑडिट होतं सगळं होतं, पण ते तयारच द्यायला. ते म्हणले की साहेब आपण करू ना म्हटले, कोणीतरी मदत केली, पण त्यांना कोण करणार मदत तुम्ही सांगा ना. आता यात कसं आहे की खर्च वाढला. आता मी जसं आपण म्हणालो तर खर्च वाढण्यावर काय आहे, तर अगदी लेटेस्ट नवीनच एक कायदा निघालेला आहे, आमदार निधी. आमदार निधीमध्ये काय केलेलं आहे की एक 6-7 गोष्टी आहेत सोसायटीच्या विकासासाठी. गाव बोललो सोसायटीच्या विकासासाठी म्हणजे काय, पाण्याची टंचाई आहे तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग करा, कचरा आहे कंपोस्ट पिट्स करा, विजेचा प्रॉब्लेम आहे सोलर.

0: एनर्जी करा, सिक्युरिटीसाठी सीसीटीव्ही लावा, आत रस्ते चांगले नाहीत रस्ते आतले रस्ते करा, अशा सहा सात गोष्टी आहेत. ते करण्यासाठी आमदार निधीमधून काही रक्कम दिलेली आहे.
1: बर,
0: आता एखाद्याला आपल्या सोसायटीमध्ये रेन वॉटर वॉशिंग करायचं असेल तर त्यांना आमच्यासारख्या ज्याकडून माहिती घेतली इतका खर्च येणार आहे, समजा 1 लाख रुपये खर्च येणार आहे, तर त्यातले 75% म्हणजे 75,000 रुपये आमदार निधीतून जातील.
1: मोठी रक्कम आहे.
0: हो, आता फक्त त्याला 25,000 रुपये द्यायला लागतील. म्हणजे किती कमी रकमेमध्ये त्याला हे मोठं देणगी मिळेल
1: ती माहिती करून घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी.
0: ही माहिती घेतली पाहिजे म्हणून मी आता म्हणजे आपला सांगू इच्छितो की ही माहिती आता लोकांच्या पुढे जाणं गरजेचं आहे. पेपरमध्ये येतात नाही असं नाही, पण माहीत नसतो. आमदाराला जाऊन विचारा आपल्या की हे आहे, त्याचा जी आर निघालेला आहे, त्या सगळी माहिती दिलेली आहे की काय काय डॉक्युमेंट्स तुम्ही द्यायचे. एक तर तुमच्याकडे कम्प्लिशन सर्टिफिकेट पाहिजे बिल्डिंगचं, दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ऑडिट रिपोर्ट पाहिजेत मागच्या 3 वर्षाचे, तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हाऊसिंग फेडरेशनचे मेंबर असायला पाहिजेत, कुठेतरी माहिती असायला पाहिजे ना तुमच्याबद्दल. ह्या अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, काय एवढं कॉम्प्लिकेशन काहीच नाही. त्याच्यामुळे आम्ही हाऊसिंग फेडरेशनला देखील कॉन्टॅक्ट करून हेच सांगतो की हातात हात मिळून, म्हणजे आम्ही जर मदत करायला गेलो म्हणजे हाऊसिंग फेडरेशनच्या ह्या मेंबर्सना आम्ही डेफिनेटली मदत करतोय. त्यामुळे हा जो आमदार निधी त्यांनी आणलेला आहे ह्याचा आपल्या श्रोत्यांना मी नक्कीच सांगेन की तुम्ही याचा फायदा करून घ्या.
1: पण गावांमध्ये भूजलाची पातळी वाढली, त्यांनी शेतीलाही पाणी मिळालं आणि गावातलं वापराचं पाणी.
0: मी तुला सांगतो की लोकमत तर्फे ते म्हणाले की कर्नल साहेब तुम्ही करता आम्ही पेपरमध्ये पण करतो, ह्याचा इम्पॅक्ट तरी बघूया. 4-5 वर्ष झाली म्हणजे चला म्हणून जाऊया आपण. आम्हीही गेलो, मी कधी ह्या दृष्टीकडे विचार केलेला नव्हता. आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा बघितलं तर एक लेडी सरपंच होती आणि शाळेच्या प्रिन्सिपल पण महिलाच होत्या. तेव्हा म्हटलं की जिथं 250 ते 300 फूट खणायला लागायचं तेव्हा बोर मिळायची, आता ते 50 ते 80 फुटावर मिळत आहे.
1: अच्छा,
0: किती देते तुम्ही फक्त तिची तहान भागवा ना. हो
1: बरोबर,
0: इतकं पाणी द्यायला तयार आहे ती
1: आणि देखभाल काही नाही. एकदा ते सगळं बसवलं काहीच देखभाल नाही.
0: त्या शेवटी म्हणाल्या की आमच्या डोक्यावरचा हंडा उतरवला तुम्ही.
1: हो
0: सगळा ऐकायला बरं वाटतं,
1: पण या विषयी प्रबोधन शाळेतल्या मुलांमध्ये जाऊन करणं किंवा त्याच्यासाठीची व्याख्यानं, त्याचे दौरे, असंही आपण भरपूर काम केलं तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: त्याच्याबद्दल त्याच्या आधी मी थोडक्यात एक तुम्हाला सांगितलं गावामध्ये आम्ही काय केलं. प्रयोग मी म्हणलो की सगळ्यात आधी जेवढी रिलिजियस इन्स्टिट्यूशन आहेत, म्हणजे मंदिर असू दे, मस्जिद असू दे किंवा चर्च असू दे, त्यांना लावायचं रेन वॉटर हार्वेस्टिंग. आणि त्यांच्या रिलिजियस टीचर्सना आम्ही म्हणत होतो तुम्ही जेव्हा जेव्हा तुमच्याकडे पूजा असेल, लोक येत असतील, ह्याचं महत्व सांगायचं.
1: बर,
0: नवीन घर तर होत राहणारच, जरूर सांगायचं. तसंच प्रत्येक शाळेमध्ये मी मुलांना एकत्र करून सांगतो हे का करतोय आम्ही, ह्याचं महत्व काय. आणि तिथल्या हेडमास्टरना पण आम्ही सांगितलं होतं. ह्याच्यानंतर देखील तुम्ही जेव्हा पेरेंट टीचर मीट असते, पालक जेव्हा येतात, तेव्हा तुम्ही हे सांगत जा ह्याचं महत्व काय. त्यामुळे ह्या गोष्टी जरूर ठेवायच्या. तसं मी जेव्हा जिथे येतो मला बोलवत होते गावागावामध्ये, तर त्या ठिकाणी मी हेच करायचं. आधी शाळा किंवा मंदिरमध्येच लोकांना बोल एकत्र करायचं. एक भीती म्हणा किंवा तसं एक थोडं रिस्पेक्ट असतो मंदिरमध्ये बसलोय आपण असं. आणि बायकांना मी प्रोत्साहित काय तुम्ही या, ऐका, बोला, काय तुमच्या शंका काढा बाहेर न बाहेर, तर त्या यायच्या ऐकायच्या. आणि मग त्यातूनच हे वारं सुरू व्हायचं किंवा आपल्या हेत आपण केलं पाहिजे.
1: शासनाचा अनुदान काही असतं का रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवण्यासाठी?
0: शासनाचं काही अनुदान
1: नाहीये. जसं सोलर युनिट तुम्ही बसवत असाल तर शासनाचं अनुदान होतं आहे.
0: शासनाचं अनुदान म्हणजे काय, शासनानं काय केलंय आता की काही फंड्स सरपंचांना दिलेले आहेत.
1: बर,
0: किंवा तुम्ही आरओ सिस्टम लावलाय आता, त्याच्यासाठी फंड्स दिलेले आहेत. आणि त्यातून तुम्ही म्हणजे
1: पाण्याचं शुद्धीकरण
0: करण्यासाठी, आणि त्याच्यामुळे काय होतं ते पाणी ते 50 पैसे लिटर फुकट द्यायचं नाही म्हणून असं काही अगदी कमीत कमी किमतीमध्ये ज्याच्यामध्ये ती सिस्टम मेंटेन व्हायला हे करतात. मग मी काय म्हणलो, तुम्ही ज्या विहिरीचं पाणी वरती

0: उचलून घेऊन ते फिल्टर करून तुम्ही गावाला पोहोचता ना, त्याला तुम्ही रेन वॉटर वॉशिंग केलंय का? नाही तो उपसून
1: पुन्हा तिकडे पाणी नाही,
0: तिकडे पाणी नाही. मग ते हळूहळू ते सुरू करेल, सुरुवात केली आम्ही. त्यामुळे हे जोड बसत जातो मग,
1: कारण एकावर एक गोष्टी अवलंबून आहेत,
0: एकावर एक गोष्टी अवलंबून आहेत.
1: आणि गावाचं अर्थकारण पण पाणी असण्याशी खूप निगडीत आहे.
0: लोक आता त्या आम्हाला मुलं म्हणजे वयस्क लोक सांगायचे, अहो साहेब आमची तरुणी मुलं निघून गेली हो, पाणीच नाही तर म्हणजे काय आम्ही राहणार कसं, काय करायचं म्हणले. आता येतात परत, आता म्हणले आता त्यांना घरी आलो तर पाणी घेऊन यायला लागत नाही हो. आता ते माझे ते घरी काम करेल, आता नाही म्हणते साहेब लग्न असू दे, काय जोरात होतंय म्हणजे आता पाणीची काळजीच मिटली म्हणते तुम्ही प्रयोग केल्यानंतर. हा फरक आहे. मी शेवटी माझ्याकडे बघून म्हणतो काय केलं मी, फक्त तहान भागवली, छतावर पडणारं पाणी झिरपत नव्हतं का सिमेंट काँक्रीट केल्यामुळं. मग ते जर उघडं ठेवलं तर आत गेलं पाणी मिळालं तर तुम्हाला निसर्ग. मग ते
1: पाईपला जायला जागा अशी किती लागणार आहे, जरी तुम्ही बाकीचं सगळं काँक्रिटीकरण केलेलं असलं तर त्या पाईपला जायला जागा,
0: त्याच्यामुळे आम्ही लोकांना
1: ठेवायला तरी काय हरकत आहे.
0: हा त्यामुळे आम्ही लोकांना दाखवून देतो कसं होतंय बघा, बघतात लोक आवडीनं बघतात, हा साहेब किती फायदा झाला बघा. ते हे करणं गरजेचं आहे. बरोबर.
1: भारतीय लष्करामध्ये तुमची सेवा झाली बरीच आणि त्याच्यानंतर हा उपक्रम तुम्ही सुरू केला, तिथला अनुभव इथे कामाला आला का?
0: तिथला
1: व्यवस्थापनाचा अनुभव
0: हो आला ना. एकतर व्यवस्थापनाचा आला, दुसरं काय की आमच्या इथे एक जवानांच्या बरोबर सैनिक संमेलन असतं महिन्याच्या महिन्याला.
1: बर.
0: तो सैनिक माझ्याबरोबर 24 तासासाठी असतो, इथं 8 तासाचे नोकर नसतात आमच्याकडे. आमच्याकडे तो 24 तास असतो, म्हणजे घरी जाऊन झोपेल तो, जेवेल खाली, ते सगळी गोष्ट वेगळी. 24 आवर्स ही इज विथ मी. सुट्टी जाताना तो आम्ही त्याचा इंटरव्ह्यू घेतो, त्याला विचारतो काय तू सांगतो साहेब आमच्या गावामध्ये हा प्रॉब्लेम आहे, बायकोला हा त्रास होतो, इकडे ते आहे ते आहे, आई वडिलांना हे लोक त्रास देतात. आम्ही पत्र बनवून एक महिनाभर आधी घेतला असतो त्याचा इंटरव्ह्यू, पोलिसाला, कलेक्टरला, ह्याला, त्याला पत्र पाठवून देतो. तो गेल्यानंतर त्याची त्याला आम्ही कॉपी देतो, तू चाललाच नाही बघूनही. तो 2 महिने सुट्टी काढून पडताला विचारतो काय काय झालं, तो सांगतो नाही साहेब त्याचा परिणाम झाला, काय काय ठिकाणी काम सुरू आहे अजून, पण सगळीकडे परिणाम झाला.
1: ही पद्धत अजूनही आहे.
0: हो हो हो. ह्याचा परिणाम काय होतो हे लक्षात ठेवा. तो देशासाठी लढायला तयार असतो, मागची काळजी नसते त्याला. हा प्रकार मी वापरायचा ठरवला.
1: बर.
0: लोकांशी संपर्क साधताना तुझा पाण्याचा तुझा प्रॉब्लेम आहे ना, मी तो तुझा सॉर्टआउट करून द्यायचा प्रयत्न करतो, त्याची काळजी त्याच्यानंतर तू घ्यायचीस हे लक्षात ठेव. तुटलं परत तुला तुझ्या बायकोला, तुझ्या मुलीला, सुनेला पाणी आणायला जायला लागेल, हे विचार करतो. ह्या गोष्टी काय काय कामाला येतात.
1: सर, कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलोय. कोणाला जर आपल्याकडनं मार्गदर्शन घेण्याची इच्छा असेल तर आपला दूरध्वनी क्रमांक सांगता सांगा.
0: 9860577364. परत एकदा मी रिपीट करतो, 9860577364. जरूर आपल्याला काही शंका असतील जरूर विचारा मला.
1: पावसाळा येऊ घातलाय, पावसाचा प्रत्येक थेंब साठवूया अशा निश्चयासह आज आपला निरोप घेते. आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद.
0: मी पण मनापासून आकाशवाणीचा आभारी आहे की अशा प्रयोगातूनच आपण जनजागृती आणि जलजागृती दोन्ही करू शकतो. एका तरी माणसानं ह्या ऐकून जरी एका सोसायटीमध्ये एका गावामध्ये आम्ही प्रयोग करू शकलो तर धन्यता पावेन. धन्यवाद.
2: रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाच्या पाण्याची साठवण याविषयी कर्नल शशिकांत दळवी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत साध संवाद या कार्यक्रमात मंडळी आत्ता आपण ऐकली. निर्मिती सहाय्य वैशाली जाधव यांचं होतं, सादरकर्ते होते विक्रांत मंडपे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं प्रसारित केला. मध्यमलहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 10 वाजले आहेत. कौटुंबिक श्रुतिकाळ प्रसारित करीत आहोत. 101 उमासदन. लेखन ऋचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू. ऐकूया.

0: अरे भांडण मैत्री घुसपुस घुसपुस
1: कधी घालतो दंगा धुडगुस राहतो हाफ डझन।
2: ऐकूया 101 उमा सदन, लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू।
0: 101 उमा सदन।
3: काय काय अगं, ए काय एवढं काय झालं किंचळायला? अगं ए सोफ्यावर काय उभी आहे सगळं संज्ञा, काय झालं?
4: अरे तो बघ, तो बघ तिकडे, तो बघ मागे।
3: कोण कोण काय?
4: अरे तो मागे गेला, मागे।
3: कुठे कुठे?
4: दरवाजाच्या मागे।
3: थांब थांब थांब, बघू दे बघू दे। ए ओरडू नको ग।
5: आहे काय?
4: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू।
3: अगं अगं त्याशिवाय कसा दिसणार संज्ञा? हे काय कोणी नाहीये बर का, इथे उगाच ओरडतेस तू।
4: अरे विराज तिथेच तिथेच मागे बघ ना।
3: तू ओरडू नको।
6: काय झालं काय, एवढं केवढ्यांना ओरडते
3: बघ ना।
5: ए आणि तू सोफ्यावर का उभी आहेस, खाली बस बघू आधी।
4: नाही नाही तो तिथेच।
3: अरे
5: अरे यार
6: कोण कोण?
3: अगं ही काय बडबडत बसले काही कळतच नाहीये, मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे।
5: अरे यार काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
3: विद्या भूतभीत काही नसता, उगाच काहीतरी बोलू नको।
6: हो ना ए संज्ञा, तुला काही भास झाला का कसला? काय झालं सांग बघू नीट।
4: अगं भूतही नाही आणि भासही नाही, तो बघ तो बघ तिथे
5: कोण
3: दिसतंय तुला?
4: उंदीर।
3: तिच्या
6: हत्ती नाही रे, उंदीर।
4: अरे
3: उंदीर।
5: अरे यार उंदरासाठी एवढा हरडाओरडा करत होतीस का? मला वाटलं काय झालं, हातातलं काम सोडून आले ना मी।
4: कामाच्या गप्पा नंतर मला आधी त्याला हाकलं।
3: अगं पण दारामागे नाहीये ना कोणी, बघितलं मी मगाशी।
4: अरे परत बघ, परत बघ, तो तिथे मी बघितलं।
3: बरं बरं बरं, थांब थांब, बघतो बघतो। हो आहे उंदीर, एक मिनिट पण घाबरू नकोस। अगं किती छोटा आहे तो आणि किती क्यूट आहे।
4: क्यूट काय, क्यूट उंदीर आहे ना तो। शी आणि बेडरूमचा दरवाजा लाव ना आधी, अरे नाहीतर आत जाईल तिथे।
6: थांब थांब, लावते मी।
4: अगं कडी लाव, कडी लाव।
6: लावला दरवाजा लावला, कडी कशाला लावायची आता? अगं उंदीर कडी काढून का आत जाणार आहे? आत मावशी झोपले ना, कडी कशी लावू मी बाहेरून? काही बोलते,
4: अगं झोपलीच आहे ना ती, उठली की उघडू तोपर्यंत लाव ना।
6: बरं लावते लावते,
5: तिची झोप मोड होईल।
6: राहा करतेस तू
7: यार, काय चाललंय काय, इतका दंगा कसला यार?
3: बघ ना।
5: अरे काका उंदीर चिरलाय घरात, उंदीर।
7: कुठे?
4: ते ताराच्या मागे।
7: ओके नाही नाही एक सेकंड, मगाशी ओरडलो कोण?
3: उंदीर कसा ओरडेल काका, संज्ञा ओरडली ना, घाबरली ना ती।
7: उंदराला घाबरली?
3: मग काय,
7: ते केवडूसातून तू केवडी, एवढं काय घाबरायचं त्याला?
3: तेच तर,
4: तुला पालीची वाटते ना भीती, तशी मला उंदराची वाटते विराज।
3: पालीची वाटणं सेन्सिबल आहे ग, ती अशी ती अशी छताला डोक्यावर असते, उंदीर खाली जमिनीवर, आणि आत्ता तर बिचारा दारा मागे लपून बसला, काय घाबरायचं त्याच्यामध्ये?
4: तेरा खून खून और मेरा खून पाणी,
7: हे काय घाबरली तरी हिला बरं सोचते असं।
5: बघ ना बघ ना।
4: मग मला खरंच पाल झुरळ कशाची भीती वाटत नाही, अगदी वाघाची वाटत नाही।
6: बरोबर वाघाची कशी वाटेल, तो थोडीच रोज असं घरात येतो आपल्यासमोर।
5: तरी मी म्हणत होते आपण मांजर पाळूया, मांजर पाळूया, म्हणजे या उंदरांचा प्रश्नच आला नसता।
4: मांजर नको।
5: ए ई कशाला ग मांजराला?
6: आता म्हणत होतीस ना उंदीर सोडून कशा,
5: नाहीतर काय?
7: नाही रे बर जाऊ दे, तिला भीती वाटतेय तर चला त्याला बाहेर काढूया बघू, कुठे तो?
3: आहे आहे आहे दारा मागे, आपला गप्पा ऐकत
5: असे कानवरती करून थांबलाय।
7: हॉलचा दरवाजा उघडून ठेव बरं विराज, तू काठीने त्याला दरवाजाच्या बाजूने ढकलते आणि मी त्याला झाडूनी बाहेर जायची दिशा दाखव।
5: हे काका आणि मी काय करू?
7: तू असं कर ना, संज्ञाला सांभाळ तू, फक्त संज्ञाला।
3: जमेल हे काका, ढकलला मी तो। ओरडू
7: यार काय, केवढ्यानी किंचाळतीस तू? हे बघ एवढा बाहेर आलेला तुझ्यामुळे परत आत गेलाय।
4: अरे काय करू, मला भीती वाटते ना।
6: अगं भीती नाही ही फोबिया आहे, फोबिया।
5: हे तर काय, एवढी घाबरतेस मला माहिती नव्हता।
3: अगं पहिला

0: अंदाज आलाय ना तो, मग आधी कसं कळणार, घाबरते
1: खरंय.
0: ते.
1: हे पण खरं सोडण्या, कधीपासून एवढी भीती वाटते तुला?
0: बघ ना,
1: हा, लहानपणापासून आहे का हे असं?
2: काय माहित असेलही रे. अरे एकदा गावाला गेले असताना झोपेत मला चावला होता
0: अरे अरे बाप रे,
2: तुला
0: कळलं नाही चावतो ना?
3: नाही अरे नाही कळत विराज, उंदीर ना फुंकर घालत चावतो. अजिबात कळत नाही अरे खरं.
4: फुंकर कशी
1: घालत? आपण फुंकर घालतो
2: आणि थांबा ना, करेक्ट करेक्ट. आणि चावून चावून चावला कुठे तर डोळ्याच्या पापणी.
0: अरे बाप,
2: दुसऱ्या दिवशी ही एवढी सुजली होती पापणी माझी.
0: बाप रे, मग काय केलंस काय?
2: तेव्हा डब्बू पैसा असायचा ना, तो आजोबांनी उगाळून लावला होता 4-5 दिवस. बरं झालं होतं, पण तेव्हापासून जी भीती माझ्या मनात बसली ती बसलीच आहे.
1: हो, तुझी भीती बसलीये आणि तिकडे गौरी एवढा सगळा आरडाओरडा होऊनही शांत झोपले बाबा.
4: आणि कडी लावली आहे बाहेर ना ती काढा.
1: काय कठीण आहे.
3: पण संज्ञा, तुला ना हा फोबिया काढायला.
0: मग
2: काय करायचं पण त्याच्यासाठी?
3: संकटाला सामोरं जायचं.
0: वा वा,
3: म्हणजे ना ज्या गोष्टीची भीती वाटते त्या पुढे जाऊन सरळ उभं.
2: चल चल, काही काय बोलतेस?
4: अगं हो संज्ञा, त्याचा एकदा का सामना केलास ना की परत अजिबात भीती वाटणार
2: नाही. त्या उंदरासमोर उभं राहणार शी.
1: बर, उभी राहू नकोस, पण निदान सोफ्यावर उभी असती, खाली बसशील.
0: चल चल चल काका, आपण परत जरा बघूया त्याला कुठे येतो.
2: काय वाजलं?
4: काय ए अगं, दार वाजलंय. दार वाजवतंय कोणीतरी.
0: बहुतेक कंटाळून उंदरानेच वाजवलं असावं. बाबांनो, मला आता आज जाऊ द्या म्हणून.
5: अरे दार उघडा ना, कडी का लावली बाहेरून?
2: ए दार नका उघडू, तो आत खोलीत गेला तर.
1: अगं पण गौरीला काय कोंडून ठेवायचं का म्हणून? तो आत नाही जाणार. आणि गेला तर बघू. विद्या तू एक दार उघड बरं गौरीचा आधी.
4: उघडते उघडते.
5: अरे कडी काय लावली आहेत बाहेरून? आणि हे काय हातात काठ्या, झाडू काय चाललंय काय?
1: बघा किती गाड झोपते. इतका ओरडाआरडा झाली तरी तुला अजिबात कळलं नाही?
5: नाही रे, माझा जरा जरा डोळा लागला होता. फार नाही जरा,
1: म्हणजे जरा जास्तच लागला होता असं.
5: बर, सांगाल का आता काय झालंय ते?
3: आपल्या घरात उंदीर आलाय, त्या दारामागे लपलाय आणि त्याला हुसकावून लावायचे प्रयत्न चालू आहे.
0: आणि आणि आणि या सगळ्यामध्ये संज्ञा घाबरली.
3: ते तुझ्यासाठी ठेवलं ना खास, तुला
0: सांगितलं. येस
5: अगं संज्ञा, उंदराला काय एवढं घाबरायचंय?
2: मला उंदराची भीती वाटते ग, आणि त्यावर सगळ्यांनी भरपूर लेक्चर देऊन झालंय. आता तू नको ना देऊ, त्यापेक्षा ते उंदराला बाहेर काढ.
5: बरं
1: शांत
5: राहिलं राहिलं, ते दोघं काढतील त्याला बाहेर. तू आपलं देवाचं नाव घे
0: बघ, गणपतीचं घे.
5: अगं अगं संज्ञा, तुझ्या लाडक्या बाप्पाचं वाहन आलंय ना घरी, त्याला काय घाबरतीये?
2: बाप्पा लाडका आहे पण उंदीर नाही. बाप्पाला तरी या इतक्या निरर्थक प्राण्याला वाहन बनवायची काय गरज होती?
5: अगं जगात प्रत्येक प्राण्याचा काही ना काही उपयोग असतोच.
2: याचा कसला का आलाय उपयोग?
0: आपल्याला जरी उंदराचा उपयोग नसला तरी साप, घार, घुबड वगैरे खातात नाही ह्याला, त्यांचा अन्न आहे हा.
4: आणि आपल्याला उपयोग नाही कसा? नाही कसा, शास्त्रीय प्रयोगात गिनी पिक म्हणून याचा केवढा उपयोग होतो माहितीये का?
2: असू दे, आता माझा गिनी पिक व्हायच्या आधी याला बाहेर टाकलं.
1: नाही नाही बघ, तुझा गिनी पिक नाही, माऊस ट्रॅप झालाय.
0: हे काका, अरे तो आता दिसतच नाहीये कुठे.
1: असेल रे, असेल. नीट बघ, नीट बघ.
0: नाही थांब थांब थांब, टॉर्च बघू दे एक मिनिट. हा नाही नाही, आहे आहे आहे आहे. येस येस, तिथे फट आहे ना पण एक, त्यात अर्धवट आत जाऊन लपून बसलाय.
5: ओ, आत जाऊन लपून बसलाय. मग आता काही तो बाहेर येत नाही रात्रीपर्यंत.
1: बरोबर आहे, बरोबर.
0: हे मग आपण त्याला चीज खायला घालूया का? तो नाही का जेरी खातो, त्या वासाने पटकन येईल बाहेर.
2: नाही नाही नाही, माझं चीज नाही संपवायचं.
1: ए अरे, त्याला पळवण्यासाठी म्हणजे तुझ्यासाठी चाललंय हे सगळं. हे अवघड आहे, तू सगळ्यालाच नाही म्हणते.
0: खरंच खरंच, थांब थांब थांब, एकदा एकदा प्रयत्न करून बघतो.
4: संज्ञा तू शांत राहा, शांत राहा.
1: बघा त्याला कळलं पाहिजे ना, तो घाबरून आतच जातोय. तो
5: मला एकदा बघू दे ना, एकदा बघू दे ना मला.
1: शूरवीर बघा, घे काठी, घे काठी.
5: काठी बिठी नकोय मला, काठी नकोय मला. जस्ट बघू देत मला कुठे उंदीर ते, नंतर मग तुम्ही प्रयत्न करा त्याला पकडायचं.
1: बघ हे कसं आहे म्हणजे का, म्हणजे अगदी सुनमुख बघितल्यासारखं करते. कुणाचं काय तर कुणाचं काय. धन्य बाबा गौरी.
5: दिसला दिसला ए, याला मी पाहिलंय कुठे ते.
1: उंदराला पाहिलंय चक्क तू?
5: अरे म्हणजे तसं नाही पाहिलंय, पण हा ओळखीचा वाटतो.
1: काय बापरे, यापेक्षा फोबिया परवडला. मैत्री नको.
5: अरे खरंच,

0: मला असं खूप वाटतं याला कुठेतरी पाहायलाय.
1: काही काही म्हणजे काही बोलतेस तू
2: नाही मावशी,
1: पहिल्यांदा आला तू घरात आपल्या.
2: बघ ना कमाल बोलतेस तू, अगं इथे माणसं माणसाला ओळखत नाही आणि तू उंदराला
1: ओळखतो. तो काय कोणी सुपरस्टार अमिताभ बच्चन आहे का त्याला सगळ्यांनी ओळखायला.
0: ए बरं जाऊ दे जाऊ दे, द्या सोडून मूळ मोहिमेकडे परतात. चला निघा
1: चला. येस येस. हे काका काका येणार आहे बरं का तो. बी रेडी बी
3: रेडी.
1: परत तुझ्या ओरडण्यामुळे
3: गेला गेला. तू
1: ओरडू नको ओरडू नको. चल ए चल परत बघू.
3: चल चल
1: हे थांब थांब थांब काका. बी रेडी. हे आला आला बाहेर आला. चुप चुप डायरेक्ट डिरेक्ट कर त्याला. हा हा
3: आणि तिकडे
1: करेक्ट करेक्ट करेक्ट. गेला बरणी मध्ये
4: झाकण लावा पटकन
1: लावला.
4: अरे इतका वेळ तू आपल्याला फुलकाने देत होता पण बाहेर आल्या बरोबर बरणीत गेला.
1: बरणीत गेला
4: आणि गणला.
1: बरं झालं ना आपल्याला सोडायला तरी बरं पडेल.
0: बघू ना मला बघू देत बघू दे.
1: ही बघ.
0: अरे अरे हा तर चिंतामणी.
3: अरे मावशी
0: हा बघा मी म्हंटल होतं ना याला पाहिलंय कुठेतरी तेव्हा मला वेड्यात काढलं तुम्ही. आमचं चिंतामणी
3: काहीतरी वेगळंच चाललंय.
2: काय बोलतेस तू.
3: कोण आहे
0: हा उंदीर चिंतामणी.
1: म्हणजे तू उंदराचं नाव ठेवलंस चिंतामणी.
0: हो पण मी नाही शेजारच्या संयुक्तानी. तुला काही हरकत आहे विराज.
1: माझी कशाला काय हरकत असेल. अगं पण म्हणून चिंतामणी.
0: चिंतामणी तिचं म्हणणं मिकी चालतं मग चिंतामणी का नाही. आणि त्या निमित्ताने देवाचं नाव घेतलं जातं ना अखंड म्हणून. त्या संयुक्ताकडे बरं का दोन कुत्रे आहेत.
1: बर
0: एक अवधूत आणि एक दिगंबर. आणि मांजरी आहे तिचं नाव सरस्वती. आणि एक बोका पण आहे प्रद्युम्न. तसा हा चिंतामणी.
4: एक सेकंड गौरी एक सेकंड. हा तिने पाळलाय ना.
0: हो
4: मग इथे कसा आला.
3: इथे कसा आला.
0: आता मला काय माहिती
4: आहे काय.
0: खरं तर तो असा जात नाही कधी कुठे. बरं झालं संज्ञा ओरडत राहिली म्हणून. नाहीतर तो मध्येच कुठेतरी अडकला असता. बरं झालं मिळाला आपल्याला. नाहीतर अजून कुठे गेला असता. आणि मग त्या संयुक्ताचं बिचारीचं काय झालं असतं कुणास ठाऊक. थँक्यू हा संज्ञा तुझ्या किंचाळीमुळे थांबला तो.
1: यार इतका वेळ आपण इथे खिंड लढवतोय आणि क्रेडिट सगळं संज्ञा घेऊन गेले की.
5: कभी कभी कुछ ना करके भी बहुत कुछ हो जाता है.
1: स्क्रीम एंड डू नथिंग.
4: बरणीत ने उंदीर बाहेर आला.
3: बरणीत ने बाहेर काढला. बरणी उघडा बरणी उघडा.

0: 101 उमा सदन या कौटुंबिक श्रुतिका मालिकेतले कलाकार गौरी लागू, प्रसाद कुलकर्णी, रुचा नाम जोशी, विराज सवाई, विद्या गौरी ताम्हणकर, संज्ञा कुलकर्णी. मालिकेचं शीर्षक गीत प्रणिता कुलकर्णी, संगीत प्रसाद कुलकर्णी, गायक स्वर विराज सवाई आणि प्रसाद कुलकर्णी. 101 उमा सदन. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादरकर्त्या गौरी लागू. 101 उमा सदन.
1: ही कौटुंबिक श्रुतिका आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं प्रसारित केली. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र.

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

0: मैत्रिणींनो, 31 मे रविवार, काही लक्षात येतंय का? अहो, पाचवा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार, म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
1: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
2: बरोबर,
1: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी. आणि ते सगळ्यात सोपं आहे,
2: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
1: अजिबात नाही.
2: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
0: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना? अहो, मग त्यासाठी 31 मे ला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
3: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
4: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
5: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
6: मग
5: काय,
6: स्वतःपासून सुरुवात कर.
7: श्रोते हो, एक निवेदन आहे. सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ आहारात नियमित असू द्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट, तिखट पदार्थ टाळलेले बरे. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. निवेदन संपलं.

आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम मध्यमलहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र. 10:20 झाली आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात आज सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोक जी परांजपे यांची रचना ऐकणार आहोत. संगीत अशोक पत्की यांचं आहे. तत्पूर्वी ऐकूया

या बरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्जवर. 10:25 झाली आहेत. काही स्थानिक निवेदनं आता ऐकवित आहोत. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र संचलित जागृती अंध मुलींची शाळा आळंदी देवाची, तालुका खेड, जिल्हा पुणे 5, या शाळेत गेली 35 वर्ष अंध मुलींना मोफत शिक्षण, भोजन, निवास, गणवेश आणि आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्ध असून त्याचबरोबर संगणक, संगीत, कला, व्यक्तिमत्व विकास, परदेशी भाषा यांचं शिक्षण दिलं जातं. संस्थेच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे की शैक्षणिक वर्ष 2026-27 करता इयत्ता 1 ते 7 विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू आहे. प्रवेशासाठी पालकांनी मुख्याध्यापिका यांच्याकडे संपर्क साधावा. भ्रमणध्वनी क्रमांक आहे 9657828363. भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा ऐकूया 9657828363. यानंतरचं निवेदन आहे दीपस्तंभ फाउंडेशन यांच्या वतीनं. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल ही संस्था दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, प्रशिक्षण, निवास, संस्कार यावर या संस्थेमार्फत भर दिला जातो. या संस्थेच्या वतीनं प्रवेश परीक्षा 2026 घोषणा करण्यात आलेली आहे. या परीक्षेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना UPSC, MPSC, बँकिंग आणि उच्च शिक्षणासाठी मोफत मार्गदर्शन, निवासी सुविधा पुरवली जाणार आहे. परीक्षेची तारीख 5 जून 2026 अशी आहे. नोंदणीची अंतिम तारीख 1 जून 2026 अशी आहे. संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक याप्रमाणे 9067111597. भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 9067111597. काही हरवलेल्या व्यक्तींविषयी आता निवेदन ऐकूया. दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी 7:30 सुमारास भोईरवाडी हिंजवडी फेज 3 इथून मॉर्निंग वॉकसाठी गेलेले आनंद मोतीलाल शेंडे हे 63 वर्षाचे इसम बेपत्ता झाले आहेत. वर्णन याप्रमाणे, उंची 5 फूट 3 इंच, चेहरा गोल, सर्व दात आहेत, केस पांढरे. आढळल्यास पोलीस उपनिरीक्षक हिंजवडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर यांच्याशी संपर्क साधावा. झिया इम्रान मानकर ही 19 वर्ष वयाची युवती घरातून कॉलेजला गेली आणि बेपत्ता झाली. ही घटना आहे 22 मे 2026 ची. सकाळी 11:30 सुमारास ही युवती घराबाहेर पडली. वर्णन याप्रमाणे, रंग गोरा, अंग मध्यम, उंची साधारण 5 फूट, केस काळे लांब, चेहरा गोल, नाक सरळ. बेपत्ता होते वेळेस हिनं अंगात काळ्या रंगाचा बुरखा आणि ग्रे रंगाची चप्पल परिधान केली आहे. आढळल्यास ठाणे अंमलदार लष्कर पोलीस ठाणे पुणे यांच्याशी संपर्क साधावा. पारू सुनील बिरंगणे ही 15 वर्ष वयाची युवती बेपत्ता झाली आहे. वर्णन याप्रमाणे, उंची 4 फूट, बांधा सडपातळ, केस काळे लांब, रंग गोरा, नाक सरळ, चेहरा गोल, डोळे मध्यम. हिच्या गळ्यापासून छातीपर्यंत

0: हाजल्याचा डाग आहे. बेपत्ता होतेवेळेस नेसणीस काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस आणि पांढऱ्या रंगाची ओढणी हिनं परिधान केली आहे. आढळल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे यांच्याशी संपर्क साधावा. काही स्थानिक निवेदनं आत्ता आपण ऐकत होतो.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोतेहो, सकाळचे 10:30 आहेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आज 28 मे थोर क्रांतिकारक, समाज सुधारक आणि साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती. या अनुषंगाने कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया फूल बने अंगारे या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं गीत. गीतकार आहेत आनंद बक्षी आणि संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी.

श्रोते हो, आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन. ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता आपकी कसम या चित्रपटातलं गीत ऐकूया. स्वर आहेत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचे आणि गीतकार आहेत आनंद बक्षी.

राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलत. स्वर होते लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचे. श्रोते हो, आता ऐकूया एक निवेदन. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरातलं हे गीत ऐकूया. हमजुल या चित्रपटासाठी हे गीत लिहिलंय आनंद बक्षी यांनी.

लता मंगेशकर यांनी अभिनेत्री या चित्रपटासाठी गायलेलं गीत आता ऐकूया. गीतकार आहेत मजरूह सुलतानपुरी आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

आता प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये ऐकूया शौनक अभिषेकी यांचं बसंत मुखार या रागातलं गायन. त्यांना तबला साथ आहे माधव मोडक यांची आणि हार्मोनियम साथ आहे उदय कुलकर्णी यांची.

श्रोतेहो, शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. या कार्यक्रमात आपण शौनक अभिषेकी यांचं बसंत मुखारी रागातलं गायन ऐकलं. त्यांना तबला साथ होती माधव मोडक यांची आणि हार्मोनियम साथ होती उदय कुलकर्णी यांची. श्रोतेहो, आता थोड्याच वेळात म्हणजे 11:30 वाजता प्रसारित करत आहोत कार्यक्रम विशेष गीतगंगा. यामध्ये ऐकूया अभिनेत्री गायत्री दातार यांच्याशी गप्पा आणि गाणी याचा भाग दुसरा. संवादक आणि सादरकर्ते आहेत संजय भुजबळ.

श्रोतहो नमस्कार. विशेष गीत गंगा कार्यक्रम मालिकेचा मागच्या भागापासून आपण युवा मालिका सिने अभिनेत्री गायत्री दातार

0: ही जी अशी गप्पा मारतो आहोत त्याच मनमोकळ्या गप्पांचा दुसरा भाग आता ऐकूया.
1: विशेष गीत गंगा.
0: सादर करते संजय भुजबळ.
2: अरे तुमच्यात सामील होऊन

0: गायत्री, मागच्या कार्यक्रमाच्या शेवटी तू सुबोध भावेंसोबतचा तू लहान असतानाचा एक फोटो आणि त्याविषयी सांगत होतीस, तर आम्हाला ती सगळी आठवण सांग ना, तुला ते पारितोषिक मिळालेलं.
1: 2004 साली तो माझ्या शाळेत आला होता आणि म्हणजे तो ऍज अ चीफ गेस्ट आला होता अॅन्युअल डे ला, आणि तेव्हा मला बेस्ट आउट गोईंग स्टुडंट इन सायन्स आणि कथ्थकची स्कॉलरशिप अशा दोन गोष्टी त्याच्या हस्ते मला मिळाल्या होत्या. आणि नंतर मी त्याला म्हणलं होतं की मला तुझ्या बरोबर काम करायचंय आणि मला तुझ्यासारखं काम करायचंय असं सगळं तो मी त्याला बोलले होते तेव्हा, असं इनोसेंटली बोलून गेले. आणि कसं सर्कल कम्प्लीट होतं की पहिलीच सिरियल मला त्याच्याबरोबरच मिळावी आणि त्याच्याबरोबर मला काम करायला मिळावं पहिल्याच प्रोजेक्टमध्ये, हे खूपच एक वेगळं एकदम फिल्मी झालं माझ्या आयुष्यात.
0: सुबोधची ती पहिलीच मालिका होती या अलीकडच्या काळातली?
1: अलीकडच्या काळातली येस, पण
0: त्याच्या दिवसांमधली
1: खूप मालिका केलेल्या
0: आहेत. हो, प्रश्नच नाही.
1: आफ्टर मेनी इयर्स त्याचा कमबॅक म्हणू शकतो आपण मालिकांमध्ये.
0: नक्कीच नक्कीच. मला वाटतं जर असंच तू गोवारीकरांशी बोलली असतीस, कथक तू करतीच आहेस आणि तू थोडी मोठी असली असतीस, जर जरतरच्या गोष्टी आहेत, पण तू एखाद्या दिवस आमिर खान सोबत असली असतीस.
1: पहिली
0: पण होईल, पुढे मागे ते सर्किट कम्प्लीट होईलही,
1: काय माहिती, होऊ दे.
0: नक्की नक्कीच, शुभेच्छा असतील आमच्या.

0: गायत्री, फेब्रुवारी महिन्यात तुझ्या कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे आणि 14 फेब्रुवारी येतोय. सिंगल आहेस.
1: ऑफकोर्स.
0: काय प्लान आहे यावेळेसचा?
1: या वेळेसचा तोच प्लॅन आहे जो दरवर्षी असतो. काम करायचं 14 फेब्रुवारीला पण, 13 फेब्रुवारीला पण, 12 फेब्रुवारीला पण, 15 फेब्रुवारीला पण. कारण काम इज माय फर्स्ट लव राईट नाव. ऑफकोर्स कोणीतरी येईल नंतर, बट राईट नाव काम इज माय लव अँड माय प्रायोरिटी. आणि या 14 फेब्रुवारीला एक नवीन गाणं येतंय माझं, ज्याच्यामध्ये मी आणि निखिल चौधरी म्हणून एक नवीनच हिरो आहे, तर आम्ही दोघं आहोत त्याच्यामध्ये. आणि सो ह्याचं पोस्टर आत्ता आज ह्याचं पोस्टर लॉन्च होणार आहे आणि हे गाणं तुम्हाला 14 फेब्रुवारीला ऐकायला मिळेल.
0: ओके. आज म्हणजे आपण ध्वनिमुद्रण करतो आहोत 7 तारखेला, 7 फेब्रुवारी.
1: करेक्ट करेक्ट
0: राईट.
1: सो आज 7 फेब्रुवारीला त्याचं पोस्टर लॉन्च होणार आहे दुपारी, आणि 14 फेब्रुवारीला तुम्हाला ते गाणं ऐकायला मिळेल. खूप अमेझिंग गाणं आहे आणि त्याच्यातला जो माझा रोल आहे, जी ती मुलगी असते, तर ती मुलगी ही मुकी असते. सो त्याच्यात साईन लँग्वेजचा आम्ही अभ्यास केला होता तेव्हा ते गाणं शूट करायच्या आधी, कारण ते थोडं ते करेक्ट आलं पाहिजे. फार हे नव्हतं त्याच्यामध्ये, सिन्स तो मूवी नव्हता किंवा फिल्म नव्हती किंवा शॉर्ट फिल्म नव्हती, पण गाण्यात सुद्धा ते थोडं करेक्ट आलं पाहिजे. सो एक साईन लँग्वेजच्या टीचर होत्या, सो त्यांनी मला त्या त्या लाईन्स साईन लँग्वेजमध्ये करायला शिकवल्या होत्या तेव्हा. सो हे गाणं बघण्यासारखं पण आहे खूप आणि ऐकण्यासारखं पण आहे, आणि खूप आवडेल. आणि खूप स्वीट मेलडी आहे आणि मी तर स्वीट आहेच आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला ते आवडेलच.
0: सगळ्यांना तुझं हे फार आवडतं की हो मी तर आहेच स्वीट.
1: आपणच स्वतःच कौतुक करायचं पहिल्यांदा.
0: तो सुरुवात तिथनच झाली.
1: लव्ह युअर सेल्फ
0: प्रश्नच नाही.
1: आणि मला तर गीत खूप आवडते जब वी मेट मधली.
0: हा
1: मैं तो अपनी फेवरेट हूँ टाइप्स.
0: क्या बात आहे. त्यातलं एखादं गाणं नक्की ऐकूयात. पण आता ह्या तुझ्या गाण्याचे बोल काय आहेत?

0: सो नको हा बहाणा उगाला जरा, असं त्याची मेन लाईन आहे.
1: पुढचं गाणं कुठलं निवडलंस?
0: नेक्स्ट गाणं कहो ना प्यार है मधलं आहे. हा पण असा पहिला दुसराच मी बघितलेला मूवी आहे. आणि ऋतिक रोशन हा जो काही दिसतो, आणि ते एवढी लहान असताना सुद्धा सगळ्या मुलींना, तो एवढ्या लहान आम्ही सगळ्या, आम्हाला ऋतिक रोशन आवडायचा, म्हणजे अजूनही आवडतो. आणि तो काय डान्स करतो,
1: येस,
0: आणि कोहना प्यारे मध्ये त्यांनी अनेक गाण्यांमध्ये डान्स खूप उत्तम केलाय, पण हे प्यार की कश्ती में जे गाणं आहे त्याच्यातलं ते
1: हा
0: मला खूप आवडतं. आणि त्याख्या गाण्याचा फील खूप छान आहे. एका बीच वरती आणि
1: होय,
0: बोटी वरती ते गाणं आहे. आणि यू कॅन ऑलमोस्ट फील द विंड फ्लोईंग थ्रू
1: अरे
0: युअर एअर हे गाणं ऐकताना.
1: अमीषा पटेलच्या चेहऱ्यावर सगळं तो फील करता येतं, ती
0: करेक्ट
1: जे काय फील करते.
0: करेक्ट.

0: एका बीचवरती आणि
1: होय
0: बोटीवरती ते गाणं आहे, आणि यू कॅन ऑलमोस्ट फील द विंड फ्लोईंग थ्रू
1: अरे
0: युअर एअर हे गाणं ऐकताना.
1: अमिषा पटेलच्या चेहऱ्यावर सगळं ते फील करता येतं आपल्याला. ती जे काय फील करते.
0: करेक्ट करेक्ट. सो दिस इज मोर ऑफ, मला असं वाटतं की मेमरी, की वन ऑफ माय अर्लिएस्ट मी बघितलेला मूवी आहे हा. सो मला ही गाणी काही खूप माझ्या ब्रेनमध्ये कोरलेली आहेत, आणि विथ देअर व्हिज्युअल्स, कारण इट इट दोज आर माय फर्स्ट मेमरीज मूवी बघण्याच्या, त्याच्यामुळे त्या अगदी कोरलेल्या आहेत माझ्या मेमरीमध्ये.
1: खूप छान.
0: सो प्यार की कश्ती में हे पुढचं गाणं.
1: नक्की. आणि एक विशेष त्याची ढब नृत्याची, ऋतिक
0: एक्झॅक्टली
1: रोशनची,
0: एक्झॅक्टली
1: ती पण अनेकांना अट्रॅक्ट करून
0: एक्झॅक्टली.
1: जाते. आणि फिटनेस अर्थात.
0: फिटनेस आणि डान्स, म्हणजे कायच डान्स करतो आणि काय दिसतो, म्हणजे लाईक अ ग्रीक गॉड, लाईक एव्हरीबडी सेज दॅट, बट खूप कमाल आणि कामही खूप उत्तम करतो.
1: प्रश्नच नाही. आपण गाणं ऐकूया.
0: येस.

0: गायत्री प्रत्येक गाण्याच्या संदर्भानं बोलताना तू त्या सिनेमातले सीन डिस्क्राईब करतेस किंवा ते तुला आठवत आहेत. तुझ्या गाण्यांच्या आठवणी ह्या सिनेमाशी जास्त जुळलेल्या दिसत आहेत मला.
1: हो, कारण मी खूप सिनेमे बघते. मला सिनेमे बघायला खूप आवडतं. हिंदी, मी वेगवेगळ्या भाषेतले, मी अगदी साऊथ इंडियन पण सिनेमे बघते, मी इंग्लिश सिनेमे बघते, कोरियन सिनेमे बघते, वेगवेगळे सिनेमे बघते. पण जी गाणी असतात ती, खरंच तुम्ही म्हणलात तसं की दे रिमेन इन माय मेमरी, त्या सिनेमाच्या अनुषंगाने की त्याच्यात काय सिच्युएशन होती, त्याच्यात काय घडलं होतं आणि त्या गाण्यामध्ये काय आहे त्या सिनेमात घडणार, त्या अनुषंगाने मला ते ती गाणी
0: बरोबर
1: लक्षात राहतात, त्या
0: बरोबर.
1: संदर्भाने मला ती गाणी लक्षात राहतात.
0: ओके, मला वाटतं हीच बाजू लक्षात घेऊन आजकाल नॉन फिल्मी गीतही व्हिडिओसह येत आहेत.
1: मे बी, येस.
0: यातलं कुठलं आवडतं तुला, एखादं नॉन फिल्मी व्हिडिओ वगैरे असलेलं?
1: सो रिसेंट असं नाहीये, बऱ्यापैकी जुनं म्हणता येईल, पण मायरी नावाचं एक गाणं मला खूप आवडतं आणि ते मी बरेचदा ऐकते. आणि मला आठवतंय की पूर्वी टीव्हीवरती, केबलवरती ना, ते चॅनल असायचे ज्याच्यावरती फोन करून सांगायचं असायचं, हे गाणं लावा, ते
0: हो.
1: गाणं लावा. तर मी लहान होते बरीच आणि माझा फोन कधीच लागला नाही, पण त्या चॅनलवरती हे गाणं खूप लागायचं, मायरी.
0: ओके.
1: सो मला तेव्हापासून ते गाणं खूप आवडतं.
0: हो, त्या गाण्यावरनं मला खरंच रानू मंडलची आठवण होते. त्याही रेल्वे स्टेशनवर गात होत्या आणि हे गाणंही रेल्वे स्टेशनवर एका कलाकारानं गायलेलं आहे. त्यापूर्वी सगळा तो रेल्वेचा माहोल, स्टेशनचा माहोलही खूप छान त्यात चित्रित झालाय. हो ना?
1: येस.
2: अच्छा कह रही चले जी.
3: तुम यार
2: बता, बीट आएगा ना? अच्छा बाहर निकल ले,
4: ट्रेन आने का, चल ना.
2: नहीं आ जा यार,
3: क्या बता?

0: तू असं म्हणालेस की हे गाणं एका चॅनलवर तू फरमाईशी गाणं म्हणून अनेकदा ऐकलंयस. रेडिओला कधी फोन लावला होतास आपली आवडसाठी वगैरे, किंवा आईने लावलेलं एखादा फोन आठवतो?
1: आईने लावला असेल माहित नाही मला, पण मी नव्हता लावला कधी फोन.
0: रेडिओ ऐकणं होतं आईसोबत?
1: आई आई जेव्हा लावायची तेव्हा मी ऐकायचे की सकाळी सकाळी, म्हणजे मीही आवरतीये शाळेला जायच्या आधी, कॉलेज जायच्या आधी, किंवा जे काय पण आईचा एक स्वयंपाक चालू आहे, तिने ते रेडिओ लावलेला आहे आणि तिथे ब्रेकफास्ट चालू आहे, तिथे आवरा ही, दिस इज माय मेमरी. आणि दुसरं म्हणजे गाडीत एक
0: बरोबर
1: जोपर्यंत ते कनेक्टर्स आणि ब्लूटूथ आणि हे ते नव्हतं सगळं, तोपर्यंत गाडीत सुद्धा आम्ही रेग्युलरली रेडिओ ऐकायचो. आणि पण माझे आई बाबा अजूनही कधी कधी बसून रेडिओ ऐकतात. आणि आता तर त्यांच्याकडे ते काय मोबाईलवरती एक ऍप आहे ज्याच्यावरनं वेगवेगळे रेडिओ स्टेशन ऍक्सेस करता येतात, त्याच्यामुळे ते त्याच्यावरनं रेडिओ लावून एन्जॉय करत असतात.
0: आता तुझा कार्यक्रम नक्की ऐकतील, जग ऐकेल, जग आय मीन जग ऐकेल, कारण तू ऍपचा जो उल्लेख केला पूर्ण जगभर आपण रिअल टाइम मध्ये पोहोचतो. ती खूप एक तांत्रिक बाजू आपली आता भक्कम स्ट्रॉंग झाली. तेव्हा शोधतो हो या न्यूज ऑन AIR ऍप वर आणि FM बँड 101 मेगाहर्ट्झ वर गायत्रीशी झालेल्या गप्पांचा पुढचा भाग नक्की ऐका, ऐकत रहा विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.
2: अरे तुमच्यात सामील होऊन

श्रुते हो कार्यक्रम विशेष गीतगंगा आत्ताच आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यामध्ये आपण अभिनेत्री गायत्री दातार यांच्याशी गप्पा आणि गाणी याचा दुसरा भाग ऐकला. संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ. श्रुते हो आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 12 वाजता मुंबई केंद्रावरून वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. यामध्ये ऐकूया हित गोजियात स्टँडअप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत आणि तिच्या शब्दातून सुरेखा देवघरे यांचं मनोगत. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

सर्वांचं मनापासून स्वागत आणि स्वागत करते तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, बघता बघता मे महिना संपत आला आणि जून महिन्याची सुरुवात होईल. जून महिना म्हणजे पावसाचा महिना, त्यामुळे आता चातकाप्रमाणे आपण सारेच पावसाची वाट पाहत आहोत. सरता उन्हाळा हा निसर्गाच्या चक्रातील एक अत्यंत मोहक आणि परिवर्तनाचा काळ आहे. सध्या नवतपाच्या झळांनी सारेच गरमीने त्रस्त आहोत. मध्येच कडक ऊन, पण मध्येच येणाऱ्या सावलीमुळे जरा वातावरणात बदल झालेला वाटतो. अशा या वातावरणात संध्याकाळच्या वेळी सुखद्वारेची झुळूक मनाला शांत करून जाते. दिवसभर उन्हाची प्रखरता जरी असली तरी संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर दिसणारे सोनेरी नारंगी रंग मात्र मनाला भुरळ पाडतात. घरात असलेल्या बागेतील झाडांच्या सानिध्यात रममाण होताना दिवसभराच्या झालेल्या गरमीचा काही काळ विसर पडतो. मैत्रिणींनो, हा जो सरता उन्हाळा आहे ना, हा काळ संयम आणि प्रतीक्षेचा असतो. निसर्गाच्या बदलांचा स्वीकार करायला आपल्याला शिकवतो. थोडक्यात काय तर सरता उन्हाळा म्हणजे केवळ असह्य उष्णतेचा अंत नाही, तर तो चैतन्यमय पावसाच्या आगमनाची नांदी आहे. तेव्हा उन्हाच्या दाहकतेकडून पावसाच्या शीतलतेकडे जाण्याचा हा प्रवास लवकरच सुरू होईल अशी आशा करूया. आणि कार्यक्रमात ऐकूया निसर्गावर आधारित हे सुंदर गीत.

मैत्रिणींनो, गीत संगीत ऐकलं की मन कसं प्रसन्न होतं, त्यामुळे छान छान गाणी ऐकायला आपल्याला आवडतंच आणि यातून आपण आनंद मिळवत असतो. मैत्रिणींनो, आपल्याला आयुष्यात निखळ आनंद केव्हा मिळतो? जेव्हा आपण स्वतःतील कलागुण ओळखून त्याला बहरू देतो, त्यातून जेव्हा यश मिळतं ना, तेव्हा आयुष्यात निखळ आनंद मिळतो. मैत्रिणींनो, प्रत्येकातच काही ना काही कलागुण असतात. जसं कोणाकडे विनोद बुद्धी असते, अशा व्यक्ती अगदी सहजतेने प्रत्येक वाक्यात विनोद निर्मिती करून आजूबाजूचं वातावरण हास्यमय करतात. अलीकडच्या काही वर्षात स्टँडअप कॉमेडी हा कला प्रकार वेगाने विकसित होत आहे. युवा पिढी त्यात करिअरही करत आहे आणि या क्षेत्रात मुलींनीही छान गगनभरारी घेतलेली आहे. याविषयी बोलण्याचं कारण म्हणजे आज याच क्षेत्रात करिअर करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत आपण ऐकणार आहोत. ऐकूया स्टँडअप कॉमेडी प्रकारात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या नेहा ठोंबरे यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत. मालिका आहे हितगुज. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत स्टँड अप कॉमेडी प्रकारामध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या, खास वैदर्भीय भाषेत हास्याचे कारंजे फुलवणाऱ्या, ठोंबरेबाई या नावाने परिचित असलेल्या स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे. मैत्रिणींनो, गावातून शहराकडे येऊन शिक्षण घेत स्टँड अप कॉमेडी या कलेच्या प्रवासात त्यांनी अनेक काही गोष्टी मिळवलेल्या आहेत. हा प्रवास थेट लंडन पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. एका वैदर्भीय कन्येचा हा प्रवास छान आता गप्पांमधून जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार नेहाती.
1: नमस्कार राखीता.
0: आणि कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच. मला आज तुम्ही इथे बोलवलत. आकाशवाणी म्हणजे माझ्या जीवाजवळचा विषय आहे.
0: हो,
1: तर मला खूप छान वाटत आहे इथे आज येऊन.
0: इतरांना हसवणाऱ्या नेहाती, कशा आहात?
1: मी एकदम मजेत आहे.
0: आणि इतक्या कमी वयामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली, तेही ठसकेबाज भाषेतून. एक वैदर्भीय भाषेचा तडखा तुम्ही त्याला लावलेला आहे. ते बहारदार व्हिडिओज आम्ही बघतो आणि मोठा चाहता वर्ग आहे तुमचा. आणि सोपं नाही आहे. हा प्रवास नक्कीच संघर्षांनी भरलेला असेल, अप अँड डाऊन्स असतील. तर हा प्रवास छान गप्पांमधून जाणून घ्यायचा आहे.
1: येस.
0: पण सुरुवात तुमच्या छान वऱ्हाडी भाषेतील एका मजेदार सादरीकरणाने करूया ना.
1: येस. इंजिनिअरिंग केलं आणि मला मुंबईत नोकरी लागली. सो मुंबईत गेली आणि गेल्या गेल्या मला भेटली नाईट शिफ्ट. आता आपण गावाकडचे लोक रात्री 8 वाजले का आपल्या माना लागतात डोलाले. तर मी विचार केला का आजकाल कोणी काही पायऱ्यांचा वापर करत नाही, सगळेजण लिफ्ट न ऑफिसमध्ये वर जातात खाली येतात. तर मी गेली आणि पायऱ्यावर जाऊन पसरली. तिकडून एक पोरगी आली, मला म्हणते एक्सक्यूज मी व्हेअर इज रेस्ट रूम. मी म्हणलं बाई मी तर इथंच रेस्ट करून राहिली. बाकीच्या पोरी टेबलावर करून राहिल्या आणि उरल्या सुरल्या गाडीत करून राहिल्या. तुला बसायचं असं तर बस इथं. ते म्हणे आय मीन बाथरूम. मी म्हणलं सर की जाणं तिकडं होय काय माहिती भेटलं का नाही भेटलं.
0: खूप छान, स्टाईल असते एक वेगळी सांगण्याची. शब्द साठाही आहे वेगळा, किंवा संवाद फेक जी म्हणतात ती तुमच्यात अगदी हे गुण अगदी पुरेपूर भरलेले आहेत. आणखीन एक महत्वाचं, तुमच्या या कलेच्या प्रवासाने तुम्हाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिलेली आहे आणि कोणत्याही कलाकारासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. स्टँड अप कॉमेडी या प्रकारामध्ये फारशा मुली जात नाहीत, पण आता हळूहळू हाही प्रकार आता छान विकसित होत चाललेला आहे, वेगाने पसरतोय, लोक त्यामध्ये करिअरही करतायत. तुम्ही लंडनमध्ये गेलात, लंडनच्या रंगभूमीवर तुम्ही हे सगळं प्रकार सादर केलात, तो अनुभव जाणून घ्यायचा आहे.
1: लंडनचा प्रवास हा अतिशय धक्कादायक आणि अकस्मातरित्या माझ्यापर्यंत पोहोचला. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की मी विदर्भातून पुलगाव जवळ विटाळा म्हणून एक छोटा खेडा आहे, 1500 पॉप्युलेशनचं तिथली मी आहे. तर माझी काहीच ओळख नाही आहे इतक्या लांबलांबपर्यंत, तर बिलकुलच नाही. तर ह्या आपल्या छोट्या रील्सच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्याच माध्यमातून व्हिडिओज माझे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले. आणि तिथनं मग एका इंटरेस्टेड काही लोकांचा मला मेसेज आला. मला आता पहिले खोटंच वाटलं, म्हटलं माझ्यासारख्या गाखेड्या पाड्यातल्या पोरीला आणि आपल्याला कोण एवढा दूर लंडनला बोलवून. मी तर विचार म्हणजे मी भावच नाही दिला त्यांना सुरुवातीला. मला असं वाटलं की फ्रॉड असेल.

0: पण म्हटलं की नाही हे थोडे सिरियस वाटतात कारण ते परस्यू करत होते रेग्युलरली ईमेल करत होते आणि ज्या दिवशी आमचं ठरलं की आपण व्हिडिओ कॉलवर एकदा बोलूया तर एक दादा आणि ताई असे नवरा बायको समोर दिसले आणि ते विदर्भातले होते मुलमुले म्हणून त्यांचं सरनेम आहे तर मग मला थोडं त्यांच्याकडे पाहून वाटलं की हे लोकच जेन्युइन वाटत आहेत म्हणून तर म्हटलं आपण रिस्क घ्यावी तेव्हाही माझ्या मनात खूप प्रश्न आला की जाऊ की नको जेन्युइन लोक आहे की नाही आहे काय करू मी एकटी लंडन मध्ये जाऊन काय करीन जे आपल्या छोट्या गावातल्या लोकांच्या मनात अपॉर्च्युनिटी पेक्षा भीतीच जास्त असते कारण कोणीच नाही राहत आपलं तिथे तर मी म्हटलं जाऊ दे जे होईन ते पाहून घेऊ आपल्या जीवनामध्ये काही अशी संधी परत परत चालून येणार नाही त्यामुळे मग मी त्यांना हो म्हटलं आणि त्यांनी तेव्हा मला विचारलं की तुझ्याकडे एक तासाचा स्टँडअपचा परफॉर्मन्स रेडी आहे का माझ्याकडे 10 मिनिटाचा होता मी हो म्हटलं आणि मग मी त्याची तयारी केली सो हो म्हटल्यापासून तर लंडनला जाईपर्यंत माझ्याकडे फक्त 3 महिने होते त्या 3 महिन्यात मी एक तासाचा परफॉर्मन्स बनवला त्याचे महाराष्ट्रात 20-25 शो केले ऍज अ रिहर्सल म्हणून आणि मग लंडनला जाऊन मी तिथे 3 शोज केले तर कधी कधी असं असते की आपण रेडी असो नसो अपॉर्च्युनिटीला हो म्हटल्यावर मग आपण स्वतःला तयार करतो तर असा एक रिव्हर्स प्रवास माझा लंडनचा राहिला आहे
1: आणि लंडन मधल्या रंगभूमीवर तुम्ही उभे राहिल्या हो तिथल्या मराठी प्रेक्षकांची मनं जिंकले
0: खूप मस्त बापरे तिथे लंडन मध्ये आपले लोक आहेत महाराष्ट्रीयन म्हणा खूप प्रेमळ आणि त्यांना खूप मजा येते की अरे भारतातून आलाय कोणीतरी तर ते आपल्याला खूप छान ट्रीट करतात मला तर रोजचे पाहुणचार असायचे लोकांच्या घरी आणि खूप मजा आली तिथे माझ्या कार्यक्रमाला खूप दिग्गज लोक होते माधुरी दीक्षितची मावशी काय आणि भरपूर असे लोक होते आणि ते खूप आवडीने आपले मराठी प्रोग्राम्स बघतात आणि मला सांगायला आवडेल की मी पहिली मुलगी आहे की जिने मराठीमध्ये तिथे स्टँडअप कॉमेडी प्रकार हा सादर केला पूर्ण महाराष्ट्रातूनच तर हे जाणून पण मला खूप मजा आली आणि माझी जी ऑर्गनायझर होती ती पण महिलाच होती तर मला ते त्याही गोष्टीचा एक अभिमान आहे की एका महिलेने एका महिलेसाठी प्रयत्न केला आणि आम्ही मुलींनी मिळून तिथे परफॉर्मन्स केलं
1: छान म्हणजे अगदी छोट्याशा गावातून शहराकडे शहरातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणं हा प्रवास नक्कीच सोपा नसा हो तर थोडी उत्सुकता आहे नेहाताई की कसं होतं तुमचं बालपण कुठे शिक्षण घेतलं आणि काही अशा तिथल्या खास आठवणी
0: तर जसं मी सांगितलं की मी पुलगाव वर्धेनंतर जे पुलगाव आहे तिथे विटाळा म्हणून ते आमचं गाव आहे सो माझं बालपण तिथे गेलं आणि 12वीपर्यंत तिथे शिक्षण झालं माझ्या घरी 2-3 एकर शेती आहे आणि ती काही जेव्हा आम्ही शाळेत जायची तेव्हा ते वाळू शेती होती तिथं इरिगेशन किंवा पाण्याचा स्रोत नव्हता त्यामुळे खूप काही शेतकरी कुटुंब असून पण खूप सधन व आणि खूप चांगली शेती असा काही बॅकग्राऊंड नव्हतं सो खूप हालाकीचंच बॅकग्राऊंड राहिलेलं आहे कधी हे भेटायचं तर कधी ते नाही भेटायचं जसं आपलं विदर्भातल्या गावातल्या मुलांचं असतं तसं आणि जे काही शाळा जसं काही लेवल ऑफ एज्युकेशन होतं ते होतं आवर्जून सांगायला आवडेल की मी इथे आज एक आर्टिस्ट म्हणून बसली आहे तुमच्या समोर पण आर्टिस्टचं अही आजूबाजूला काहीच नव्हतं सो टीव्ही घरात नव्हता सिनेमा गृह आजूबाजूचे माहीत नव्हते तिथं एंटरटेनमेंटचं एकमेव साधन म्हणजे आपलं आकाशवाणी
1: बरं
0: तर आमच्या घरी त्यावेळी रेडिओ होता आजोबांना शौक होता रेडिओचा तर ते 24 तास रेडिओ चालूच राहायचा तर जे काही ऐकलं म्हणजे जे पण काही ऐकलं माझ्या कानावर मला सर्वात जास्त शास्त्रीय संगीत आवडतं आणि माझ्यासारख्या व्यक्तीला शास्त्रीय संगीत माहीत असणे म्हणजे फक्त रेडिओमुळे ते शक्य झालं
1: बरं
0: तर मी आकाशवाणीची खूप मोठी काय म्हणू आपण त्याला श्रोता फॅन आणि एक गुरु सारखं पण मी त्याला बघते कारण नाटकं फक्त ऐकली तर आकाशवाणीवर ऐकली कधी पाहिलीच नाही माझ्या इंजिनिअरिंग किंवा माझ्या ग्रॅज्युएशन पर्यंत मी नाटक पाहिलं नाही गाणी ऐकली तर फक्त आकाशवाणीवरच ऐकली मुलाखती ऐकल्या तर आकाशवाणीवरच ऐकल्या तर माझ्यासाठी आकाशवाणी एक प्रकारचं म्हणू आपण मेंटर असल्यासारखं पण आहे कारण ऐकून ऐकून पण माणूस किती काही शिकू शकतो त्याचं एक्झाम्पल मी आहे सो आजही मी रेडिओ ऐकते आकाशवाणीच ऐकते
1: मग शिक्षण कुठे झालं
0: येस तर 12वीपर्यंत पुलगावला झालं त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी मी पुण्याला गेली तिथं इंजिनिअरिंग केलं आणि एमटेक मी मुंबईहून केलं
1: बरं
0: तर लहानपणीच पासूनच नाटकांमध्ये गाण्यांमध्ये आवड होती मी दाखवतही होती चिन्ह स्कूल्समध्ये म्हणा किंवा अशा कॉम्पिटिशन्समध्ये वगैरे पण माझा नंबर यायचा पण तेच आहे की आपण रोल मॉडेल कधी पाहिलेलं नसतं आपल्या आजूबाजूत तसे मॉडेल्सच नसतात एक्झाम्पलच नसतात की कोणी आर्टिस्ट होऊन त्याने जीवनात काहीतरी चांगलं केलं आहे घरच्यांना नेहमी भीती असायची की ह्या क्षेत्रात पैसा आहे की नाही कसे खाणार पिणार तसं तर शेतीतही पैसा नव्हता तेही बेकारच चालू होतं पण तरी सावलीतली नोकरी व्हा म्हणून शिक्षण घ्या असं होतं त्यांचं आणि मी शिक्षणात पण चांगली होती सो मग ते मला करावंच लागलं इंजिनिअरिंग आणि एमटेक हे सगळं सोबत सोबत मग मी माझं जे कलेचं माझा जो इंटरेस्ट होता तो मग

0: मी पुण्या मुंबईत जाऊन पण जपला, दिवसभर कॉलेज करून मग रात्री नाटक पाहिले किंवा नाटकांच्या ग्रुप्समध्ये जाऊन ऑब्झर्व्ह केलं, किंवा नोकरी पण जेव्हा मी करायला लागली तेव्हा दिवसभर नोकरी करून मग रात्री इकडे तिकडे आपले हातपाय मारून कसं तरी कलेसोबत कनेक्ट राहण्याचा मी प्रयत्न करत गेली.
1: खूप छान, म्हणजे जिद्द होती ना तुम्हाला शिक्षणही पूर्ण करायचंय आणि कुठेतरी नाटकाची आवड, कलेबद्दलचा थोडासा तो जिव्हाळा होता आणि ही कला भरून आलीच, थोडं बहुत खतपाणी तुम्ही घातलं. तर स्टँडअप कॉमेडी या क्षेत्राकडे कसं वळणं झालं, मग कशा वळलात?
0: तर स्टँडअप तर हा फार रिसेंट फॉर्म आहे. मी जेव्हा प्रयत्न करत होते तेव्हा नाटक आणि सिनेमा तर आपल्या अवकाशाबाहेरचाच आर्ट फॉर्म आहे असं होतं. आणि नाटक वगैरे थोडंसं खूप असं मस्त वाटायचं, बघायला वाटायचं, किंवा कधी आजूबाजूला कुठले परफॉर्मन्सेस असले पुण्या मुंबईत तर मी जायची पाहायला. पण स्टँडअपचं असं झालं की मध्यकाळी नागपूरमध्ये कधीतरी अशीच एक कॉम्पिटिशन होती आणि मी खूप रँडमली भाग घेतला. माझं सवय आहे, मी कुठेही जाऊन भाग घेते, म्हणजे मल्टिपल आर्ट फॉर्म्समध्ये. असं मी स्वतःला रिस्ट्रिक्ट करून नाही ठेवलं की इथे शास्त्रीय संगीताचं काहीतरी तर जायचं नाही. मी तेही पाहते, मी नाटकही पाहते, म्हणजे लाईव्ह आर्ट फॉर्म पाहायला मला आवडतं. तर मी तिथं अशीच पोचली आणि तिथे चालू होतं ओपन माईक आजचा जो प्रकार असतो. अनेक कलाकार येऊन तिथे आपली सादरीकरण करत होते, कोणी डान्स करून दाखवलं, कोणी गाणं म्हटलं, कोणी रॅप केलं, कोणी कविता म्हटल्या. तर तिथं मी वऱ्हाडी भाषेमध्ये एक 5-7 मिनिटाचं सादर केलं काहीतरी आपलं एक पात्री टाईप. तर ते खूप छान वाटलं लोकांनी, खूप डोक्यावर घेतलं आणि मी ते कॉम्पिटिशन जिंकली. तर म्हटलं यार हे आपल्यालाही आवडत आहे, लोकांनाही आवडत आहे, त्याच्यात आपण बघावं काय होते. आणि स्टँडअप प्रकार असा आहे की हा एकपात्री नाटकातला सगळ्यात लो कॉस्ट फॉर्म म्हणावा आपण, की ज्याच्यामध्ये लाइटिंग नाही लागत, ज्याच्यात सेट नाही लागत, ज्याच्यामध्ये खूप काही टीम नाही लागत. तर तुम्ही तुमच्याजवळ जर काहीच नाही आहे तर तुम्ही फक्त तुमच्या बोलण्याच्या कलेनी आणि तुमच्या कॉन्टेंटनी लोकांना खिळवून ठेवू शकता. हा आहे तो स्टँडअप फॉर्म आणि आपल्याला सुटेबल आहे, कारण मग आपल्याला एवढी मोठी टीम वागवून इकडे तिकडे फिरावं नाही लागत. कारण आपल्याला खास करून जेव्हा विदर्भातून आपण कुठे परफॉर्म करायला जातो तर त्याचा एक मोठा खर्च असतो. सो म्हटलं आपण याच्यात थोडंसं लक्ष घातलं पाहिजे. सो मग मी त्याच्यात थोडं गुंतवलं स्वतःला, काय आहे, कसं आहे, त्याचा आर्ट अँड क्राफ्ट थोडं समजून घेतलं. मग हळूहळू पुण्याच्या एका कंपनीपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला, त्यांनी इन्व्हाइट केलं, मग त्यांनी त्यांच्या टीम बरोबर वर्षभर मला महाराष्ट्रात परफॉर्म करायला लावलं. सो हळूहळू वन थिंग आफ्टर द अदर असं लिंक जुळत गेली.
1: म्हणजे एक एक पायरी पुढे पुढे जात होतात आणि प्रत्येक पायरीला 100% देत होतात आणि ती सक्सेसफुल.
0: आणि मला माहित नव्हतं की याचं फ्युचर काय होणार आहे, मला तेव्हा ते करावं असं वाटलं म्हणून केलं. माहित नव्हतं हा की याचं हे होईल का ते होईल, म्हणजे आधीच खूप बा याचं असं झालं पाहिजे म्हणून मी असं करते असं नव्हतं.
1: पण आता तुम्ही जसं म्हणाला की आपलं लिखाणही दमदार हवं, पुढचा प्रेक्षक खेळून राहिला पाहिजे आणि वाक्यगणित हसू पण त्या व्यक्तीला आलं पाहिजे. तर मग लिखाणही तुम्ही स्वतःच करत होता का?
0: हो, स्टँडअपचं लिखाण हा तो परफॉर्मर स्वतःच करतो. आणि येस, लिखाण ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की लिखाण आपल्याला जर चांगलं आलं आणि आपली स्टोरी जर आपल्याला पॉवरफुल मांडता आली तर त्याचं खूप काही काही होऊ शकतं. म्हणजे त्याचं स्टँडअप होऊ शकतं, त्याचं नाटक होऊ शकतं, त्याचा सिनेमा होऊ शकतो. सो लिखाण जे आहे ना, मला असं वाटतं ते कोणत्या आर्ट फॉर्मचं सगळ्यात इम्पॉर्टंट ढाचा आहे. ते एकदा बेस बढिया बनला लिखाणामध्ये की मग त्याच्यावर आपल्याला चढवता येते. आणि लिखाणावर मला असं वाटतं खूप लक्ष दिलं पाहिजे, लिखाणच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे.
1: कमी वेळेमध्ये
0: हो
1: आणि भरपूर असं त्याच्यामध्ये संदेश म्हणा किंवा असं हसवण्याचे कंटेंट आले पाहिजे. तर कुठले विषय तुम्ही खास करून निवडले हसवण्याचे?
0: येस, तर माझं नेहमीच असं राहिले आहे किंवा मे बी ते जगण्यातून आलेलं आहे की विषय हे नेहमी सामाजिक आणि माझ्या मी जे जीवनात ऑब्झर्व केलेलं आहे किंवा मी ज्याच्या थ्रू गेली आहे त्याचे जास्त राहिलेले आहे. जसं गावातून आपण शहरात शिकायला जातो त्या गमती, किंवा खेड्यातल्या आपल्या गमती, विदर्भातल्या आपल्या गमती, किंवा आपल्या म्हणजे सटायर आपल्या दैनंदिन जीवनातला, किंवा महिला म्हणून सटायर, सो मी किंवा शेतकरी म्हणून सटायर, किंवा गावातली बाई म्हणून सटायर. सो विषय हे नेहमी माझ्या नॅचरलीच सामाजिक विषय मला आवडतात. तर सामाजिक आणि त्यात ट्विस्ट असा माझा स्टाईल राहिलेला आहे.
1: तर सुरुवातीला कसा रिस्पॉन्स होता लोकांचा या भाषेबद्दलचा?
0: आता मी जे बोलत आहे ते मी जे ऐकलं तेच मी बोलत आहे. आता मी जसं म्हटलं की खेड्यात वाढल्यानंतर हेच लोकल भाषा होती किंवा हेच डायलेक्ट होतं लोकांचं बोलण्याचं. सो मी वेगळा प्रयत्न नव्हती करत, मी हेच ऐकलं होतं तर मी हेच बोलत होती आणि मला वावगं वाटत नव्हतं. पण मी जेव्हा नवीन नवीन पुण्या मुंबईत गेली होती आणि तिथले थिएट्रिकल ग्रुप्सला जाऊन बसत होती, त्यांना माझा खूप हसायला यायचं. त्यांना वाटत होतं की हे जाणून बोलते का, हे असं कोण बोलते, अरे असेच बोलतो आम्ही, म्हणजे आपली भाषा तशीच आहे ना. इच्छी वाटायचं लोकांना, जे वाटायचं ते वाटायचं, पण मी तेच ऐकत होती त्याच्यामुळे मला काही वावगं वाटत नव्हतं. माझ्या आजूबाजूत पण लोक तसेच बोलत होते. तर माझं पहिलेपासूनच वऱ्हाडी भाषेवर विशेष प्रेम होतं. तर आपल्या इकडे जर

0: वेगळाच लहेजा आहे. मलाही लोक बोलतात तर मजा वाटते ह्या भाषेची. तर माझं स्वतःचं पण प्रेम आहे ह्या भाषेवर आणि नॅचरली येतं तर मग मी तसंच केलं आणि मी जबरदस्ती केलीच नाही. जसं आलं तोंडून तसं बोलली आणि ते लोकांना भिडलं तर ते भाषेने सगळे कनेक्ट झाले असं मला वाटतं.
1: म्हणून तर इतकं प्रेम तुम्हाला भरभरून मिळालेलं आहे चाहत्या वर्गाचं, श्रोत्यांचं, प्रेक्षकांचं.
0: इव्हन लंडनमध्ये गेल्यावर ते लोक वराडीत माझ्याशी बोलायचे. हा, तर मला मजा वाटते की लोकांना मजा येते, लोकांना आवडते आपल्या इकडचं बोलायला. आणि मग ते ना आपण मग एकदम पूर्ण अक्रॉस द बॉर्डर कनेक्ट होतो. मला वाटतं भाषा जर आपण त्या माणसाची बोलायला लागलो ना मग आपण कनेक्ट होऊन जातो.
1: कारण भाषा आपल्याला समृद्ध करते आणि बालपणापासून जी भाषा आपण बोलत आलेलो आहोत तर ती आपल्या डोक्यामध्ये एवढी फिट बसलेली असते. त्या भाषेचा तुम्ही इतका छान वापर करून घेतला आणि इतकी छान प्रसिद्धी तुम्ही मिळवलेली आहे. बरं, आता या स्टँडअप कॉमेडीमध्ये पंच प्रकार हा खूप जरुरी आहे, जसं तुमची पण एक लाईन आहे. तर काय महत्व आहे आणि कुठली लाईन आहे ती?
0: येस, पंच प्रकार म्हणजे मला असं वाटतं आता कुठलाही एक मुद्दा असला तर त्याला सांगण्याचे खूप प्रकार आहे ना. पण त्याला असं आपल्याला सांगता आलं पाहिजे की म्हणजे ते अट्रॅक्टिव्ह वाटेल ऐकायला पण आणि ते स्टँडअपच्या फॉर्मॅटमध्ये पण आलं पाहिजे. म्हणजे कसं पण असू शकतं. फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये मी असं म्हणते की माझ्या शाळेचं नाव आहे सेंट जॉन कॉन्व्हेंट मराठी माध्यमिक शाळा. तर त्याच्यामध्ये तो एक पंच आहे की सेंट जॉन कॉन्व्हेंट आणि मराठी माध्यमिक शाळा. इंग्लिश तर नाही शाळेचं नाव पण शिकवते मराठीतूनच. तर असं याला आपण म्हणू शकतो की फर्स्ट पायरी असते की त्याला आपण साधं लिहितो आणि मग साधं लिहिल्याच्या नंतर आपण त्याला अजून शार्प बनवण्याचा प्रयत्न करतो ताकी ते इफेक्टिव्ह वाटलं पाहिजे. मग हाच एक भाषणातला आणि स्टँडअप कॉमेडीमधला फरक आहे ना की ते रिफाईंड असतं आणि कमी वेळात ते जास्त पोचतं. पंचलाईन तर अलग अलग आहेत माझ्या. जशा पहिले तर माझं एक गाणं होतं ठोंबरेबाईची इंट्रो लाईन होती की पाहायचं असेल ठोंबरेबाईले अजून तर लाल बटणीवर ते क्लिक मारा. हे माझी पंचलाईन होती आधी युट्यूबची. सो विथ टाइम चेंज होत राहिलेली आहे.
1: बरोबर. आणि ठोंबरीनबाई म्हटलं की सगळे व्हिडिओ डोळ्यापुढे आम्हाला येतात आणि आपसूक हसू सुद्धा येतं. बरं, आता या स्टँडअप कॉमेडी हा प्रकार सुरू असताना तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवले जे तुमच्या वराडी भाषेतले होते आणि खूप प्रसिद्ध झाले आणि त्यानंतरच तुम्ही घराघरात जाऊन पोहोचल्यात. चाहता वर्ग सगळ्याच प्रकारमध्ये येतो, म्हणजे यंग जनरेशन, सिनियर सिटीझन सुद्धा आवडीने हे व्हिडिओ बघतात. हे व्हिडिओ बनवण्याचं कसं सुचलं?
0: एक्सपेरिमेंटलीच झालं ते पण की लॉकडाऊन लागलं होतं आणि असं वाटलं की काय करावं काय करावं. आता फिजिकल शो स्टँडअपचे बंद होते आणि बिईंग अ क्रिएटिव्ह पर्सन आपण हातपाय मारतच असतो काय करावं. तर फार नॅचरली असंच मी शूट करून पाहिलं आणि स्टँडअप लिहत होती त्याच्यामुळे थोडंसं लिहिण्याचं थोडंसं येत होतं थोडंसं. तर म्हटलं बनवला असाच सहज व्हिडिओ. तो शेताच्या वाटण्याचा पहिला व्हिडिओ होता त्याची आताही लोक आठवण करून देतात. पायजो मर्जो गिरजो नको शेताच्या वाटण्या झाल्याशिवाय असं. तो व्हिडिओ बनवला एकदम माझ्या खराब फोनमधनं. त्याचा कॅमेरा बरोबर नव्हता, ऐकू येत नव्हतं, काही नव्हतं, कशी साडी काही काही काही विचार नाही केला. बनवला आणि टाकला युट्यूबवर आणि तो टाकल्याबरोबर तो एवढा व्हायरल झाला की 500 वरून फॉलोअर्स माझ्या युट्यूबचे डायरेक्ट 2 दिवसांमध्ये 25,000 झाले होते. आणि तो त्या 3 दिवसात इतका व्हायरल झाला की मला एकाच दिवशी आयएएस आयपीएस ऑफिसर्सच्या ग्रुप्सचेही स्क्रीनशॉट आले आणि एक आजीबाई बघती आहे त्याचेही स्क्रीनशॉट्स आले, लहान मुलं बघतायत त्याचेही स्क्रीनशॉट आले. मग लोकांनी त्याला इमिटेट करून बनवलं आणि हे सगळं एवढं नवीन होतं त्यावेळी की हे समजलंच नाही काय झालं म्हणून आम्हाला घरी. आणि माझ्या वडिलांना फोन यायला लागले की अरे वहिनी मस्त व्हिडिओ बनवून राहिली. माझे पप्पा म्हणे वहिनी वहिनी तर इथंच बसली आहे, वहिनी तर कोणते व्हिडिओ नाही बनवून राहिली. तर न्याय वाटणे ते म्हणजे लोकांना असं वाटते की मी जे महिला कॅरेक्टर प्ले करते ते माझी आई आहे म्हणून.
1: बरं,
0: पण त्यांना असं लक्षात नाही की हीच वेगवेगळे कॅरेक्टर प्ले करते आहे असं.
1: पण ते कठीण केलं असेल रेकॉर्ड करणं, ते लिखाण करणं.
0: हा, म्हणजे ते सुरुवातीला तर व्हायचं कठीण पण तेव्हा लॉकडाऊन होतं, दुसरं कोणतं काम नव्हतं तर तेच एक काम दिवसभर चालायचं. ऑफिस पण बंद होते तर पण मग केलं, म्हणजे करायचं होतंच आपल्याला तर केलं.
1: बरोबर. सगळ्यांच्या लाडक्या ठुमरीणबाई इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एक गीत ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: तर आशाताईंचं कुठलंही गाणं तुम्ही ऐकवलं तरी मला चालेल.
1: नक्की ऐकूया.

0: नेहाताई, सामाजिक विषय तुम्ही या बाबतीतनं खूप छान पद्धतीने हाताळलेले आहेत, तर कुठले कुठले विषय होते ते?
1: अनेक विषयांवर मी व्हिडिओज बनवले, त्यानंतर पण अनेक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन माझ्याशी जुळल्या, जसं महाराष्ट्र इलेक्शन कमिशन आहे, त्यांच्या लोकसभा इलेक्शनच्या वेळी मी त्यांची ब्रँड अँबेसेडर होती, आणि ज्याच्यामध्ये मी इलेक्शन कसं आपण त्याला आपल्या स्वतंत्र मताने केलं पाहिजे, कुठल्याही इन्फ्लुएन्समध्ये न येता, याबद्दलचे व्हिडिओज बनवले. रिसेंटली पाणी फाउंडेशन जे आहे आमिर खानचं, त्यांनी मला बोलवलं होतं विदर्भातनं, आणि पाण्याचं जे त्यांचं वॉटर कप आहे शेतकऱ्यांचं, त्याबद्दलची जनजागृती करण्यासाठी मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवला. त्यानंतर आपलं जे नायलॉन मांजेचे जे होतात प्रकार, ज्याच्यामध्ये पशूंचे डेथ होते, त्यानंतर मुलांचे होतात त्या पतंगीच्या याच्यात, त्याबद्दल मी कोलॅबरेट केलेला आहे गव्हर्नमेंट सोबत आणि बाकीच्या एनजीओ सोबत सुद्धा. सो अनेक आता असं झालेलं आहे की कोणाला काही सामाजिक विषयाचे व्हिडिओ बनवायचे असेल तर ते हमखास माझ्यापर्यंत येतात, आणि मग मला मी त्याच्यावरती काही विचार करून आपल्या हिशोबाने व्हिडिओ बनवून मी त्यांना देते.
0: बरोबर, म्हणजे हसण्याचंही काम होतंय, सामाजिक संदेशही लोकांपर्यंत पोहोचतोय, आणि तुम्ही इतक्या प्रसिद्ध आहात की जेव्हा लोक असे व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच तुमचे हे विचार आत्मसात करायला पुढे येतील. खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे या कलेच्या माध्यमातून किती चांगल्या गोष्टी घडतायत. नेहाताई, तर हा प्रवास जेव्हा सुरू झाला तर आजतागायत काय अडचणी आल्या तुम्हाला?
1: अडचणी तर खूप आल्या आणि त्या येणारच. म्हणजे असं समजू की आपण मार्जिनल विदिन मार्जिनल आहोत, म्हणजे शहर खेड्याच्या रेसमधलेही खेड्यातल्याही छोट्या खेड्यातले आपण आहोत. मग अशा परिस्थितीतनं आपण येतो तर मगाशी मी जसं सांगितलं की आपल्याकडे एकतर संसाधनं काहीच नसतात, आपल्या आजूबाजूला कोणी असे कॉन्व्हर्सेशनमध्येही ही सगळ्या गोष्टी येत नाही. जसं मी आता पुण्या मुंबईमध्ये येत जात राहते तर लहान लहान मुलं शाळा कॉलेजची सहज बोलून जातात की मी हे नाटक लिहिलं, की आम्ही सिनेमा लिहिला, की मी हे लिहिलं, की ते बनवलं, त्यांच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये सहज येतं. आपल्याला हे म्हणणं की मी नाटक लिहिलं, सिनेमा लिहिला, म्हणजे असं वाटतं की हे आपलं कामच नाही आहे, कधी पाहिलंच ना, ऐकलंच नाही ना, आपले तर खाण्यापिण्याचेच प्रश्न नाही सुटले. तर मी म्हणेन की प्रत्येक टप्प्यात अडचणी आल्या, राईट फ्रॉम द सायकोलॉजिकल, की मी हे करू शकते का, खरंच मी करू शकते का, म्हणजे माझ्यात आहे का ती कॅपॅसिटी. तर इथून लढाई सुरू झाली की स्वतःच मध्ये कॉन्फिडन्स की नाही आपण करू शकतो, आपणही एक आर्टिस्ट बनू शकतो, किंवा आपला जर का आपल्यामध्ये काही कलागुण असेल तर त्याला एक चान्स आपण देऊ शकतो. सो इथून सुरुवात झाली. मग ते करू शकतो काच्या नंतर मग संसाधनं काहीच नाही, मेंटरशिप काहीच नाही. आज जर पुण्या मुंबईच्या मुलाची इच्छा झाली तर त्याच्याजवळ अनेक मेंटर्स उपलब्ध आहेत, किंवा असंच एखाद्या तो दादा ताईजवळ जाऊन विचारू शकतो की असं मी इथे अडलो, कसं करू, काय करू. सो मेंटर नसल्यानंतर मग स्वतःलाच स्वतःचं मेंटर बनायचं आहे, त्यातनं आपल्याला शिकायचं आहे, पुढे यायचं आहे. सो स्वतःलाच स्वतः मोटिवेट करून, आपणच आपले दुश्मन आहोत की आपण करू शकतो की नाही, आपल्यातलीच निगेटिव्हिटीला फाईट करून आपल्याला पुढे जायचं असते, आणि याच्यात अनेक आपल्याला प्रॉब्लेम्स येतात आणि येणारच, पण तरीही आपण ते

0: करायचं आहे,
1: म्हणजे किती पॉझिटिव्हली त्याकडे बघायचं
0: हो
1: ते आपण ठरवायला पाहिजे.
0: येस
1: बरोबर. बरं, आता जेव्हा तुम्ही या कला क्षेत्रात येण्याचं ठरवलं तर घरच्यांचा कसा सपोर्ट होता, काय समाजाची प्रतिक्रिया होती?
0: घरच्यांना तर काही माहीतच
1: नव्हतं
0: की मी काय करत आहे, कारण दुपार व्हायची लॉकडाऊन असल्याचं म्हणजे व्हिडिओज तर सांगते, तर मी त्यांना ते झोपून जायचे दुपारी आणि मी आपलं काहीतरी करत राहायची. त्यांना माहीतच नव्हतं, मलाच माहीत नव्हतं मी काय करत आहे, तर मी त्यांना काय सांगू. मग जेव्हा माझे व्हिडिओ व्हायरल झाले, मग त्यांना जेव्हा फोन यायचे तर त्यांच्याकडे स्मार्टफोन पण नव्हता, त्यामुळे त्यांना अनेक दिवस काही माहीतच नव्हतं. त्यांना खूप उशिरा माहीत झालं आणि त्यांनी काही माइंड नाही केलं. ठीक आहे बनवत आहे ठीक आहे, म्हणजे काही भावही नाही दिला आणि माइंडही नाही केलं. पण आता म्हणजे 2-3 वर्षापासून जेव्हा जेव्हा माझ्यासोबत बाहेर जातात, लोक फोटोज घेतात, भेटायला येतात, त्यांनाही लोक विचारतात की तुम्ही नेहा ठोंबरेचे मम्मी पप्पा का, मग त्यांना वाटते का अरे हिनं काहीतरी केलं म्हणते. तर आता जरा नाही तर त्यांनी नव्हतं म्हटलं सुरुवातीलाच, फक्त जेव्हा मी म्हणजे लहान होती 11वी 12वीत होती, करिअर निवडायचा प्रश्न आला तर तेव्हाच त्यांचं असं होतं की. आता जेव्हा मी त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या, म्हणजे त्यांच्या हिशोबाचं इंजिनिअरिंग केलं, नोकरीवर लागली, आता कर म्हणतात जे करायचं.
1: छान, म्हणजे आवडीने तुमच्याही व्हिडिओमध्ये सहभाग असतो.
0: हो हो हो, आता मी माझ्या वडिलांचे मम्मीचे प्रतिक्रिया घेते आणि ते पण माझ्यासारखेच कॉमेडी आहेत, तर त्यांची स्वतःचं फॅनबेस आहे. मला लोक विचारतात की अरे तुझे मम्मी पप्पा खूप दिवस झाले घरी आले नाही.
1: बरं,
0: चाहत्यांच्याही लक्षात राहतात आता ते. समाजाची प्रतिक्रिया असं होतं की खूप वेळ लोकांना असं वाटायचं की ती माझी मम्मी आहे, म्हणजे ते एक माझ्या ऍक्टिंगसाठी दाद पण म्हणू शकतो आपण, की जे मी बाईचं कॅरेक्टर प्ले करते, ठोंबरे बाई आणि मुलगी असं खूपदा व्हिडिओज मध्ये आलंय, तर लोकांना वाटायचं की ती बाई म्हणजे हिची आई आहे आणि दुसरी मुलगी म्हणजे मी आहे.
1: बरं,
0: मी त्यांना सांगितलं मीच आहे आई, मीच आहे पोरगी.
1: बरं,
0: मग ते एकदम आश्चर्याने बघतात की अरे कसं. सो असं ते झालं. आणि इन जनरल पण समाजाकडून मला खूप प्रतिसाद मिळाला, प्रेम मिळालं. विदर्भातले लोक तर मी जिथं गेली तिथं डोक्यावर घेतात, खूप प्रेम करतात. लंडन म्हणा, विदर्भ म्हणा, कुठेही. आता कालच मी एका ठिकाणी कूलर घ्यायसाठी गेली होती, त्यांना माहित पडलं की मी आहे, तर त्यांचा पूर्ण अॅटिट्यूड चेंज होतो. म्हणजे ते काही पाहत नाही, आपली पोरगी आहे, विदर्भातली आहे आणि हे पुढे गेली पाहिजे. आपला जे कल्चर आहे याच्यासाठी एवढी झटपट करते आहे, तर आपण पण हिच्या कार्यामध्ये कुठेतरी हेल्प केली पाहिजे म्हणूनच सगळ्यांची भावना असते.
1: खूप छान, आणि हे मिळणारं प्रेम आहे ना.
0: हो
1: छान. बरं, आता इतके वर्ष झाले तुम्ही हा स्टँडअप कॉमेडी प्रकारामध्ये आहात, व्हिडिओ बनवून वेगवेगळे गेटअप बनवून तुम्ही समोर येता, पण यामध्ये आता काही असं वेगळेपणा नवीनपणा आणायचं ठरवलंय का? कारण कलाकाराला एक काहीतरी नवनवीन द्यायचं असतं प्रेक्षकांना.
0: हो, तर आता मी त्या दिवशी पाहिलं, मी स्वतःच मोजले की मी 1000 व्हिडिओ तरी आतापर्यंत बनवले असतील. पण मलाही वाटलं की आपण आता काहीतरी अपग्रेड केलं पाहिजे, तर मी 2024 एक डॉक्युमेंटरी शूट केली. आपलं दीक्षाभूमीवरती जे धम्मचक्र प्रवर्तन सोहळा असतो, तर तो पूर्ण मी शूट केला आणि तो शूट करून मी त्याला एक फिल्म बनवली 30 मिनिटाची. तर आता ह्या 14 एप्रिलला IIT दिल्लीमध्ये त्याचं स्क्रीनिंग झालं पहिलं.
1: बरं,
0: आणि खूप छान प्रतिसाद मला तिथे मिळाला आणि ते माझ्या जीवनातलं पहिलं स्क्रीनिंग होतं. सो हे माझी +1 स्टेप आहे की रील्स नंतर मी फिल्मकडे ऍज अ फिल्म मेकर मी प्रयत्न केला आणि ते झालं. आणि त्याच्यावरच बेस्ड एक माझं नाटक पण मी बनवलं, जे की सोलो डॉक्युमेंटरी परफॉर्मन्स आहे. त्याचं मी पुण्यामध्ये सादरीकरण केलं, तिथं मी एक ब्रॉन्झ मेडल जिंकली, त्यामुळे मला अजून कॉन्फिडन्स आला की लोकांना हे आवडत आहे. आणि पुण्यामध्ये 11 तारखेला म्हणजे ज्योतिराव फुले जयंतीच्या दिवशी भरतनाट्य मंदिरमध्ये तिथं मी एक पहिला शो केला. +1 म्हणेल की नाटक आणि फिल्म्स याच्याकडे मी वळली आहे.
1: हो, पण नोकरी आणि हे सगळं सांभाळ तारेवरची कसरत होत असेल. ठोंबरेनबाईला सगळं शक्य आहे.
0: नाही, असं काही नाही,
1: जिद्दी आहेत ठोंबरेनबाई आणि जिद्द चिकाटी हे गुण असल्यामुळे पुढे तर जात असेल. बरं नेहा ताई, आता गप्पा तर इतक्या भरपूर मारायच्या आहेत, पण वेळाभावी आपल्याला थोडेसे आता कमी प्रश्न घ्यावे लागतील. या क्षेत्रात येणाऱ्या मुलींना खास करून तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा काय सल्ला द्याल?
0: येस, मला म्हणायचं आहे सर्वात आधी की जे पण मला ऐकत आहेत आता, की प्रॉब्लेम येणार, प्रॉब्लेम आहेच, अनेक लेवलवर प्रॉब्लेम आहे. तुमच्या सोशिओलॉजिकल प्रॉब्लेम राहतील, तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम राहतील, तुमचे जेंडर प्रॉब्लेम राहतील, तुमचा ज्योग्राफीचा प्रॉब्लेम राहील, तुमचा संसाधनांचा प्रॉब्लेम राहील, पण हे इट इज व्हॉट इट इज, म्हणजे आहे हे असंच आहे, पण तरीही आपल्याला करायचं आहे. आणि तुम्ही काही विचार नका करू का माझ्याकडे मेंटर नाही आहे तर मला कोणी माझ्या जीवनात मेंटर येईल तर मी बनवीन. तुम्ही ज्या लेवलवर आहात तुम्ही त्या लेवलवर सुरू करा. म्हणजे जर तुम्हाला पूर्ण कॉन्व्हर्सेशनमधून एखादी लाईन घेऊन जायची असेल तर मी हेच म्हणेन की तुम्ही ज्या लेवलवर आहात

0: तिथनं तुम्हाला जे आवडत असेल, तुम्ही लेखक असाल तुम्ही लिहिणं सुरू करा, तुम्ही नाटककार असाल तुम्ही डायरेक्ट नाटक बनवा, सिनेमाची आवड असेल डायरेक्ट बनवा, तुम्ही गाणं म्हणत असाल डायरेक्ट म्हणायला सुरुवात करा. ज्या लेवलवर आहे त्या लेवलपासून डायरेक्ट सुरू करा. आणि कोणी येऊन आपलं कल्याण करेल असं होणारच नाही, आपल्यालाच आपलं कल्याण करायचं असतं. आणि खास करून आपल्याला विदर्भातल्या लोकांना आणि मार्जिनल लोकांना एक कन्झ्युमर कम्युनिटी पासून क्रिएटर कम्युनिटी बनायचं आहे, हा मात्र मी तुम्हाला एक टॅग लाईन आधी ते सांगून जाते की आपल्याला आता हळूहळू कन्झ्युमर पासून क्रिएटर कम्युनिटीकडे वळायचं आणि आपल्याला आता आपल्या भागातले क्रिएटर्स आणायचे आहेत.
1: बरोबर. आणि एका वैदर्भीय कन्येनी इतका छान आपल्या या कलेच्या माध्यमातून ठसा उमटवलेला आहे या कलेच्या क्षेत्रामध्ये, आणि खूप छान संदेश दिला मैत्रिणींना, खूप छान पद्धतीने सांगितलं, छान मस्त हसवलं, छान मग मनमोकळ्या गप्पा झाल्या, सुंदर गप्पांमधून तुमचा हा कलेचा प्रवास तुम्ही उलगडून दाखवलात. पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला आकाशवाणी नागपूरतर्फे भरपूर शुभेच्छा आहे, भरभरून शुभेच्छा आहे. अशीच वाटचाल तुमची चढत्या क्रमाने होत राहो ही सदिच्छा. तर नेहा ठोंबरे इथे आल्यात आणि मनमोकळ्या गप्पा केल्यात. धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू सो मच राखीताई. आणि आकाशवाणी नागपूरला सुद्धा खूप खूप आभार की त्यांनी मला आज इथे बोलवलं. माझं लहानपणीचं चाइल्डहूड ड्रीम पूर्ण झालं आज. सो थँक्यू सो मच.
1: धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, आताच आपण हितगुज या मालिकेअंतर्गत स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत ऐकलीत. मुलाखत घेतली होती राखी पाटील यांनी. मैत्रिणींनो, आता आपण ही मुलाखत ऐकलीत. खरंच व्यक्तीतील कलागुणांचं किती कौतुक करावं. प्रत्येकातच कोणती ना कोणती कला असते. आपल्या अनेक मैत्रिणी सुंदर लिखाण करतात, सहजपणे आपल्याला कथेच्या कधी कवितेच्या विश्वात नेतात, कधी शब्दातून निसर्गाच्या सानिध्यात तर कथेतून स्त्री मनाचा ठाव घेतात. खरंच शब्द म्हणजे वेदना, शब्द म्हणजे संवेदना, शब्द म्हणजे अबोल मनाचा बोलका आरसाच जणू. अशा लिखाण करणाऱ्या मैत्रिणींचं आपल्याला नेहमीच कौतुक वाटतं. तिच्या शब्दातील लिखाण आपल्या कार्यक्रमातून ऐकत असतो. आज सुरेखा देवघरे यांचं मनोगत ऐकूया. मालिका आहे तिच्या शब्दातून.
1: मनाची गुंती, मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे रावळ, मनाच्या अशा गुंग करणाऱ्या अवस्थेचा थांग अशक्यच. मन गोचर नाही तरी त्याचे अधिपत्य शब्दात सांगणं कठीणच. तरी सहजच शब्द ओठी येतात. मनाचा मनाशी संवाद, आपुलाचा वाद आपण अशी हे अंगीकारणे म्हणजे आनंदाचे डोही, आनंद तरंग अनुभवण्याचा व जगण्याचा राजमार्ग, आनंदाचे झाड बहरण्याचा, आनंद भावना आपपर भेदाच्या पार वैश्विक होण्याचा निरलस प्रेम मार्ग होय. जणू तमसो मा ज्योतिर्गमयचा साक्षात्कारच. मनाचा स्वतःच्या मनाशी संवाद साधणे म्हणजे विवेक बुद्धी, तार्किक न्याय यांचा उहापोह करणे. जे जे उत्तम उदात्त ते ये हृदयीचे ते हृदयी घालण्या, मनाचा मनाशी संवाद हवा. समतोल साधला की समानतेची वाटचाल सुकर आणि सुसह्य होते. कारण मी माझे हा अहंपणा विषमता आवडे मज या मार्गाने जाणारा. परदुःखात माझे सुख, परदुःख शीतलतेचा प्रभाव, त्यामुळेच राग

हवी बहुतांची अंतरे या विधानाला दूर सारले जाते हे असे होऊ नये. समानता स्वीकारण्या व ती सह्य होण्यासाठी आपुलाची वादा आपणाशी मनाशी संवादाची अत्यंतिक गरज आहे.

माझिया मना जरा थांबना पाऊली तुझा माझिया खुणा हा काव्यभाव असो कि अचपळ मन माझे नावरे आवरीता हे शब्दांकन असो. मनाची तरलता चंचलता गतिशीलता झरझर मनात साठते. तर मुद्दा आहे अशा चंचल वढाय वढाय मनाशी संवाद वाद कठीण असले तरी अशक्य मात्र नाही. मन चंगा तर कठोती मे गंगा. मनाचं स्वास्थ्य धैर्याचं काम करतं. जीवनाच्या नौकेला भल्या बुऱ्या अनुभवांच्या वादळ वाऱ्यातही स्थैर्य जरा विसाऊ या वळणावर सारखे अल्पकालिक का असेना मिळतं. आपलं मन अशांत असेल आजारी असेल तर कोणत्याही बाह्य उपचारांनी शांतता समाधान मिळणं शक्यच नाही. म्हणूनच तर मन चंगा सारखी म्हण अगदी सार्थ वाटते.

मन के हारे हार है, मन के जीते जीत। यासाठी मनाला सतत क्रियाशील ठेवायला हवे, अर्थात मनाशी संवाद साधायलाच हवा। चिंतनाची जोड हवी, सुसंस्काराचे प्राबल्य हवे। थांबला तो संपला, मनाची चिंतनशीलता थांबली, आळस सोकावला की बेचैनी वाढते, म्हणजेच निष्क्रियता वाढते, सर्जन संपते, आणि असे मन घेऊन जगणारे फक्त चालते बोलते शरीर उरते, जे निष्प्राण कलेवरासारखेच, असे म्हणणे वावगे वाटत नाही। आपले काम निष्ठेने करणे, मनाची साद ऐकून सावधतेने काळाची पावले ओळखणे व कर्तव्य तत्परतेने वागणे, हाच जीवनातील राम आहे। यासाठीच मनाचा मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी करत राहणे जीवन जगण्याची कला आहे। कर्मात मन लागण्यासाठी कार्य मनात असावे लागते। म्हणजेच काय तर काम यंत्रवत शरीराने करणे बिगारच भरण्यासारखे आहे। वर्क इज वर्शिप, मनापासून काम हीच ईश्वर पूजा। त्यासाठी मनाशी संवाद एक सच्चा साधकाची साधना आहे, हे मर्म समजण्याची गरज आहे। पण अशी साधना, असे साधक विरळाच दिसतात। चित्र काय तर मनाला झापडबंदपणाच्या प्रदूषणाची ग्रहण लागलेले आहे। उदाहरण द्यायचे तर अंधश्रद्धेचे प्रदूषण, अविवेकाचे, घातक रूढींचे ढोल बडवत त्या पुन्हा पुनर्जीवित करत स्वतःचे प्रस्त वाढवण्याचे, अशा अनेक प्रदूषकांच्या विळख्याने मनस्वास्थ्य अस्थिर झालेले आहे। त्यामुळे तर्कबुद्धीची, विवेकाची फारकत होऊन केल्या जाणाऱ्या वेड्यागत वर्तनालाच खरं मानण्यात गैर वाटेनासे होते। त्यामुळे खऱ्या पथप्रदर्शकांचे बोल खरे वाटत नाहीत। बुद्धी गहाण ठेवून वागताना मनाशी सुसंवाद हरवून जातो। सत्यासाठी अख्खं आयुष्य खर्ची पडतं। सत्याचा विजय निश्चित असला तरी फार उशीर झालेला असतो। मनाचे सुद्धा अनेक ऋतू असतात असं म्हणणं चमत्कारिक वाटू शकतं, परंतु हे खरे आहे। मूड बदलतात ना हो, तर हे ऋतू सोबतीला असले तरी ऋतुमर्म कळणे व त्यानुसार सजगतेने वळणे सहजी शक्य होत नाही। सावध ऐका मनाच्या हाका हे विधान बोलणे सोपे व शुद्ध लेखन सुवाच्य अक्षरात लिहिणे वगैरे सब ठीक है, लेकिन ओळखू कशा मना तुझ्या भावना, तुझे ऋतू इथे पाऊलडले असेच होऊन जाते। मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते। मनाची प्रसन्नता शब्दातीत आहे, ती अनुभूती आहे। आपला एकटेपणा दूर

करणारा सखा प्रसन्न असे मनच असते. एकटे न वाटे मज सोबतीला मन सखा हे वळले तर सुखाच्या संकल्पनाच बदलतील. समाधान संतोष ही फार मोठी संपदा आहे. मनाला ओळखा, पारखा, त्याच्यासारखा मित्र दुसरा नाही. मनातले व्यक्त करण्याची नभोवाणीची ही संधी म्हणजे भक्तिपंथच म्हणायला हवा. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, अर्थात मनाला प्रगल्भ बनवण्याची पायवाटच. चिंता करतो विश्वाची या भावनेने तत्परता. कळणे वळणे याचे भान ठेवून जागणारा जगणारा उपासक होण्याचेच कार्य होय. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा मानवधर्म आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे यासाठीही हाच धर्म आणि यासाठी शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीराला श्रमाने झिजवावे, मनाला स्वस्थ ठेवावे, धरणीच्या कुशीत सुखे निजवावे या तनुला, परंतु मन मात्र जागेच ठेवावे. अनेक प्रसंगी मन विचारतं, हे असंच का नि ते तसंच का, तेव्हा एकतर अशा प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं जातं, पलायनवादी वृत्ती उफाळते, किंवा थातूर मातूर उत्तरांनी जखम डोक्याला नि पट्टी पायाला पूर्णविरामाची नाल ठोकली जाते, विचारशक्तीला खीळ बसते. असे नाही करता आले तर अपौरुषेय अमानवीय वगैरे ठेवणीतले शब्द किंवा वर आकाशाकडे निर्देश करून त्याची लीला अपरंपार अशा वाक्यांचा प्रहार. परंतु बुद्धिनिष्ठांना हे जेव्हा पटतच नाही आणि आपले मन आपली बुद्धी गहाण ठेवण्यापासून जे वाचवू शकतात ते बंडखोर ठरतात, कारण ते मनाच्या सच्चा हाका ऐकतात. समतेचे पुरस्कर्ते लोकहितवादी समाज धुरीणांचे विचार समाजाला विषमतेच्या गर्तेत जाण्यापासून वाचवण्यासाठी मार्गदर्शक. परंतु असे विचार हितोपदेश जाणून बुजून दुर्लक्षित करत मनाचा सत्याकडे झुकणारा कल न मानता वर्तन म्हणजे शेख चिल्लीच्या झेरॉक्स नाही का? संतांनी कळवळून म्हटले आहे, बुडती हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. या कळवळ्याचे मोल जाणून मनाला तर्कनिष्ठ बनवून स्वहितासोबतच लोककल्याणही साधता येते. त्यासाठीच तर मनाचा मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी या सातत्य असले पाहिजे.

मध्यंतरी फार सुरेख निरूपण ऐकण्याचा योग आला. निरूपणकारांनी सुख आणि सौख्य यातील उकल फार सुंदर सांगितली. बाह्य उपचारांनी अल्पकालिक आनंद म्हणजे सुख, परंतु जे उपचार अंतर्यामी तरल अनुभूतीचा आनंद देतात ते सौख्य. हे सौख्यच जीवीचे जीवन असते जे सकारात्मकतेची ऊर्जा देते. अशा सौख्याच्या देवाणघेवाणीसाठी मन केले ग्वाही आणि नंतरच शक्य होईल देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने नंतरचा काव्यभाव घेता घेता घेणाऱ्याचे हात व्हावे घेणाऱ्याचे हात घ्यावे. अर्थात आपणासारखे करीन सकळाशी सौख्यानुभूतीच्या घागरी रित्या करण्यात कद्रुपणा करणार नाही हाच मनाचा मोठेपणा. असले मनाचे मोठेपण ललामभूतच आहे नाही का. नादातूनी नाद निर्मिती अगदी तसंच विचारांना चालना देण्याचं ठरवलं की इतकं सुचत जातं की काय लिहू नी किती लिहू असं होऊन जातं. आता हेच बघा ना, तिच्या मनातले किंवा सहज सुचलं म्हणून सारख्या सदरांसाठी लिहिताना माझं अगदी असंच होतंय. हातातली झरणी शब्द स्त्रवण्यासाठी जणू उतावी असल्यागत मनाचे वारू तारू मध्ये सैरभैर

तर कधी सितप्रज्ञासारखे स्थिर, स्वतःशी संवाद करण्यात गुंग, असे लेखन करताना सहजच मनात येतं, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, सारे रोजचेच तरीही नवा सुवास सुवास, मनातील मळब दूर होऊन नवविचारांचा प्रकाश दिसू लागतो, तेव्हा विसंवाद दूर होऊन अनेक उदाहरणांची मालिका नव्या रूपाने समोर ठाकते, गाणी जुनीच परंतु नव्याने विचार प्रवृत्त करतात.

मनातले बोल लोक कल्याणासाठी प्रकट व्हावेत, परंतु असे होताना दिसत नाही. वर्तमानाचा विचार करता घडणाऱ्या घटनांनी हादरायला होतो. भयावह लूट, लैंगिक आर्थिक शोषणांनी जीवन उद्ध्वस्त होत आहेत. मानसिक कोंडीने जीवन नकोसे करण्यापर्यंत दहशत निर्माण होते. व्यसन, भूकबळी, भूलथापांना पडलेले बळी, विषमता, आहेरे आणि नाहिरेची प्रचंड दरी, त्यामुळे थोतांडाच्या मागे लागणे, दांभिकता, या सगळ्यांमुळे भय इथले संपत नाही. संतापाचा उद्रेक होतो तरी बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तसेच होत जाते. अशा दलदलीत फसलेले तशाच कृत्यांचे वाहक बनतात. अशांचा पोतराज कधी बनला त्यांची त्यांनाही कळत नाही. कृष्णविवरात खोल खोल काळामिट्ट अंधार, आर्तता विरून जाते, भय मात्र कायमच राहते. या भयाची गडद छाया दूर सारण्याचा मार्ग मनाला ओळखा. तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा भुललाशी, हे खरे आहे. मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तेरे पास में, ना मंदिर में, ना मस्जिद में, ना काबे कैलाश में. खऱ्या संतांच्या विवेक वचनांचा तौलनिक विचार करण्याची सवय लावून घ्यायला हवी. अंतर्मनाच्या सावध करणाऱ्या हाका ऐकल्या पाहिजेत. मनाला विकलांग करू नका. आत्मसंयम व समाज हितैषी विचारांना समाजाभिमुख बनवण्याचा निर्धार, समानता, सन्मान, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकसंगत न्याय यासाठी कटिबद्ध. उत्तमोत्तमाला प्रवाही करणे, मला काय घेणे देणे या विचारांनी झापडबंद होऊन मैं और मेरी दुनिया असे वर्तन मानवतेला कलंकच. यासाठी अर्थात या कलंकापासून वाचण्यासाठी मनाचा मनाशी संवाद श्वासा इतकाच आवश्यक आहे. तोरा मन दर्पण कहलाये असे असले तरी असेही आहे की चेहरा मोहरा याचा कुणी कधी पाहिला नाही. धनी अस्तित्वाचा तरीही याच्या विण दुसरा नाही. मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ, या तेजासाठी, या ऊर्जेसाठीच करावा अट्टाहास, अर्थात मनाचा मनाशी संवाद व्हावा. संवाद ही एक चिकित्साच आहे, थेरपी आहे. दासबोधाचा दाखला बघा. मन चिंती ते वैरी न चिंती, आपुलीच सावली भिववती हृदया, आपुलेच पदरव अनामिक भीतीचे भूत, या सर्वांची उपज कुठे? तर मनातच होते. म्हणून हा दाखला. तिच्या मनातले हे सदर इतके व्यापकतेकडे नेणारे की विचारांचे वारू लगाम लावण्यापलीकडे. परंतु कुठे थांबायचे हे जसे जीवनात महत्वाचे, तसेच लेखनातही महत्वाचे आहे. ते कळणे व तसे वळणे, समजले की जीवन याला कळले हो सहजच म्हणावेसे वाटावे. तद्वतच शब्दांकन ही थांबवता आले तरच मनातल्या भावभावनांचे लेखन, प्रकटीकरण, मनभावन होण्याची आशा पल्लवित होऊ शकेल, नाही का? वाद नको, संवाद हवा, विसंवाद नकोच नको. म्हणतात ना, मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा होय. या तमसोमा ज्योतिर्गमयच्या मार्गक्रमणासाठी सुसंवादी पथिक होऊया. मनाची ये गुंती गुंफियला शेला,

तिच्या म्हणजेच माझ्या मनातल्या शब्दांची कशिदाकारी सकळाशी आवडावी. या संवादी सुपंथाची यात्रिक मी नेहमीच संवाद साधण्यास आतुरलेली असेन. माझी लढीवाळ आशा पल्लवित होईलच या खात्रीसह मनाचा मनांना सुसंवादी नमस्कार.

मैत्रिणींनो, तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत सुरेखा देवघरे यांचं मनोगत आपण आताच ऐकलं. मैत्रिणींनो, उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे छान छान थंडगार पदार्थ बनवून आपण खातो. थंडगार पेय, काहीतरी वेगळी चव, लवकर झटपट बनणारं असं काय बनवावं हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच असतो. थोडं पौष्टिकही हवं आणि घरातील मंडळींना आवडायलाही हवं. अशावेळी आपण नेहमीच ऍपल बनाना स्मूदी बनवू शकतो. आता बनाना काजू स्मूदी कशी बनवायची याची रेसिपी मी सांगते. लागणारं साहित्य आहे 10-12 काजू, अर्धा कप दही, अर्धा कप पाणी, चवीला विलायची, 2 चमचे मध, 2 केळी, 1 चमचा चिया सीड्स. हे झालं साहित्य. आता हे बनवायचं कसं? चिया सीड्स पाण्यात साधारण 1 तास भिजत ठेवायची. काजू कढईत हलके गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचेत. इकडे मिक्सरमध्ये दही, पाणी, केळ्याचे तुकडे आणि मध हे टाकून छान मिक्स करून घ्यायचं. मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. ग्लासमध्ये हे मिश्रण टाकल्यावर त्यामध्ये चिया सीड्स आणि काजूचे बारीक तुकडे करून टाकायचे. छान मिक्स करून या बनाना काजू स्मूदीचा आस्वाद घ्यायचा. झाली ना झटपट तयार? मैत्रिणींनो, तुम्ही हे नक्की करून बघा. मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा आणि स्वतःची नक्की काळजी घ्या. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचा 1 वाजला आहे. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम NCERT.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज। सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा। चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश। भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे। भारतानं आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे, त्यामुळे गेल्या 5 वर्षात

0: वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दरानं वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दरानं तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दरानं वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल, तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर, पिकांचे दुबार आणि तिबार उत्पादन आदी विषयांवर चर्चा होणार आहे. देशभरात आज ईद अल अदा अर्थात बकरी ईद भक्तिभावानं साजरी होत आहे. यानिमित्त विशेष नमाज आणि प्रवचनांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद अल अदा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण भक्ती, त्याग आणि समर्पणाचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. यानिमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात शांती, आनंद आणि सद्भावना घेऊन येवो अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ईदनिमित्त समाजात बंधुभाव आणि सलोखा वृद्धिंगत होवो, सर्वांना यश आणि आरोग्य प्राप्त होवो अशी शुभकामना व्यक्त केली आहे. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी यूजी अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेनं प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली असून ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्रं लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आज जाहीर केला. सिद्धरामय्या यांनी आज बेंगळुरूतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली होती, त्यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याचं कर्नाटकचे संसदीय कामकाज मंत्री एच के पाटील यांनी बैठकीतून बाहेर पडताना वार्ताहरांना सांगितलं. सिद्धरामय्या आज दुपारी 3 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील आणि डी के शिवकुमार नवे मुख्यमंत्री असतील, असंही ते म्हणाले. आजच्या बैठकीला शिवकुमारही उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीनं 4 प्रदेशाध्यक्षपदाच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्ष मल्होत्रा यांची तर हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ अर्चना गुप्ता यांची नेमणूक झाली आहे. पंजाबमध्ये सरदार केवल सिंग ढिल्लो आणि त्रिपुरामध्ये आमदार अभिषेक देबरॉय यांची नेमणूक पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांनी केली आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर आज कच्च्या तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 4.25% वाढून $97.83 प्रति बॅरल इतके झाले आहेत, तर अमेरिकेतल्या कच्च्या तेलाचे दर 4% वाढून $92.22 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून माल वाहतूक सुरळीत सुरु होईल या अपेक्षेनं या आठवड्यात तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या, मात्र अमेरिकेच्या हल्ल्यानंतर यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमा प्रश्नाबाबत शिष्टमंडळ स्तरावर 35वी बैठक काल बीजिंग इथं झाली. शांतता आणि स्थैर्य स्थापन करण्याच्या प्रक्रियेच्या प्रगतीबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केलं. भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संयुक्त सचिव सुजित घोष आणि चीनच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हो यांगी यांनी केलं. कुवेतवर होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याला कुवेतच्या सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलं आहे. नागरिकांना सूचनांचं पालन करण्याच्या सूचनाही लष्करानं दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर AIR न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ऍपवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एअर न्यूज, डीडी न्यूज तसंच प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाईल. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात पीव्ही सिंधूनं जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अॅन से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूनं दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेननंही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष दुहेरी प्रकारात सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. CBSEच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 kHz वर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जिल्हा वार्तापत्र सांगली.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 676.29 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी. आरेवाडी इथल्या बिरोबा मंदिराच्या पर्यटनासाठी 150 कोटीच्या विकास आराखड्याला जिल्हास्तरीय बैठकीत मंजुरी आणि सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान, यासह ऐकूयात आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सांगली जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 676.29 कोटी रुपयांची

च्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हा विकास आराखड्या अंतर्गत धोरणात्मक कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 25% निधी राखून ठेवून विकास कामं प्रस्तावित करावीत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक बी बियाणं खतं कीटकनाशकं वेळेत उपलब्ध करून द्यावीत. ही सर्व उत्पादन

0: यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेल्या लोक अदालतीत 3,173 प्रकरणं तडजोडीनं तसंच 439 प्रलंबित प्रकरणं अशी एकंदर 3,612 प्रकरणं निकाली करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये सांगली जिल्ह्यातील आणखी 13 रुग्णालयांच्या समावेशाबाबतचा प्रस्ताव शासनाला मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्ह्यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सध्या 184 रुग्णालयं कार्यरत आहेत. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत कवठे महांकाळ तालुक्यातील आरेवाडी इथल्या बिरोबा देवस्थानचा 149.75 कोटी रुपये खर्चाचा पर्यटन विकास आराखडा जिल्हास्तरीय बैठकीत मंजूर करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी राज्य शासनाला पाठवण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी दिल्या. बिरोबा देवालय इथं पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात. यात्रा काळात 1.5 ते 2 लाख भाविक 2 दिवस मुक्कामाला असतात. या क्षेत्राच्या विकास कामाच्या माध्यमातून पर्यटकांची मोठी सोय होऊन बिरोबा देवस्थान हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यात 166 टँकर्स तसंच 126 विहिरींचं अधिग्रहण आणि 9 विंधन विहिरी घेणं अशा उपाययोजनांसाठी सुमारे 4,80,48,000 रुपयांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 टँकर आणि 7 विहिरींद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. ज्या स्त्रियांच्या पतीचं निधन झालं आहे अशा महिलांच्या आयुष्यात पुन्हा आनंद आत्मविश्वास आणि जगण्याची उमेद निर्माण व्हावी या उद्देशानं सांगलीतील सुवासिनी ग्रुपतर्फे अधिक मासानिमित्त हळदी कुंकू आणि वाण भेटीचा कार्यक्रम उत्साहात झाला. 4 वर्षापूर्वी अस्मिता पत्की यांनी या सुवासिनी ग्रुप उपक्रमाची स्थापना केली. समाजात उपेक्षित वाटणाऱ्या महिलांना मानसिक आधार देणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांना समाजात सन्मानानं आणि कणखरपणे उभे राहण्याची प्रेरणा देणं हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरात आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं विविध कार्यक्रम सादर होत आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून आकाशवाणी सांगली केंद्राच्या वतीनं चांदणे शब्द स्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात यशश्री जोशी, श्रीरंग जोशी आणि ओंकार कुष्टे या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकारांनी आकाशवाणीची मूळ निर्मिती असलेली अनेक लोकप्रिय गीतं तसंच काही नवीन गीतं सादर केली. केशवराव अप्पाजी चौगुले सभागृहात झालेल्या या संगीत सभेला रसिक प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. तर श्रोते हो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आपण आता ऐकलं. दुपारचे 2:15 आहेत. आता ऐकूया नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
2: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.
1: श्रोते हो, आज थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, साहित्यिक आणि विचारवंत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. या अनुषंगानं कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वीर सावरकर या चित्रपटातलं हे गीत. हे गायलंय दिव्या कुमार आणि विजय प्रकाश यांनी आणि हे गीत संगीतबद्ध केलंय अनु मलिक यांनी.
3: Dhanadhim, Dhanadhim, Dhanadhim, Dhanadhim, Dhanadhim, Dhanadhim.

ऐकूया वीर सावरकर या चित्रपटातलं आणखी एक गीत. स्वर आहे राज बर्मन यांचं आणि प्रशांत इंगोले यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे अनु मलिक यांनी. हे गीत आपण ऐकत आहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या औचित्याने आपण वीर सावरकर या चित्रपटातलं गीत आत्ताच ऐकलं. स्वर होता राज बर्मन यांचा आणि प्रशांत इंगोले यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती अनु मलिक यांनी. श्रोते हो, आता जनजागृतीपर एक निवेदन ऐकूया. सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यांसारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्मघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं इत्यादी जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद.

चांदनी चौक टू चायना या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. स्वर होते शंकर महादेवन आणि श्रेया घोषाल यांचे. रजत अरोरा यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं शंकर एहसान लॉय यांनी. आता बर्फी या चित्रपटातलं गीत ऐकूया. युगल स्वर आहेत पॅपॉन आणि सुनिधी चौहान यांचे. निलेश मिश्रा यांचं गीत संगीतबद्ध केलंय प्रीतम यांनी.

0: आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
1: मैत्रिणींनो, 31 मे रविवार, काही लक्षात येतंय का? अहो, पाचवा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार, म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
2: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
3: बरोबर,
2: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी, आणि ते सगळ्यात सोपं आहे,
3: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
2: अजिबात नाही,
3: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
1: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना? अहो, मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
0: आता उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांच्या युगलस्वरातलं गीत ऐकूया. चित्रपट आहे सुपर 30, गीतकार आहेत अमित भट्टाचार्य आणि संगीतकार आहेत अजय अतुल.

श्रोतेहो, या कार्यक्रमाचा उर्वरित भाग पुन्हा ऐकूया 3:15 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता थोड्याच वेळात म्हणजे 2:15 दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात बाळू आनंद बोर्डे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भेदिक आपण ऐकलत. विषय होता कार्तिक स्वामी. पावणे 3 वाजता म्हणजे थोड्याच वेळात 3 वाजता ऐकूया द नेक्स्ट वेव्ह या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा उर्वरित भाग.

मंगलाष्टक वन्स मोर या कार्यक्रमातलं गीत ऐकूया. स्वर आहेत स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांचे, गीतकार आहेत गुरु ठाकूर आणि संगीतकार आहेत निलेश मोहरीर.

आता बेला शेंडे यांच्या स्वरातलं गुरु पौर्णिमा या चित्रपटातलं गीत ऐकूया. गीतरचना आहे अनुराधा राज्याध्यक्ष यांची आणि संगीतरचना आहे अविनाश विश्वजीत यांची.

गंधार यांच्या संगीत नियोजनात जयदीप वैद्य यांनी गायलेलं गीत आता ऐकूया. चित्रपट आहे बाप जन्म आणि गीतकार आहेत क्षितिश पटवर्धन.

0: श्रोतेहो आणि या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: आता थोड्याच वेळात म्हणजे 3 वाजता प्रादेशिक बातमी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. शेतकऱ्यांच्या कष्टामुळे देशात अन्नसाठ्याची कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधली भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद आज राज्यात भक्तिभावाने साजरा होत आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली. हिंगोलीतल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी या सणाची सुरुवात केली. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. सोलापूर शहरातही बकरी ईदचा सण उत्साहात साजरा झाला. सोलापूर शहरातल्या शाही आलमगीर ईदगाह, अहले हदीस आलमगीर, जुना आदिलशाही तसंच असार मैदान ईदगाह या 5ही प्रमुख ठिकाणी आज सकाळी ईदची विशेष नमाज पठण करण्यात आली. मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं या पठणात सहभागी झाले होते. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी यूजी अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश

0: परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेने प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्यात आली असून ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्रं लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी काल केंद्रीय जलसिंचन मंत्री CR पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितलं. राज्यातल्या 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50 ते 75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारताने आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दराने वाढ झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दराने तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दराने वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाजसुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. राज्यपाल विष्णू देववर्मा यांनी आज मुंबईत लोकभवन इथं सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. प्रतिभावंत साहित्यिक भाषाशुद्धीचे प्रणेते थोर देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम असं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुंबई महानगरपालिकेत आज सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रीय महिला आयोगाने भारतातील मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबत शिफारशी करणारा सविस्तर अहवाल गृहमंत्रालय महिला आणि बालविकास मंत्रालय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला सादर केला आहे. विस्तृत विचारविनिमयानंतर तयार करण्यात आलेल्या या अहवालाचा उद्देश देशभरातल्या मुस्लिम महिलांचे कायदेशीर सामाजिक आणि घटनात्मक हक्क बळकट करणं हा आहे. ताज्या कायदेशीर सुधारणांमुळे महिलांचे हक्क दृढ झाले असले तरी कायद्याबाबत जागरुकता आणि पीडितांपर्यंत न्यायाची पोहोच सुधारण्याची गरज असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. या अहवालात विवाह घटस्फोट पोटगी मुलांचा ताबा आणि मालमत्तेचे हक्क यांसारखे मुद्दे हाताळले आहेत. मुंबई महानगर

0: कर क्षेत्रात आरामदायी आणि जलद प्रवासाच्या दृष्टीने मेट्रो 5 या महत्वाच्या प्रकल्पाच्या विस्तारित टप्प्याला मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 34 किलोमीटरपेक्षा जास्त झाली असून ती या क्षेत्रातली सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठरली आहे. या समाविष्ट होणाऱ्या मेट्रो 5A चा विस्तार आता ठाणे, भिवंडी, उल्हासनगरपर्यंत करण्यात येणार आहे. या विस्तारानंतर मेट्रो 5 प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 18,130 कोटी इतका झाला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत मेट्रो 5चा ठाणे ते धामणकर नाका हा पहिला टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात पीव्ही सिंधूने जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अॅन से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेनलाही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मेपर्यंत पूर्ण कराव्यात अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. शांततापूर्ण आंदोलनानंतरही सरकारने मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही असा आरोप त्यांनी केला. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर क्षेत्रीय युनिटअंतर्गत कार्यरत नागपूर विभागीय पथकाने मैसूर इथं मोठी कारवाई करत अवैध वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत भारतीय हत्तींच्या सुळ्यांचा म्हणजेच हस्तिदंताचा अवैध व्यापार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर. हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोतेहू दुपारचे 3:33 झाली आहेत. आमच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूया सायंकाळी 4:58 या सभेत. मी सुदेशना दाणी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शुभ सांज श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजले आहेत. आजचे आपले दुसऱ्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करतो आहोत. या सायंकालीन सभेत मी श्रद्धा वरणकार आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: श्रोतहो, सभेच्या सुरुवातीला सभेची सुरुवात करूया हिंदी चित्रपट संगीतानं. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. सुरुवातीला तुमको ना भूल पाएंगे या चित्रपटातलं सोनू निगम, अरविंदर सिंग, स्नेहा पंत यांनी गायलेलं जलीस रशीद यांचं गीत, संगीत साजिद वाजिद यांचं.

0: श्रोते हो, कार्यक्रमातलं पुढलं गीत ऐकूया काही क्षणात.
1: श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या

0: ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553 1705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोतो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया 30 मार खान या चित्रपटातील शेखर रावजी आणि कमल खान, राजा हसन, श्रेया घोषाल यांच्या स्वरात शिरीष कुंदेर यांचं गीत. संगीत शिरीष कुंदेर यांचंच.
2: जल के राख हो जाए

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलत रॉक स्टार या चित्रपटातील ए आर रहमान, जावेद अली आणि मोहित चौहान यांच्या स्वरात ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत। या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत। आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण। श्रोते हो, 5:30 यो आणि या कार्यक्रमात आज प्रासंगिक अंतर्गत अंकिता पोहरकर AIR @90, वेदविश्वाचा अंतर्गत समर बोबडे यांचं भाषण, करिअर मंत्र या मालेत इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन क्षेत्रात करिअरच्या संधी डॉ दिनेश पडोळे यांची स्वर्णिमा कमलवार यांनी घेतलेली मुलाखत ह्या सदरांमध्ये आपण ऐकणार आहोत। सादरकर्ते अतुल पोहरकर, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची। हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करत आहोत।

हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. युवावाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन गेली 9 दशकं अवघ्या भारताच्या मनावर अधिराज्य गाजवणारे 2 शब्द म्हणजे हे आकाशवाणी आहे. होय मित्रांनो, काळ बदलला, माध्यम बदलली, तंत्रज्ञान बदललं, पण आकाशवाणीच्या आवाजाची जादू आणि तिची विश्वासार्हता आजही तशीच अढळ आहे. 1936 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नामांतरण ऑल इंडिया रेडिओ असं झालं. त्या काळापासून सुरू झालेला हा प्रवास आज जगातील सर्वात मोठ्या रेडिओ नेटवर्क पैकी एक बनला आहे. भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा असो, फाळणीचे अश्रू असो किंवा सीमेवरील युद्धाचे प्रसंग, प्रत्येक ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार हे ऑल इंडिया रेडिओचं केंद्र राहिलेलं आहे. जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा याच मायक्रोफोनवरून देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला धीर दिला आणि देशवासियांना एकत्र आणलं. ऑल इंडिया रेडिओची खरी ताकद कशात असेल तर ती तिच्या वैविध्यात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला हवामानाचा अंदाज देणारे, शेतीची नवी तंत्रज्ञान सांगणारे अनेक कार्यक्रम, आमची माती आमची माणसं म्हणत शेतकऱ्यांच्या जगण्याला ऑल इंडिया रेडिओने आधार दिला आहे. तर दुसरीकडे घरच्यांपासून शेकडो मैल दूर असलेल्या जवानाला जेव्हा रेडिओवर त्याचं आवडतं गाणं ऐकायला मिळायचं ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर येणारं हसू हीच आकाशवाणीची खरी कमाई आहे. मित्रांनो, शास्त्रीय संगीताचा वारसा घराघरात पोहोचवण्याचं फार मोठं श्रेय ऑल इंडिया रेडिओला जातं. पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यापासून ते आजच्या नव्या पिढीतील कलाकारांपर्यंत प्रत्येकाला आकाशवाणीने व्यासपीठ दिलाय. हवा महल मधील ती नाटकं ऐकायला अख्खं कुटुंब रेडिओ भोवती जमायचं. तो काळ रेडिओ ऐकण्याचा नव्हता तर रेडिओ जगण्याचा होता. आणि हो, आपल्या युववाणीला आपण कसं विसरू शकतो? तरुणाईच्या उमेदीला, त्याच्या कलेला आणि विचारांना हक्काचं आकाश देण्याचं काम युववाणीने पिढ्यान पिढ्या केलं आहे. आजच्या गजबजलेल्या डिजिटल युगात जिथे सोशल मीडियावर फेक न्यूजचा सुसाट आहे, तिथे आजही ऑल इंडिया रेडिओच्या म्हणजेच आपल्या आकाशवाणीच्या बातम्यांवर लोकांचा डोळे मिटून विश्वास असतो. बातम्या वाचतात हा धीर गंभीर आवाज ऐकल्याशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही. माध्यम खूप आली आहेत आणि गेली सुद्धा, पण वादळातही पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या वटवृक्षासारखी आकाशवाणी आजही ताठ मानेने उभी आहे. मित्रांनो, 90 वर्ष पूर्ण झाली तरीही ऑल इंडिया रेडिओ अजूनही तरुण आणि आधुनिक झालेली आहे. आज आकाशवाणी थेट FM, न्यूज ऑन एअर ऍप

डिजिटल पॉडकास्ट पर्यंत पोहोचली आहे. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आता आपण आपल्या मातृभाषेतील आकाशवाणी केंद्र ऐकू शकतो. काय जरी बदलला तरी श्रोते आणि आकाशवाणी यांचं नातं आजही तितकंच रेशमी आणि घट्ट आहे. मित्रांनो, 9 दशकांचा हा प्रवास म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा विकास नाही तर कोट्यवधी भारतीयांच्या सुखदुःखाचा, त्यांच्या आशा आकांक्षाचा हा एक सुरेल प्रवास आहे. पिढ्या बदलल्या तरी या आवाजाची जादू कायमच राहणार आहे.

0: मित्रांनो, आता वेळ झालेली आहे कार्यक्रम वेद विश्वाचा आपला मित्र समोर बोबडे याच्या आवाजात ऐकण्याची.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेद विश्वाचा.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेद विश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेद विश्वाची. मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर भर देताना दिसत आहेत. मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत स्पेस कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात. अलीकडेच स्वीडनने भारताच्या वेनस मिशन मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रो सोबत स्पेस कॉर्पोरेशन साठी करार केला आहे. मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील माहितीवर संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिलं आहे. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे. तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे. मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जातो. दरम्यान चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळाल्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे. मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे. राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वाढवण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम सिलेक्शन ट्रायल्स मध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे. मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत असून AI स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शनवर भर दिला जातो आहे. नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट्समुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे. इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप्स, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी

आकर्षण वाढताना दिसत आहे. मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्वाची आहे. अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. आपण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यांसह. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.

0: नव्या ऊर्जेसह नव्या बातम्यांसह तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकलं वेदविश्वाचा आपला मित्र समोर बोबडे ह्याच्या आवाजात. आणि आता आपण ऐकणार आहोत करिअर मंत्र या मालेत डॉक्टर दिनेश पडोळे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या करिअर मंत्र या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, करिअर मंत्र या मालिकेत आपण विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांकडून जाणून घेत असतो. आजही आपण अशाच एका तज्ञांशी बातचीत करणार आहोत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश पडोळे सर आज आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या क्षेत्रात करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश सर यांना या क्षेत्रातील 23 वर्षांचा अनुभव असून सध्या ते GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रोफेसर आणि डीन या पदावर कार्यरत आहेत. सर, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: थँक्यू मॅडम.
2: आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हेच विचारायचंय की इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय?
3: नमस्कार. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा आजच्या आधुनिक जगात आणि डिजिटल युगाच्या कणा मानला जातो. आपण रोज वापरत असलेला मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, इंटरनेट ते अगदी अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या सॅटेलाइट पर्यंत सर्व गोष्टी या क्षेत्रावर अवलंबून असतात. यात प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे म्हणजे हार्डवेअरचे डिझाईन, माहिती आणि डेटा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वेगाने आणि सुरक्षितपणे कसा पोहोचवता येईल याचा अभ्यास केला जातो. आजच्या जगात तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्यामुळे प्रत्येक नवीन शोधात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे याची व्याप्ती पण अमर्याद आहे. यामध्ये येणारा विद्यार्थी हा 10वीनंतर डिप्लोमाला, 12वीनंतर इंजिनिअरिंगला किंवा एमटेक आणि PhD करून पण येऊ शकतो. त्या कोणत्याही लेवलवर असेल तर तो या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एंटर करू शकतो.
2: ओके ओके. या क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत?
3: नक्कीच, या क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत मॅडम. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्सला प्रामुख्याने टेलिकॉम कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT क्षेत्रात मोठी मागणी आहे. सरकारी क्षेत्राचा विचार केला तर BSNL, इस्रो, DRDO आणि भारतीय रेल्वेमध्ये उत्तम दर्जाच्या नोकऱ्या मिळवता येतील. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी हा असा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, संगणक प्रणाली म्हणजे IT, प्रोग्रामिंग याचा समावेश असतो. त्यामुळे या शाखेतील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासोबतच सॉफ्टवेअर आणि IT क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध होतात. ही शाखा विद्यार्थ्यांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रात करिअरची लवचिकता देते आणि त्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढतात. याशिवाय आजकाल ऑटोमोबाईल क्षेत्रात विशेषतः इलेक्ट्रिकल व्हेकल यामध्ये पण इलेक्ट्रॉनिकचा खूप वापर वाढला, तिथेही मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतात.
2: अच्छा, म्हणजे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट अशा दोन्ही सेक्टर्स मध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत विद्यार्थ्यांना.
3: प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट यामध्ये तर असतातच असतात, पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्सला दोन्ही क्षेत्रात जाण्याची मुभा असते. जसं की हार्डवेअर मध्ये पण जाऊ शकतो आणि सॉफ्टवेअर म्हणजे IT इंडस्ट्रीत मध्ये पण जाऊ शकतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरची मागणी मोठी आहे.
2: या क्षेत्रातील इमर्जिंग टेक्नॉलॉजीज अशा काही आहेत का की ज्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे?
3: हो, नक्कीच. तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहे. सध्या 5G टेक्नॉलॉजी, 6G टेक्नॉलॉजी हे कम्युनिकेशन मध्ये, नेटवर्क, इंटरनेट ऑफ थिंग्स जिथे उपक्रम एकमेकाशी इंटरनेटद्वारे जोडले जातात, क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स यामध्ये मोठे ट्रेंड्स आहे. याशिवाय VLSI म्हणजे मायक्रोचिप डिझायनिंग, एम्बेडेड सिस्टम यामध्ये पण खूप क्रांती होत आहे. आजच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स या क्षेत्रांच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीसोबत अत्यंत जवळचा संबंध आहे. इलेक्ट्रॉनिक्स अभियंते हे केवळ सर्किट आणि कम्युनिकेशन सिस्टम पुरते मर्यादित नाही, तर ते स्मार्ट आणि AI विकसित करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी अभ्यासावर अवलंबून न राहता या नवीन नवीन टेक्नॉलॉजीशी स्वतःला जोडून घेणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांच्या नवीन स्किल पण त्यात डेव्हलप होतील आणि ते त्यांना कामातच पडतील.
2: बरोबर बरोबर. येत्या काळामध्ये या क्षेत्रात अशा कुठल्या डेव्हलपमेंट होण्याची शक्यता आहे का?
3: नक्कीच, सरकारची इलेक्ट्रॉनिक्स बद्दल खूप सकारात्मक भूमिका आहे. जसे त्याचे उद्दिष्ट पण खूप व्यापक आहेत, जागतिक पातळीवर एक मोठे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणं, इनोव्हेशन हब बनवणे, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, प्रोडक्ट लिंक इनिशिएटिव्ह स्कीम आणि सेमीकंडक्टर मिशन, इंडिया सेमीकंडक्टर मिशन याच्यासारखे महत्वाचे उपक्रम भारत सरकार राबवत आहे. या योजनांमुळे भारतात मोबाईल उत्पादन, सेमीकंडक्टर चिप, टेलिकम्युनिकेशन उपकरणे

0: इलेक्ट्रॉनिक उत्पन्न याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढत आहे. त्यासोबत संशोधन, स्टार्टअप, कुशल अभियंते रोज नवीन संधी उपलब्ध होत आहे. याकरता यातला सर्वात मोठा उपक्रम म्हणजे इंडिया सेमीकंडक्टर चिप. तुम्हाला माहितीच असेल आता भारताने 3 सेमीकंडक्टर फाउंड्रीज आता लॉन्च केलेल्या आहेत. त्यामध्ये याद्वारे भारत मायक्रोचिप मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे. त्यामुळे येत्या काळात थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होण्याची खूप शक्यता आहे. भारत सरकार कोट्यवधी रुपये यामध्ये प्रोत्साहन आणि गुंतवणूक करत आहे. ज्यामुळे थोडक्यात सांगायचं असलं तर सरकारची दृष्टी भारताला फक्त इलेक्ट्रॉनिक्स वापर करता न बनवता डिझाईन, उत्पादन आणि तंत्रज्ञान मध्ये या जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता डेव्हलप करणं हे आपला उद्देश सुरू आहे.
1: अच्छा अच्छा सर, आता आपण बोलता बोलता मेक इन इंडियाचा उल्लेख केला तर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कडे आल्यानंतर नोकऱ्या तर ते करतातच, पण ज्या वेळेला स्टार्टअप हा विषय येतो तर त्यावेळेला त्यांच्या कॉलेज पिरियड मध्येच त्यांना स्टार्टअप साठी पण ट्रेनिंग मिळतं का?
0: हो, आजकाल मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया यामुळे भारत सरकारने किंवा आजकाल जो नवीन ट्रेंड आलेला आहे, मुलं आता इंजिनिअरिंग नंतर फक्त नोकऱ्यांकरता न जाता स्वतःचे उद्योग सुरू करणं, स्वतःचे स्टार्टअप सुरू करणं यामध्ये खूप जास्त त्यांच्या ओढ आहे आणि आता सक्सेस पण मिळत आहे. याकरता खूप साऱ्या फॅसिलिटी पण अवेलेबल आहे आणि त्याच्याकरता मार्गदर्शन पण अवेलेबल आहे. मला वाटतं यामध्ये आपले युनिकॉर्न खूप सारे तयार होतात आणि यामध्ये मुलं आता नोकऱ्या घेणारे न करून नोकऱ्या देणारे आता बनतात. तर यामध्ये आपले स्टार्टअप पण वाढतात आणि नवीन हे रोजगार यामध्ये डेव्हलप होत आहेत.
1: ओके, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रातल्या संधींबद्दल तर आपण बोलूच, पण तत्पूर्वी मला हे विचारायचंय की समजा या क्षेत्राचं शिक्षणच घ्यायचं असेल विद्यार्थ्यांना तर ते कशा पद्धतीने घेता येईल, काय प्रोसेस आहे त्या सगळ्याची?
0: याकरता आता समजा आपण तिथे दोन वेगवेगळे आहे. तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल पॉलिटेक्निक तर 10वीच्या नंतर आपण पॉलिटेक्निकला जाऊ शकतो आणि इंजिनिअरिंग करायचं असेल ग्रॅज्युएशन तर आपण 12वीच्या नंतर जाऊ शकतो किंवा पॉलिटेक्निकच्या नंतर डायरेक्ट सेकंड इयरला जाऊ शकतो. यामध्ये मुलांनी काय करायचं, सर्वात आधी मुलांनी आपला उद्देश आणि आपला इंटरेस्ट कशात आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या आहे की आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सला जायचं असेल किंवा आयटी सेक्टरमध्ये जायचं असेल तर सर्वात आधी त्यांचे जे प्रोसेस आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे कॅप म्हणून प्रोसेस असते सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस त्यामध्ये डीटीई राबवत असते. त्यामध्ये मुलांना आता 12वीची एक्झाम देणं गरजेचं आहे. समजा आपण ग्रॅज्युएशन लाव करतोय तर त्यानंतर त्यांनी 12वीच्या पर्सेंटेजच्या सोबत आता सीईटीची एक प्रोसेस आहे. सीईटीची एक्झाम असते आणि जेडब्ल्यूची एक्झाम तर या बेसवर सीईटीचे मार्क आणि जेडब्ल्यूच्या मार्कच्या भरोशावर त्यांची ऍडमिशन असते. तर त्यांनी सीईटी आणि जेडब्ल्यूची एक्झाम चांगली द्यावी कारण त्याच्या भरोशावर त्याच्या याच्यावरच त्यांची रँकिंग लागेल. रँकिंग लागल्यानंतर एक साधारणत जून पासून सीईटीची कॅपची प्रोसेस सुरू असते महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. त्यात मुलांनी अप्लाय करायचे, अप्लाय केल्यानंतर आपले डॉक्युमेंट रेडी ठेवायचे जे आपली मार्कशीट, टीसी, समजा कोणी कॅटेगरीचे स्टुडंट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, डोमिसाईल सर्टिफिकेट हे सारी मुलांनी रेडी ठेवायचे असते आणि कास्ट व्हॅलिडिटी पण. कारण आमचा असा अनुभव आहे की मुलांकडे डॉक्युमेंट नसल्यामुळे खूप वेळेवर धावपळ असते. तर मुलांनी ही तयारी, पूर्व तयारी आपण म्हणता येईल ती करून घ्यावी. आपल्याला कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे, त्यातला रेपुटेशन, त्याचा कट ऑफ काय हे एकदा बघून घ्यावं त्यांनी. म्हणजे आपली एक प्रायोरिटी लिस्ट तयार होईल की मला या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे, ही नाही तर मग दुसरं की तिसरं. आपली प्रायोरिटी लिस्ट तयार होईल आणि यानंतर या मुलांनी मग मेरिट लिस्ट लागेल. मेरिट लिस्ट नंतर कॉलेजचे ऑप्शन द्यायचे असतात आणि त्या थ्रू मग कॉलेज अलॉट होतात. कॉलेज अलॉट झाल्यानंतर तिथे ऍडमिशन घ्यायची असते. तर मुलांनी समजा आपली पूर्व तयारी केली डॉक्युमेंटेशनची आणि आपल्या प्रायोरिटीची तर मला वाटतं यामध्ये मुलं चांगले करू शकतील. बट आपल्याला जे हवं असलेलं कॉलेज नाही मिळालं तर प्लॅन बी प्लॅन सी मुलांनी तयार ठेवावं. म्हणजे ड्रॉप न घेता आपण या कॉलेजला नाही तर दुसऱ्या कॉलेजला आपण जाऊ तर आपल्या पर्सेंटेजनुसार, आपल्या फायनान्शियल रिक्वायरमेंटनुसार आणि आपल्या स्कोपनुसार कॉलेजची त्यांनी प्रायोरिटी लिस्ट तयार ठेवावी आणि मार्क पण चांगले मिळाले तर चांगल्या कॉलेजला तुम्ही जाऊ शकाल.
1: अच्छा, कुठल्याही क्षेत्रात ज्या वेळेला आपल्याला करिअर करायचं असतं तर काही बेसिक स्किल सेट्स असतात तर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग किंवा ओव्हरऑलच इंजिनिअरिंग परसिव्ह करणाऱ्या विद्यार्थ्यांचं असं काही स्पेसिफिक स्किल सेट आहे का?
0: हो, इंजिनियर म्हटलं की आपल्या एक डोक्यात येतं की त्याला त्याची क्रिएटिव्ह थिंकिंग असायला पाहिजे आणि अनालिसिस पॉवर पाहिजे. ह्या दोन गोष्टी त्याच्याकडे पाहिजेच पाहिजे आणि सपोर्टिव्ह टू त्याचे एक नॉलेज. तर इंजिनिअरिंग मध्ये आम्ही तेच शिकवत असतो की त्या मुलांनी एखाद्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याला त्या प्रॉब्लेमला समजण्याचा दृष्टिकोन, ही कॅपेबिलिटी त्याच्याकडे डेव्हलप व्हायला पाहिजे. तर याच्याकरता ज्यांच्याकडे क्रिएटिव्ह पॉवर आहे, थोडं अनालिटिकल पॉवर आहे, त्या मुलांनी इंजिनिअरिंगला बिलकुल जायला पाहिजे. सोबत त्याच्या मॅथमॅटिक्स आणि फिजिक्सचं नॉलेज याची गरज

0: चांगलं नाही पण ऍटलिस्ट त्याची आवड कमीत कमी पाहिजे. तर त्यामध्ये तो मुलगा इंजिनिअरला मला वाटतं खूप चांगला सक्सेस होऊ शकतो. आणि इंजिनिअरिंग मध्ये जे शिकवतात त्यामध्ये त्याची स्किल, अनालिटिक पॉवर, कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे त्याची डेव्हलप होतच होतं. कारण आज हे विषय जे शिकणार आहेत भविष्यात यातले 10%, 20%, 30% विषय नाहीशी होणार. पण जी त्याच्यात कॅपेबिलिटी ऑफ लर्निंग ऑफ न्यू थिंग, नवीन गोष्ट शिकण्याची ती जी प्रोसेस जी तयार होऊन जाणार हे त्याच्याकरता लाईफ लॉंग नेहमी करता त्याच्या लक्षात.
1: बरोबर बरोबर. आपण आता बोलता बोलता असं नोकरी संदर्भात बोलत होतो तर तुम्ही एक म्हणालात की आजकाल विद्यार्थी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्याकडे जास्त त्यांचा कल आहे. पण आपण जेव्हा ओव्हरऑल एज्युकेशन सिस्टमचा म्हणू किंवा एक असा विचार करतो की पेरेंट्सचं माइंडसेट की शिक्षण घ्या, इंजिनिअरिंग कर, चांगली पॅकेजची नोकरी घे आणि सेटल हो. पण तुम्हाला असा काही अनुभव आहे का की विद्यार्थी ज्या वेळेला नोकरीच्या ऐवजी स्टार्टअप कडे वळले त्यावेळेला पेरेंट्सनी असा काही वेगळा स्टँड घेतला?
0: नक्कीच खूप अनुभव आहे या सर्व गोष्टीत. याला आम्ही फर्स्ट जनरेशन ऑफ स्टार्टअप म्हणतो. जसं आपलं कल्चर आजच्या घडीला असं आहे की कोणतेही पॅरेंट विचार करतो की तो मुलगा, माझा मुलगा आता इंजिनियर झाल्यानंतर तो नोकरी करेल आणि जॉब मध्ये जाईल. पण समजा मुलांनी वेगळा विचार केला की मला स्टार्टअप करायचं आहे तर पॅरेंट हा विचार करतात की त्याला तो कधी सक्सेस होईल आणि कधी तो त्या गोष्टीत जाईल. याला फर्स्ट जनरेशन ऑफ स्टार्टअप मध्ये किंवा फर्स्ट जनरेशन ऑफ एंटरप्रेन्योरशिप मध्ये याला मुलांना फॅमिली प्रेशर आणि फॅमिली रेजिस्टन्स खूप जास्त असतं. पण आजकाल काही पॅरेंट, मला वाटतं पॅरेंटलाही असं आहे की मुलांना ऍटलिस्ट 3 ते 4 वर्ष त्यांना द्यावं. समजा तो सक्सेस झाला त्या गोष्टीत तर ठीक आहे, अदरवाइज तो त्याला जॉब मध्ये, तर आपण त्याला एवढे वर्ष त्याला ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही त्याला सपोर्ट केलं, आणखी 3-4 वर्ष त्याला द्या. समजा तो सक्सेस झाला तर एखाद वेळी त्याच्याकडेच 10 ते 12 ग्रॅज्युएट किंवा जॉब तो लोकांना देऊ शकतो आणि खूप चांगला सक्सेस होऊ शकतो. तर हा मला पॅरेंटला एक म्हणणं आहे. आणि आजकाल खूप साऱ्या सिस्टम याच्याकरता काम करतात आहे, कॉलेजेस याकरता देतात आहे आणि मेंटर्स पण अवेलेबल आहेत यासारखे आणि सक्सेस स्टोरी आहेत यावेळी. तर मला वाटतं पॅरेंटनी याची दखल घेतली तर छान होईल.
1: एखादं उदाहरण देऊ शकलात सक्सेस स्टोरी पैकी? तर
0: मी नाव कोणाचे घेणं ठीक राहणार नाही, पण आमच्या कॉलेजला असे काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या पॅरेंटनी खूप त्यांना अपोज केलं होतं की त्यांना सांगितलं की तू बेटर आहे की तू जॉबला जा. पण त्या मुलाची जीव होती की मला माझ्या स्वतः स्टार्टअप सुरू केलं होतं. त्यांनी कॉम्पिटिशन मध्ये पण खूप सारे छान विनर, प्राईज विनर होते ते. त्यानंतर त्यांनी स्वतः स्टार्टअप सुरू केलं. आता मी परवा जेव्हा त्याच्याशी बोललो तर त्याला इंजिनिअरिंग व्हायला 4 वर्ष झाले. आज सुरुवातीला त्याचं स्टार्टअप खूप छोटं होतं, म्हणजे तो फक्त 3 लोक काम करायचे, ते मित्र होते. आजच्या घडीला त्याच्याकडे 22 लोक वर्किंग आहेत. तर मला वाटते याच्यापेक्षा सक्सेस स्टोरी आणि 4 वर्ष त्याचे स्टार्टअप आहेत. तर मला वाटते नवीन विजन आहे, नवीन एनर्जी आहे मुलांची, आपण त्यांना सपोर्ट केला तर मला वाटतं खूप चांगलं करतील ते.
1: अगदीच. जाता जाता आमच्या युवा मित्रांना आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण काय संदेश द्याल?
0: माझ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना हा सल्ला असेल की इंजिनिअरिंग करताना फक्त मार्क्स मिळवण्यापुरते मर्यादित राहू नका. प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर द्या. कॉलेजमध्ये असताना छोटे छोटे प्रोजेक्ट स्वतः हाताळणे सुरू करा. इलेक्ट्रॉनिक्स सोबत आजकाल प्रोग्रामिंगची लँग्वेजेस यांनाही खूप फायद्याचे ठरते. क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि IoT हे नवीन नवीन दालनं त्यांनी एक्सप्लोअर करायला पाहिजे. इंडस्ट्रीला काय हवे हे ओळखून इंटर्नशिप नक्की करा. तुमची आवड आणि प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला या क्षेत्रात नक्कीच यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल.
1: नक्कीच नक्कीच. सर आपण वेळात वेळ काढून आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आपल्या सगळ्या युवा विद्यार्थ्यांना केलं त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू थँक्यू.
1: चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूयात करिअर मंत्र या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो आत्ताच आपण ऐकली आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने डॉक्टर दिनेश पडोळे यांची करिअर मंत्र या मालेत घेतलेली मुलाखत. आता वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. मध्यमलहरी 378.78 meters अर्थात 792 kHz आणि न्यूज ऑन या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, 6:10 आणि 27 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया आमच्या आज दिवसभरातल्या आणि आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, संध्याकाळी 6:30 कामगार सभा यामध्ये मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होणारा हा कार्यक्रम. यामध्ये महिला कामगारांच्या समस्या उपाय या विषयावर प्राध्यापक डॉक्टर अनुराधा मोरेश्वर खाडे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्राहून 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याविषयी डॉक्टर समाधान सुरवसे शास्त्रज्ञ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांनी दिलेली माहिती. तसंच गोवंशीय परजीवी रोगांचं निदान याविषयीची माहिती आपण ऐकाल पंकज मुसळे यांच्याकडून. वरिष्ठ संशोधन अधिकारी बायफ पुणे यांनी दिलेली यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत या विषयावर आपण ऐकाल. विषय आहे गोवंशीय परजीवी रोगांचं निदान. त्याचबरोबर कृषीवाणी यामध्ये फळं आणि भाजीपाला प्रक्रिया या उद्योगातील संधी याविषयीची माहिती आपण ऐकाल. 8:15 एक कलाकार, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इन्साईट्स, 10:00 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 नादब्रह्म यामध्ये शौनक अभिषेकी यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकू शकाल. राग प्रताप राळी, तबला माधव मोडक यांचा, हार्मोनियम उदय कुलकर्णी. आमच्या उद्याच्या प्रसारणात 5:55 गिरवाणवाणी यामध्ये पारंपरिक सरस्वती सूक्त आपण ऐकू शकाल वेदमूर्ती मोरेश्वर घैसास आणि सहकारी यांच्या स्वरात. 6:05 प्रभात वंदन, 6:25 चिंतन या सदरात अनिल अवचट यांचे विचार आपण ऐकू शकाल. 6:30 आणि 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकू शकाल. 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या सदरात पूर्व शीतकरण काळाची गरज याविषयीची माहिती. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये पोस्टमार्टम डिप्रेशन याविषयी डॉक्टर सीमेन बावडेकर यांनी दिलेली माहितीचा भाग दुसरा निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची. 6:50 परिसर या सदरात बायोक्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या माहितीचा भाग दुसरा सादर करते प्रवीण चिपळूणकर निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची. श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:40 तसंच 8:40 आणि 10:15 भावधारा सुगम संगीत आपण ऐकू शकाल. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 9:00 आणि रात्री 10:00 9:00 आणि रात्री 10:00 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 9:30 सकाळी गिरवाण भारती संस्कृत पत्रिका यामध्ये रसिका वझे यांचं संस्कृतमधून भाषण आपण ऐकाल. भाषण विषय आसीदेका वृद्धा, वाचक स्वर निलिमा पटवर्धन यांचा. तसंच

डॉक्टर सुनीला गोंधळेकर यांची संस्कृत कथा आपण ऐकू शकाल. जयदेवकृत गीत गोविंदातील दशावतार, वर्णनस्वर असेल मधुसूदन कानेटकर यांचा. मार्ग प्रशस्त संजात याचं पुनर्प्रसारण आपण ऐकाल. निर्मिती सहाय्य वंशिका पोवार यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 10 वाजता गांधी वंदना व्ही घाणेकर यांच्या आवाजात, सादरकर्ते विनायक मोरे. 10:25 काही स्थानिक निवेदनं 10:30 तसंच संध्याकाळी 5 वाजता आपण आनंद घेऊ शकाल हिंदी चित्रपट संगीताचा. 11 वाजता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अपर्णा गुरव यांचं गायन, राग अहिर ललत, तबला मिलिंद गुरव यांचा, हार्मोनियम शुभांगी भावसार. विशेष गीतगंगा हा कार्यक्रम 11:30, यामध्ये युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा आणि गाणी भाग 3, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. श्रोतो दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात स्त्री आरोग्याची भावनी याचा भाग 22, त्याचबरोबर यामध्ये तज्ज्ञ सहभाग असेल डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा. याबरोबर आवली आकाशाची सावली याचा भाग 7 आपण ऐकू शकाल. लेखन अनुराधा म्हात्रे, निवेदन प्रसाद कुलकर्णी, सहभाग अनुराधा म्हात्रे आणि प्रसाद कुलकर्णी यांचा. या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल संस्कृतीच्या पाऊलखुणा भाग 83, प्राचीन भारतीय शास्त्र संपदेअंतर्गत योगशास्त्र याविषयी तज्ज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची निलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत, भाग 1, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. दुपारी 1 वाजता प्रायोजित कार्यक्रम NCERT, 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकाल. 1:45 आणि दुपारी 2:30 द नेक्स्ट वेव्ह नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. आमच्या सायंकालीन सभेत 5:30 युववाणी कार्यक्रमात स्टे ट्यून या सदरात सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते पद्मभूषण पृथ्वीराज कपूर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम कपूरनामा. लेखन आणि निवेदन गायत्री सुतार यांचं, सादरकर्ते धीरज केदारी. 6:30 स्वस्थ भारतमध्ये दात आणि हिरड्यांचे आजार आणि घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर स्नेहल लाभशेटवार यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, सादरकर्ते सदानंद कांबळी. निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत हा कार्यक्रम, यामध्ये शेळीपालन व्यवसायातील व्यवस्थापन पद्धती याविषयीची डॉक्टर स्मिता कोल्हे, सहयोगी प्राध्यापिका क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादरकर्ते धीरज केदारी. 8:15 एक कलाकार. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर आणि 10:30 नादब्रह्म, यामध्ये अपर्णा गुरव यांचं शास्त्रीय गायन, राग दुर्गा, तबल्याची साथ मिलिंद गुरव यांची आणि हार्मोनियम शुभांगी भावसार. श्रोतेहो याशिवाय आमची सगळी बातमीपत्रं नियोजित वेळी प्रसारित आणि सहक्षेपित होतील. ही आमची आजच्या दिवसभरातल्या आणि आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो एक निवेदन. सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवतीय. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या आणि महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यांसारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट, तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. श्रोतेहो हे आणखी एक निवेदन. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांच्या प्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जातात.
करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली.

तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. श्रोतेहो, हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. 6:20 होत आहेत. आता संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा। या कार्यक्रमात आपण महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि उपाय या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर अनुराधा मोरेश्वर खाडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो कामगार सभा या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व कामगार मंडळींना सप्रेम नमस्कार। श्रोते हो कामगार म्हटला तर विविध कारखान्यात काम करणारा, मग ती खदान असो की निरनिराळे कारखाने असोत। आता कारखाने म्हटले तर केमिकलचे कारखाने, मेटल्सचे कारखाने, आपण विविध उद्योगांमध्ये वाहनांचे कारखाने, वाहनांचे पार्ट्स तयार करणारे कारखाने, वस्त्रोद्योग मधील कार्य करणारे कारखाने आणि अशा या कारखान्यात काम करणारे कामगार पुरुषच नव्हे तर स्त्रिया सुद्धा आज या विश्वात आहेत, अर्थात कामगार विश्वात। आणि महिला कामगार म्हटला तर महिला कामगारांच्या काही वेगळ्या समस्या सुद्धा असतात आणि या समस्या सामाजिक पण असतात। तेव्हा आज महिला कामगारांच्या समस्या ज्या सामाजिक आहेत आणि त्यावर कोणकोणते उपाय आहेत याचे निरासरण करण्यासाठी आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर अनुराधा खाडे बजाईत ज्या असोसिएट प्रोफेसर आहेत, ज्यांनी पीएचडी हे सोशियोलॉजी या विषयात केलेलं आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी त्यांना पीएचडी प्रदान केलेली आहे आणि मागील 17 वर्षापासून त्या निर्धन पाटील वाघाय कॉलेज लाखनी जिल्हा भंडारा या ठिकाणी कार्यरत आहेत। त्याचप्रमाणे समाजशास्त्र अभ्यासाच्या अभ्यास मंडळाची त्या सदस्य आहेत नागपूर विद्यापीठामध्ये आणि कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठामध्ये अभ्यास मंडळामध्ये सदस्य म्हणून तसेच पीएचडी गाईड म्हणून त्यांच्याकडे सध्या 5 विद्यार्थी पीएचडी कार्य करून राहिले आहेत अशा या डॉक्टर अनुराधा खाडे आणि समाजातील समाज कार्यामध्ये सुद्धा त्या सक्रिय सहभाग घेणाऱ्या आहेत बरं का। तर डॉक्टर अनुराधा मॅडम तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार।
2: आकाशवाणीचे श्रोते हो माझा सगळ्यांना नमस्कार।
1: तर कामगार बंधू आणि भगिनींनो आपण जाणून घेऊया आज महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि त्यावर उपाय। तर मॅडम आपला पहिला प्रश्न एक साधारण प्रश्न म्हणजे असा की आज बघा महिला कामगार प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान देत आहेत आणि अशा या सगळ्या क्षेत्रांमध्ये महिला कामगारांचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे। तर तुमच्या माहितीप्रमाणे आज कुठल्या क्षेत्रात महिला कामगार या जास्त प्रमाणात कार्य करून राहिलेत?
2: आज महिला कामगार आपल्याला विविध उद्योगांमध्ये, कारखान्यांमध्ये आणि सेवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कार्य करताना दिसून येतात। काही क्षेत्रामध्ये तर महिलांचे प्रमाण हे पुरुषांच्या पेक्षाही आपल्याला जास्त दिसून येतात। त्यामध्ये वस्त्रोद्योग आणि रेडीमेड कपड्यांचा उद्योग आहे, यामध्ये शिवणकाम आहे, गार्मेंट

0: गारमेंट फॅक्टरी आहे, सूत गिरणे आहेत, भरतकाम करणे आहे, या अशा वस्त्रोद्योगाच्या याच्यामध्ये बऱ्याच महिला कामगारांचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे अन्न प्रक्रिया उद्योग, याच्यामध्ये छोटे छोटे कुटीर उद्योग आहे, लघु उद्योग आहे, पापड मसाले लोणची तयार करणे आहे, बेकरी उद्योग आहे, दुग्ध व्यवसाय आहे, फूड पॅकेजिंग आहे, यामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग जास्त प्रमाणात दिसून येतो. आणि या क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील महिलांचं प्रमाण किंवा कामगारांचं जे प्रमाण आहे महिला कामगारांचं ते जास्त असलेलं आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल या क्षेत्रामध्ये पण आता महिला आलेल्या आपल्याला दिसून येतात. आरोग्य सेवा क्षेत्र, यामध्ये नर्स आहे, आशा वर्कर्स आहे, अंगणवाडी सेविका आहे, त्याचबरोबर लॅब टेक्निशियन आहे, अशा सुद्धा महिला कामगार कार्यरत आहे. त्यानंतरचं मोठं क्षेत्र म्हणजे आता शिक्षण क्षेत्र आहे, याच्यामध्ये आयटी कार्यालय आहे, कॉल सेंटर आहे, डेटा एंट्री करणे किंवा बँकिंग आहे, ई कॉमर्स आहे, अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्याला महिला कामगार दिसून येतात. शहरी भागाचा जर विचार आपण केला आता तर आपल्याला जास्तीत जास्त महिला कामगार या मॉल्समध्ये, मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये सेल्स गर्ल्स म्हणून किंवा कॅशियर म्हणून कार्य करताना दिसून येतात. आणि सगळ्यात महत्वाचं आज महिला कामगारांचा जो जास्त वर्ग जो आहे तो घरगुती आणि असंघटित क्षेत्रामध्ये जास्त कार्यरत असलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये घर भांडी करणे, धुणं करणे, त्याचबरोबर स्वयंपाक करणे, साफसफाई करणे इत्यादी अनेक कार्यामध्ये आज महिला कामगार आपल्याला दिसून येतात.
1: बरोबर आहे, कारण आपण तसा विचार केला तर आज आपली भारताची लोकसंख्या आपण जर पकडली तर त्याच्यातली अर्धी लोकसंख्या जी आहे ती महिलांचीच आहे.
0: बरोबर.
1: आणि महिलांचं विश्व पण हे थोडं वेगळं आहे. जरी आपण सामाजिक दृष्टिकोनातून विचार केला तर एक मुलगी कोणाची तरी मुलगी आहे, मग शिक्षण झाल्यानंतर आणि मग कोणाची तरी सून होते
0: आणि मग पुन्हा कोणाची तरी आई
1: होते. हा नाही, म्हणजे कोणाची तरी पत्नी होते पण ती जन्मजन्माची आई सुद्धा होते. आणि आजच्या तारखेला आपण असा विचार केला की बघा इतकी महागाई वाढून गेलेली आहे की माणसाच्या पुरुषाच्या एका पगारात काही भागत नाही.
0: बरोबर.
1: मग त्यामुळे आता महिला सुद्धा
0: पुढे आल्या
1: की आपल्याला काहीतरी कमवलं पाहिजे आणि कमवणं म्हणून तो त्या कुटुंबाला हातभार लागतोय. आणि म्हणूनच या सगळ्या महिला आज या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रवेश त्यांनी केलेला आणि आपलं विश्व त्यांनी निर्माण केलेलं आहे, कुठेतरी कार्य करत राहावं. बरं, पुढचा प्रश्न पुन्हा माझ्या डोक्यात असा आला मॅडम की बघा आता महिला कामगार या संघटित पण आहेत. आता तुम्ही सांगितलं की संघटित आणि असंघटित, तर संघटित आणि असंघटित क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या या ज्या महिला आहेत त्या कशा प्रकारे विभागल्या गेलेल्या आहेत याबद्दलची थोडी माहिती आमच्या कामगार मंडळींना सांगाल.
0: बरोबर, हा छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आता यामध्ये संघटित क्षेत्र म्हणजे काय आणि असंघटित क्षेत्र म्हणजे काय ते बघू. संघटित क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी निश्चित पगार मिळतो, कामाचे नियम असतात आणि सुट्या आणि सरकारी सुविधा सुद्धा त्यांना दिल्या जातात, यालाच आपण संघटित क्षेत्र असं म्हणतो. जसं याच्यामध्ये सरकारी कार्यालय आहे, बँका आहेत, शाळा व महाविद्यालयामध्ये नोकरी करणे आहे, रुग्णालय आहे किंवा मोठे कारखाने आहे. या मोठ्या मोठ्या याच्यामध्ये ज्या महिला कामगार काम करतात त्याला आपण संघटित क्षेत्र असं म्हणतो. आणि असंघटित म्हणजे ज्या ठिकाणी ठराविक सुरक्षा स्त्रियांना दिल्या जात नाही किंवा महिला कामगारांना दिल्या जात नाही आणि ज्या सुविधा मिळतात त्या सुद्धा खूप कमी प्रमाणात त्यांना तिथे पुरविल्या जातात, तर त्यालाच आपण असंघटित क्षेत्र असं म्हणतो. याच्यामध्ये जसं की शेतीकाम आहे, घरकाम आहे, बांधकाम मजुरी आहे, शिवणकाम आहे किंवा लघु उद्योग आहे, या क्षेत्रामध्ये जे कार्य करतात त्या महिला कामगार त्यांना असंघटित क्षेत्र असं म्हटलं जातं.
1: पण आज मला वाटते दोन्हीकडे आपण असा विचार केला तर संघटित क्षेत्रामध्ये जास्त महिला काम करणारे आहेत की असंघटित क्षेत्रामध्ये जास्त आहेत, आपण असा आकड्यांचा विचार केला तर?
0: तर असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग, महिला वर्ग हा जास्त प्रमाणात दिसून येतो. आपल्या जर भारताचा आपण जर रेशो बघितला, विचार केला तर आपल्याला असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा महिला कामगारांचा वर्ग हा जास्त दिसून येतोय.
1: बरोबर आहे, कारण आजच्या तारखेला आपण बघतोय आजच्या प्रत्येक घरामध्ये म्हणा, प्रत्येक कुटुंबियांमध्ये म्हणा, घरकाम करण्यासाठी मोलकरणीचं काम करणारे, घरची साफसफाई धुणी भांडी करणाऱ्या सुद्धा महिला प्रत्येक घरात आपल्याला दिसून येतात. आणि बहुतांश मला वाटतं ह्या सगळ्या खेड्यातील किंवा इतर प्रांतातील आलेल्या महिला आहेत ज्यांना स्थलांतर होऊन आलेले आहे. बरं, पुढचा प्रश्न असा पुन्हा विचार असं वाटतो मॅडम की बघा आता संघटित क्षेत्रातील महिला कामगारांना त्यांच्या काही वेगळ्या समस्या असतात. कामगार म्हटला तर 24 तासातनं काम करणारा कामगार आहे, तीन तीन शिफ्ट मध्ये सुद्धा काम करणारे कामगार आहेत, त्यात महिला सुद्धा आहेत काही कामगार, तर यांच्या काही सामाजिक समस्या असे काही असतात का?
0: हो, आज जर आपण संघटित क्षेत्र बघा किंवा असंघटित क्षेत्र, इथे जो महिला वर्ग काम करतो आहे

0: कामगार जो वर्ग आहे त्यांना कामाचा जो समस्या आहे किंवा सामाजिक समस्या ज्या आहेत त्या दोन्हीकडे आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे कामाचा ताण, जो संघटित क्षेत्रामध्ये जो कामाचा स्ट्रेस ज्याला आपण म्हणतो तो आज त्यांना त्यांच्यावर जास्त आलेला आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये जी पदोन्नती होते, संघटित क्षेत्रामध्ये पदोन्नती केल्या जाते, त्याच्यामध्ये भेदभाव केला जातो. आज जरी आपण म्हटलं की स्त्री पुरुष समान आहे तरी कुठे ना कुठेतरी भेदभाव केला जातो. त्यांचं जो कार्यस्थळ आहे तिथे त्यांचा लैंगिक छळ सुद्धा केला जातो. बऱ्याच महिला याच्याबद्दल बोलत नाही परंतु त्यांचा कार्यस्थळी लैंगिक छळ केला जातो. त्याचबरोबर त्यांची जी रात्रपाळीची जी ड्युटी असते त्याच्यामध्ये त्या असुरक्षित असतात, त्यांना पूर्ण सुरक्षितता मिळत नाही. आणि घर आणि नोकरी हा जो दुहेरी ताण आहे हा सुद्धा महिला कामगारावर असलेला आपल्याला दिसून येतो.
1: बरोबर आहे, कारण आजच्या तारखेला आपण म्हणतो आता बघा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला म्हणू आपण, तसं आता आजच्या तारखेला बस कंडक्टर सुद्धा महिला आहेत.
0: महिला आहेत बरोबर आहे.
1: त्याचप्रमाणे
0: बस
1: ड्रायव्हर पण आता बनलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे आता ज्या ठिकाणी मेट्रो सिटी आहे, मेट्रोची रेल आहे म्हणा किंवा एक्सप्रेस ट्रेन सुद्धा आहेत, या ठिकाणी सुद्धा महिला पायलट म्हणूया, महिला ड्रायव्हर म्हणूया, म्हणजे एक्सप्रेस ट्रेनच्या म्हणतोय आणि लोकल ट्रेन्सच्या वगैरे, त्या सुद्धा महिला आलेल्या आहेत. आता ह्या 18 ते 20 तास या लोकल चालू असतात मुंबई सारख्या ठिकाणी, दिल्ली सारख्या ठिकाणी, मेट्रोपॉलिटन सिटी ठिकाणी, आणि मेट्रो सुद्धा लोकल मेट्रो सुद्धा पुष्कळ ठिकाणी आलेले, तिथे पण महिला आलेल्या आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विमानामध्ये जाणाऱ्या ज्या हवाई सुंदर्या आहेत,
0: आता पायलट पण
1: स्त्रिया पण आलेल्या. आता हे विमानात 24 तास सुरू असतात जाणाऱ्या येण्याचा. त्या दिवशी पण बघा मी असंच विमानतळावर येत असतो आणि एका जणाने सांगितलं एका टॅक्सीमध्ये बसलेल्या प्रवाशांनी, अरे बोले मेरे को बोले 2 बजे की फ्लाईट आहे, मुझे शारजा जाना आहे बोले नागपूर से शारजा. तर बर्डी वरून त्या टॅक्सी चालकांनी, प्रायव्हेट टॅक्सी चालकांनी एका कस्टमरला घेतलं, बोले म्हणजे 12 बजे मला रिपोर्ट करना पडते आहे, बोले आप मेरे को जल्दी से पोहोचाओ. घेतलं बा सहज म्हणून त्यांच्याशी गप्पा मारल्या महिला कामगार, तर त्या हवाई सुंदर होत्या. मुझे बोले कोई वक्त का ये तकाजा नाही आहे बोले, असं तिने सांगितलं. आणि म्हणे आम्हाला म्हणे 2 तास आधी, फ्लाय होण्याच्या 2 तास आधी आम्हाला एअरपोर्टला रिपोर्टिंग करावं लागतं. दिवस नाही रात्र नाही काहीही नाही, म्हणे कुठल्या फ्लाईटला जी ड्युटी लागली त्या पर्टिक्युलर एअरलाईन्सच्या यायला ती आम्हाला पूर्ण कम्प्लीट करावी लागते.
0: बरोबर.
1: तर त्यांचं जेवण खाण्याचा वेळ पाळत नाही, ते झोपण्याचा वेळ सुद्धा त्यांना नसतो, असं त्यांच्याकडनं ते कथित झालं. सहज म्हणून असंच बोललो. बरं, पुढचा प्रश्न पुन्हा असं विचारच वाटतं मॅडम की बघा असंघटित क्षेत्रातील महिलांच्या समस्या या अधिक गंभीर मानल्या जातात. जसं आता तुम्ही सांगितलं की महिलांचा कार्यस्थळी लैंगिक छळ होतो, रात्रपाळीतील असुरक्षितता त्यांना असते, तर अशा काही गंभीर मानल्या जाणाऱ्या समस्या याबाबत आपण काय सांगू शकाल?
0: याचं उत्तर तर होय आहे, कारण असंघटित क्षेत्रामधील महिलांच्या समस्या या अधिक गंभीर असलेल्या आपल्याला दिसून येतात. तशा संघटित क्षेत्रामध्ये स्त्रिया या शिक्षित आहेत, बऱ्याच प्रमाणात त्या शिक्षित झालेल्या आहेत, तसं असंघटित क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येत नाही. त्यांना मिळणारं हे वेतन फार कमी असतं, त्याचबरोबर त्यांच्या नोकरीची सुरक्षितता त्यांना प्रदान केली जात नाही, त्यांच्या आरोग्याच्या कुठल्याही सुविधा त्यांना याच्यामध्ये दिल्या जात नाही, त्याचप्रमाणे जास्त शारीरिक श्रम त्यांना हे करावे लागतात. कारण आपण बघितलंय की असंघटित क्षेत्रामध्ये बरेच मजूर वर्ग हा बांधकामाचं काम करणारे आहे, शेतामध्ये काम करणारे आहे, घरगुती कामं करणारे आहे, त्याच्यामध्ये त्यांना शारीरिक श्रम हे जास्त लागतात. आणि बऱ्याचशा ठिकाणी त्यांना सामाजिक सुरक्षा सुद्धा दिल्या जात नाही, त्याचा सुद्धा अभाव दिसून येतो. म्हणून यांच्या समस्या या आपल्याला असंघटित कामगारांच्या समस्या या जास्त असलेल्या समाजामध्ये दिसून येतात.
1: बरं, पुढचा पूर्ण प्रश्न असा विचारूस वाटतो की बघा आता ज्या महिला ज्या ठिकाणी कार्यस्थळी काम करत आहेत, का विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये कार्य करणाऱ्या म्हणा किंवा कुठल्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या, तर अशा कोणत्या सामाजिक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते?
0: जसं की लिंगभेद आहे, म्हणजे स्त्री पुरुष लिंगभेद आताही आपल्या समाजात आपल्याला दिसून येतो. त्यानंतर वेतनातील असमानता आहे, हा मुख्य प्रश्न आपल्याला सांगावा असं वाटतो याच्यात. त्यानंतर लैंगिक क्षय, स्त्रियांचा लैंगिक क्षय हा बऱ्याच ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. आता याचं जे उदाहरण म्हणायचं असेल तर ते अशोक खरातचं जे प्रकरण आहे ते आपण याला जोडू शकतो नक्कीच. त्याच्यानंतर मानसिक ताण, आजकाल सगळ्याच कामाचा मानसिक ताण हा स्त्री कामगारांना दिसून येतो. त्याच्यानंतर अपुरी सुरक्षा आहे आणि त्याचबरोबर बाल संगोपन सुविधांचा सुद्धा अभाव आहे. कारण आता बाळ छोटं 6 महिन्यापर्यंत संघटित क्षेत्रामध्ये स्त्रियांना सुट्ट्या मिळतात, त्याच्यानंतर त्यांच्या मुलांचा सांभाळण्याचा जो प्रश्न येतो तो बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजे बाल संगोपनाच्या सुविधा आहे त्यांचा अभाव बऱ्याच ठिकाणी दिसून येतो. त्याच्यामुळे या बऱ्याचशा अशा सामाजिक ज्या समस्या आहेत त्यांना सामना करावा लागतो.

0: बरोबर आहे. कारण आजच्या तारखेला अशा वेगवेगळ्या सामाजिक समस्यांना तोंड देणे महिलांना तरी मला वाटतं जरा जडत जाते असं वाटतंय.
1: बरोबर आहे.
0: तर मॅडम आपण थोडासा आता ब्रेक घेऊया. श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण डॉक्टर अनुराधा खाडे बजाईत ज्या असोसिएट प्रोफेसर आहेत आणि त्यांची मुलाखत चालली आहे आणि आपला विषय आज आहे महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि त्यावरील उपाय. तर मॅडम आपण थोडा विरंगुळा घेऊया आणि विरंगुळामध्ये आपण आमच्या कामगार मंडळींना तुमच्या आवडीचं गीत थोडं ऐकूया आणि ते आवडीचं गीत कुठलं पण चालेल, देशभक्ती गीत, भक्ती गीत, कुठलं मराठी चित्रपटातील, हिंदी चित्रपटातील, तुम्ही तुमच्या मुखातून थोडं जर थोडं म्हणून दाखवलं तर आमच्या कामगार महिलांना नक्कीच ऐकायला आवडेल.
1: चालेल, माझं आवडीचं मराठी गाणं आहे रुपेरी.

0: आमच्या श्रोत्यांना आणि आमच्या कामगार मंडळींना तुमच्या आवडीचं गीत हे नक्कीच आवडलं असणार. तर मुलाखतीच्या पुढे जाऊया मॅडम. आता
1: हो चाल.
0: आता बघा मॅडम, महिलांनी स्वतःच्या विकासासाठी अशा बऱ्याच काही गोष्टींना एक विचार त्यांचा असतो की आपल्याला आपला विकास झाला पाहिजे, आपल्याकडे काही साहित्य घ्यायचं असतं, त्यांना वॉशिंग मशीन घ्यायची असते, टीव्ही घ्यायचा असतो, घर पण बांधायचं असतं आणि स्वतःसोबत काही बचत सुद्धा करायची असते कुटुंबासाठी, मुलांसाठी.
1: बरोबर.
0: आणि स्वतःसोबत त्यांच्या घरच्यांचं सुद्धा आरोग्य सांभाळायचं असतं. अशा वेळेस अशा महिला कामगारांनी कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे असं वाटतं तुम्हाला?
1: माझ्या मते महिलांनी शिक्षण सर्वात पहिले, तर महिला कामगार जरी असेल तरी त्यांनी शिक्षण घ्यायला पाहिजे, त्यांच्या कौशल्याचा विकास करायला पाहिजे. बऱ्याच महिलांमध्ये विविध गुण असलेले आपल्याला दिसून येतात, तर त्या कौशल्यांचा विकास त्यांनी करायला पाहिजे. त्यांच्या आरोग्याची, जे आपलं शरीर ज्याच्यावर चालतं ते आरोग्य त्यांनी सांभाळायला पाहिजे. त्याचबरोबर कुटुंबाला हातभार लावायचा आहे म्हणजे आर्थिक बचत हा एक महत्वाचा मुद्दा आहे जो महिला कामगारांनी करायला पाहिजे. त्याचबरोबर कायद्याची माहिती त्यांनी ठेवायला पाहिजे. छोटा मोठा का असेना कुठलाही गुन्हा जर त्यांच्यासोबत घडतो आहे तर त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती महिलांनी ठेवायला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास तो त्यांनी बाळगायला पाहिजे. आणि या गोष्टींना महिलांनी प्राधान्य द्यायला पाहिजे, म्हणजे स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट ज्याला आपण म्हणतो ते त्यांनी जपायला पाहिजे.
0: बरोबर आहे, कारण आजच्या तारखेला प्रत्येक व्यक्तीला, मग ते महिला असो वा पुरुष असो, आपला स्वतःचा विकास करणे हे महत्वाचं ठरतं. बरं, पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया मॅडम. तर पुढचा प्रश्न असा पुन्हा विचारसं वाटतो आहे की बघा, आता ज्या ठिकाणी महिला कामगार या कार्य करण्यासाठी कार्यस्थळी आहेत आणि अशा वेळेस काही वेगळ्या समस्या जर निर्माण झाल्या त्या कार्यालयात म्हणा, त्या कार्यस्थळी म्हणा, फॅक्टरीमध्ये म्हणा, तर अशा वेळेस महिलांनी काय केलं पाहिजे?
1: ज्या ठिकाणी महिला कामगार काम करत आहे आणि त्यांना जर कुठे दाद मागायची असेल कुठल्या गोष्टीसाठी, तर त्यांनी सर्वप्रथम आपले वरिष्ठ अधिकारी किंवा व्यवस्थापनाकडे तक्रार करायला पाहिजे. त्यानंतर महिला तक्रार निवारण समिती हे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आता स्थापन झालेली आहे, त्यांच्याकडे त्यांना दाद मागता येते. त्याचबरोबर

0: वर कामगार संघटना किंवा महिला आयोगाची सुद्धा त्यांना मदत घेता येते. आपण आता बघतो की प्रत्येक ठिकाणी कामगारांच्या संघटना तयार झालेल्या आहे, त्यांच्या मार्फत सुद्धा त्यांना मदत मिळू शकते. त्याचबरोबर पोलीस आहेत, पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करून त्यांच्याकडनंही मदत घेता येते. त्याचबरोबर कायद्याची सुद्धा मदत त्यांना घेता येते. आणि आता महत्वाचं म्हणजे महिला हेल्पलाईनचा वापर सुद्धा आपल्याला करता येतो. म्हणजे प्रत्येक महिलेसाठी आता महिला हेल्पलाईन सुरू झालेली आहे, त्यांना त्या हेल्पलाईनवर स्वतःसाठी दाद मागतात.
1: बरोबर आहे, कारण प्रत्येक ठिकाणी महिला कामगारांना असो की पुरुष कामगार असो, काहीतरी घटना घटत असतात आणि त्या घटनांना सामोरे त्यांना जावं लागतं आणि अशा वेळेस त्यांनी काय करायला पाहिजे ही पण एक महत्वाची बाब आहे. बरं, पुढचा प्रश्न असा विचार असा वाटतो की बघा, आता महिला कामगार या जर संघटितपणे आल्या आणि त्यांनी एकत्रीकरण केलं स्वतःचं, तर मला वाटते त्यांच्या समस्या या चांगल्या प्रकारे सोडवू शकतील.
0: बरोबर आहे,
1: तर अशा कोणत्या पद्धतीने आपण या समस्यांना सोडवू शकू?
0: सर्वप्रथम तर महिलांनी संघटना स्थापन करायला पाहिजे किंवा त्यांनी एकत्रित यायला पाहिजे. कुठल्याही समस्येचा सामना करण्यासाठी त्यांनी एकत्रित यायला पाहिजे, आपल्या समस्या मांडायला पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की कुठे लैंगिक छळ होतो आहे तर त्या महिला बोलत नाही, दुसऱ्यांना सांगत नाही. तर अशा ज्या समस्या आहे त्या महिलांनी एकत्रितपणे सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यांच्यामध्ये जागृती कार्यक्रम घ्यायला पाहिजे, त्यांना समजावून सांगायला पाहिजे एकमेकींना की नाही आम्ही तुझ्या सोबत आहोत, तुझ्यावर असा काही प्रसंग येतो आहे तर आपण त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी सुधारणा करू. आणि कायदेशीर मार्ग म्हणजे स्वतःहून पुढाकार घेण्यापेक्षा कायदेशीर मार्गाचा वापर केलेला कधीही चांगला असतो. आणि त्या मार्गाने जर त्यांनी न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांच्यासाठी जास्त चांगला होऊ शकतो आणि त्यांच्या समस्या पण सोडवल्या जाऊ शकतात.
1: बरोबर आहे, कारण आता कामगार जर संघटित राहिला तर त्यांची एकी राहते.
0: आपण म्हणतो ना एकीचं बळ
1: हे खूप मोठं आहे आज. आणि कुठल्याही क्षेत्रात एकीचं बळ कुठल्याही समस्यांना अगदी हमखासपणे तोंड देऊ शकतं.
0: बरोबर आहे.
1: तर मॅडम, आपला आता वेळ पण संपत आलेला आहे, पण शेवटी जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारूस वाटतो, तो म्हणजे आजच्या महिला कामगारांना, मग त्या संघटित असो की असंघटित असोत, अशा महिला कामगारांना तुम्ही असा कोणता महत्वाचा मोलाचा संदेश प्रदान करणार?
0: आपल्याकडे अशी म्हण आहे, स्त्री शक्ती हीच समाजाची खरी शक्ती आहे, त्यामुळे महिलांनी शिक्षण घ्यावं, आत्मविश्वास आणि एकजुटीच्या बळावर स्वतःचे हक्क ओळखावेत. त्यांचे जे स्वतःचे हक्क आहेत ते त्यांना मिळायलाच पाहिजे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवून स्वावलंबी आणि सक्षम जीवन जगावं, इतकंच माझं महिला कामगारांना आज सांगायचं आहे मला, की त्यांनी स्वतः एकजुटीने स्वतःच्या बळावर आपले हक्क ओळखायला पाहिजे. आणि स्वतः कुठल्याही जर त्यांच्यावर अन्याय होतो आहे तर स्वतःहून त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवायला पाहिजे.
1: बरोबर आहे, कारण आज भारतीय संविधानाने महिलांसाठी पण एवढे अधिकार दिलेले आहेत. पूर्वी जे अधिकार नव्हते ते अधिकार आज संविधानाने भारताला दिलेले आहेत.
0: बरोबर.
1: आपण जर तसा विचार केला तर पूर्वी स्त्रियांना प्रॉपर्टीचा सुद्धा अधिकार नव्हता, तो संविधानाने दिलेला आहे. व्होटिंगचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, शिक्षण सुद्धा घेण्याचा अधिकार नव्हता, पण तो भारतीय संविधानाने स्त्रियांना प्रदान करण्यात
0: आला
1: खरोखर. तर आज मॅडम तुम्ही महिला कामगारांना सामाजिक दृष्टिकोनातनं त्यांच्या समस्या आणि त्यावर उपाय याबाबतची बरीच काही माहिती तुम्ही आज आमच्या कामगार मंडळींना पुरवलेली आहे, विशेषतः महिला कामगारांना. आमच्या कामगार मंडळींतर्फे आणि स्पेशली महिला कामगारांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे सुद्धा आपले शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
0: धन्यवाद सगळ्यांना. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण कामगारांसाठी असलेला कार्यक्रम ऐकलात, कामगार सभा. या कार्यक्रमात आपण महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि उपाय या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर अनुराधा मोरेश्वर खाडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आताच आपण कामगार सभा हा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. श्रोते हो, आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही ऐकता येईल. आमची पुढील घोषणा थोड्याच वेळात.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0225415 41 29 आणि 45 15 41 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही.
2: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
3: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
3: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
2: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आप की या

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान, याविषयी एक विशेष रूपक. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चा सत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोते हो, आता तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना. सध्या राज्यात आणि देशभरात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटा येत आहेत. यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी शरीरात पुरेसे पाणी ठेवण्याची काळजी घ्यायची आहे. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेये प्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी, लेट्यूस अशा जास्त पाण्याचे प्रमाण असलेल्या भाज्या आणि फळं खा. शरीर झाकून ठेवा. सैल व हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या. आपत्कालीन मदत. जर एखाद्या व्यक्तीचे शरीराचे तापमान खूप वाढले तर तात्काळ 112 कॉल करा. सूचना संपली. सायंकाळचे 7 आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
3: लहान मुलांवर अत्याचाराच्या, लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 022 45 15 41 29 आणि 45 15 41.

0: श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
2: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार.
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11वी प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटकपक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे, त्यानुसार ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुती अंतर्गत तणाव असल्याच्या विरोधकांच्या आरोपाबद्दल विचारलं असता महायुती एकसंध असून आपण महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे असं शिंदे म्हणाले.
1: आम्ही एकच सांगतो की महायुती मजबूत आहे. आम्ही एकत्र काम करतोय. एकत्र महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे. याची पोटदुखी विरोधी पक्षाला आहे. पचनी पडत नाही त्यांच्या. म्हणून अशा प्रकारच्या दिशाभूल करणारी वक्तव्य करत असतात त्याच्यावर आम्हाला काही लक्ष द्यायचं नाही.
0: महायुतीत आरपीआयला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली. मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा, त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. त्या दूर करण्यासाठी योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल असं ते म्हणाले.
2: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनकी हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया. उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही है. इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की अनआंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. मासळी साठा संवर्धन आणि मच्छीमारांच्या जीवित तसंच वित्त रक्षणाच्या उद्देशानं राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहा.

याबाबत मत्स्य व्यवसाय विभागानं आदेश जारी केला असून येत्या 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत यांत्रिक तसंच यंत्रचालित मासेमारी नौकांना सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत मासेमारी करायला बंदी घातली आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मासेमारी नौकांवर सुधारित महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 2021 अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्व मच्छीमार बांधव नौका मालक तांडेल आणि खलाशांनी शासनाच्या आदेशाचं काटेकोर पालन करावं असं आवाहन मत्स्य व्यवसाय विभागानं केलं आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरो शायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आस कुलियते बशीर बद्र अहमद आहत आणि देवनागरी लिपीत लिहिलेल्या उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजली. भारत पाकिस्तान सिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली. मिरतमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरु केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं. 1999 मध्ये त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्री पदासाठी डी के शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू असं ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित डी के शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची होती. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठाण्यात 7,30,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केला आहे. तसंच प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या 6 जणांना अटक केली आहे. जप्त केलेल्या मालामध्ये फरसाण तूप नूडल्स ताडी शरबत यांचा समावेश आहे. तर अटक केलेल्या आरोपींकडून 4,53,344 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्यात कोकण विभागातला मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेनं येत्या 15 जून ते 20 ऑक्टोबरपर्यंत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू केलं आहे. प्रवाशांनी प्रवास सुरु करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 2026-27 या आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे. निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांची एकत्रित लांबी 1692 किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र कर्नाटक तेलंगण तमिळनाडू झारखंड बिहार उत्तर प्रदेश राजस्थान आणि हरियाणातून जातात. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर वर्धा ते बुटीबोरी आणि राष्ट्रीय महामार्ग 52 वर छत्रपती संभाजीनगर ते कोरोडी या मार्गांचा समावेश आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरु होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार त्याला जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज दरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मे पर्यंत पूर्ण कराव्यात अशी त्यांची मागणी आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 46.6 दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास.

0: विश्वास रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11वी प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जून पासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगभरात सर्वत्र.
2: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवर.

0: काय अगं ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
1: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू नको. कोण?
0: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
2: अरे यार काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
3: बाप रे कोणीतरी आहे तिथे, कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन गुरुवारी 28 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
2: मालिकेचं लेखन ऋचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू. 101 उमासदन.
4: श्रोते हो एक निवेदन. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशु पक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरं जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोका आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद.
5: मैत्रिणींनो, 31 मे रविवार काही लक्षात येतंय का? अहो 5वा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार, म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
6: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
7: बरोबर.
6: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी, आणि ते सगळ्यात सोपं आहे कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
7: अजिबात नाही.
6: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
5: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना? अहो मग त्यासाठी 31 मे ला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
4: आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण. श्रोते हो आता 7:15 वृत्त विशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, उन्हाळा म्हटला की सुट्ट्या, कैरीचं पन्ह, गारेगार सरबत आणि रसाळ आंबे आठवतात. पण सोबतीला येतो तो अंगाची लाही लाही करणारा उकाडा, डिहायड्रेशन आणि थकवा. गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वांनाच प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा आणि उष्माघातापासून स्वतःचा बचाव कसा करावा या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, ठाणे आणि उत्तर कोकणात उष्णतेची लाट सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढचे 2 ते 3 दिवस मध्य आणि ईशान्य भारतामध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. मध्य प्रदेश आणि विदर्भासाठी अतितीव्र उष्णतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. उष्णतेची तीव्र लाट येण्याची कारणं नेमकी काय आहेत आणि देशात ही परिस्थिती कधीपर्यंत राहील याविषयी मार्गदर्शन करत आहेत मुंबई हवामान विभागाच्या वैज्ञानिक डॉ सुषमा नायर आणि भारतीय हवामान खात्याच्या पश्चिम विभागाचे माजी उपमहासंचालक सुनील कांबळे.
1: विदर्भात गेल्या 17 दिवसापासून अतितीव्र उष्णतेची लाट कायम असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले जात आहे. नागपूरमध्ये सलग 10 दिवस कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. आजही चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटाचे रेड अलर्ट जारी करण्यात आला असून आणखी 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्यापासून या परिस्थितीत काहीशी सुधारणा होण्याची शक्यता असून विदर्भातील विविध भागांमध्ये मेघ गर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारी जिल्ह्यांमध्ये आज उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जना, पावसाची हलकी सरी आणि विजांच्या कडकडाटासही शक्यता वर्तवण्यात आला आहे.
2: सध्या ज्या उष्णतेच्या लाटा येतात त्या डिक्लेअर करण्यासाठी कमीत कमी 40 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापमान ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये असतं, तर 40 पेक्षा जास्त टेम्परेचर किती दिवस राहण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे हवामान खातं त्या त्या डिस्ट्रिक्ट वाईज उष्णतेच्या लाटेची घोषणा करते. आणि हे पण दिलं जातं की हे किती दिवस ही लाट चालेल आणि हे लाटांना आपल्याला काय काळजी घ्यायला हवेत आणि हे कशामुळे येतात आणि त्याच्यापासून आपल्याला संरक्षण करण्यासाठी काय काय करायला हवं ही सगळी उपयुक्त माहिती हवामान खाते वेळोवेळी ही सर्व पब्लिकसाठी माहिती देत असते. आपण बघितलं की लास्ट 10-12 वर्षापासून आपण ऐकत असू की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जे पृथ्वीचं जे सामान्य तापमान आहे ते 1.5 to 2 degree अधिक वाढ झालेला आहे. तर त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे टेम्परेचर वाढीचे जे प्रकार दिसतात तर ह्या ज्या हीट वेव्हच्या ज्या लाटा आहेत पहिल्या 1 किंवा 2 यायच्या तर आता त्याची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. आता 3-4 लाटा प्रत्येक सीझनमध्ये एप्रिल आणि मे मध्ये ह्या हीट वेव्हच्या लाटा येतात. म्हणजे टेम्परेचर साधारण 40 डिग्री पेक्षा जास्त वाढलं जातं आणि मग तिथे हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं. त्याचप्रमाणे आपण जर मुंबईला जर बघितलं तर मुंबई एक कोस्टल प्लेस असल्यामुळे ज्यावेळेस इथे 37 डिग्री पेक्षा जास्त जर तापमान असेल तर इथे मुंबईमध्ये किंवा कोस्टल रिजनला हीट वेव्ह डिक्लेअर करतात. आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 40 डिग्री पेक्षा जास्त तापमान असेल तर तिथे हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं. आणि ह्या हीट वेव्हच्या लाटा येण्याचं मुख्य कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. आपली अर्थचं टेम्परेचर मागच्या 150 वर्षांमध्ये 1.5 डिग्री सेंटीग्रेडनी वाढलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला उष्णतेच्या लाटाचा प्रभाव जास्त आढळून येत आहे. तर राज्यात हीट वेव्ह करण्यासाठी आपल्याला बघावं लागतं की कुठला प्रदेश हा प्लेन प्रदेश आहे. म्हणजे महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ आहे. तिथं जर 40 डिग्री पेक्षा तापमान जास्त राहणार असेल येणाऱ्या 3-4 दिवसासाठी तर ही हवामान खात्याला पूर्व सूचना

0: त्याची मिळते. हवामान खातं कंटिन्युअसली मॉनिटरिंग करत असताना विंड पॅटर्न प्रमाणे आपल्याला लक्षात येतं की विदर्भामध्ये पुढच्या 4-5 दिवसांमध्ये तापमान हे 40 डिग्रीपेक्षा जास्त राहणार आहे, किंवा कोकणामध्ये तापमान हे 37 डिग्रीपेक्षा जास्त राहणार आहे. तर त्याप्रमाणे त्या त्या एरियासाठी हीट वेव अलर्ट दिला जातो. आणि हे हीट वेव अलर्ट येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट, म्हणजे समजा 40 पेक्षा 2-3 डिग्री टेम्परेचर वाढणार असेल तर आपण येलो अलर्ट देतो, 5 डिग्रीनी वाढणार असेल तर ऑरेंज अलर्ट देतो, आणि खूपच 5 डिग्रीपेक्षा जास्त नॉर्मल टेम्परेचर वाढणार आहे तर आपण रेड अलर्ट देतो. आणि हे अलर्ट दिल्यानंतर आपल्याला सर्व पूर्व सूचना मिळाल्यानंतर आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. स्पेशली प्रिकॉशनसाठी आम्ही सजेस्ट करतो की 11 ते 4 दरम्यान आपण ज्या दिवशी हीट वेव्ह डिक्लेअर केलेले आहे कमीत कमी त्या दिवशी तुम्ही घर जाणं टाळावं. जर अगदीच ते टाळता येत नसेल तर भरपूर प्रिकॉशन घ्यायला हवेत, लूज सुती कपडे घालायला हवेत, पाणी प्यायला हवं, शाळेचं टायमिंग बदलायला हवेत, आणि आपल्या वयानुसार आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. ग्लोबल वॉर्मिंग होण्यासाठी त्याला जबाबदार आपणच आहोत, कारण आपण जी काही काळजी घ्यायला हवी होती, जे म्हणजे जागतिक तापमान कंट्रोल करण्यासाठी जी काही काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही. पण आता आपण सुरुवात केलेली आहे, आपण आता इलेक्ट्रिकल व्हेकल आणले, एलईडी लॅम्प आणलेले आहेत, पेट्रोलच्या ऐवजी आपण सीएनजी वापरतोय, तर ह्यामुळे भरपूर प्रमाणात टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण ऑलरेडी 1.5 डिग्रीनी तर ऑलरेडी वाढलेला आहे, त्याच्या पुढे वाढू नये म्हणून आपण भरपूर प्रयत्न करत आहोत. आणि आताच जर फक्त 1.5 डिग्रीनी वाढल्यानंतर आपल्याला आपण बघतो की किती त्रास झालेत, वेदर पॅटर्न चेंज होत आहेत, थंडर स्टॉर्म ऍक्टिव्हिटीज होत आहेत, रेन पॅटर्न चेंज होत आहेत, सीझनल पॅटर्न चेंज होत आहेत, हीट वेव्हचे जे नंबर ऑफ डेज वाढत आहेत. सध्या 1.5 डिग्री टेम्परेचर वाढायमुळे आपल्याला जाणवतं, आणि जर असंच जर वाढत गेलं तर आपल्याला जास्त हीट वेव्हच्या घटना आपल्याला सोसाव्या लागतात. एप्रिल आणि मे मध्ये आपल्याला अशा हीट वेव्हच्या घटना जास्तीत जास्त नोट केल्या जातात. आणि ज्यावेळेस मान्सून सेट व्हायला लागतो, केरळमध्ये मान्सून येतो आणि तो अडवान्स होऊन महाराष्ट्राकडे मान्सून यायला लागतो, तर मग 2-3 जून नंतर ह्याचं प्रमाण थोडं हीट वेव्हचं, ज्यावेळेस पावसाळा सुरू होण्याची शक्यता चालू होते त्यावेळेस हीट वेव्हचं प्रमाण थोडंसं कमी व्हायला लागतं. तोपर्यंत आपल्याला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ह्या घटना वारंवार आपल्याला विंड पॅटर्न जसा चेंज होईल त्याप्रमाणे हीट वेव्हच्या घटना वाढत राहतात. तर भारतीय हवामान खातं हे येणाऱ्या अडवान्समध्ये म्हणजे पुढच्या 2-3 दिवसांमध्ये कुठल्या कुठल्या ट्रिकमध्ये हीट वेव्ह येणार आहेत आणि तिथे काय प्रिकॉशन घ्यायला हवेत त्याचे सर्व सल्ला हा स्टेट गव्हर्नमेंट पण देतात, डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स पण देतात, आणि हवामान खाते पण देतात. स्पेशली ज्यावेळेस हीट वेव्ह डिक्लेअर केलेले आहे एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये, तर तिथे आपल्याला शक्यतो 11 ते 5 आपल्याला बाहेर जाण्याचं टाळायला हवं, आणि जर शक्यच नसेल बाहेर म्हणजे जायलाच आहे तर भरपूर प्रिकॉशन्स घ्यायला हवेत, म्हणजे वेळोवेळी पाणी प्यायला हवं, जरी तहान नसेल तरी पाणी प्यायला हवं, सुती कपडे वापरायला हवेत, गॉगल घालून बाहेर जायला हवं, आणि मॅक्सिमम प्रिकॉशन हे घ्यायला की आपण शेडमध्ये जास्तीत जास्त करायला हवं. तर ह्या सगळ्या प्रिकॉशन घेऊन आपण थोडंसं हीट वेव्हचा इम्पॅक्ट थोडासा कमी करू शकतो.
1: श्रोते हो, उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे देशभरासह राज्यातील नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतच आहे, पण मुंबईकर फक्त ऊन नाही तर दमट हवामानामुळे घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील भारताच्या विविध भागांमध्ये अनुभवल्या जात असलेल्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी अतिउष्णतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींबाबत सतर्क राहण्याचा सल्लाही दिला आहे. एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल अथवा डोकेदुखीने त्रस्त असेल तर तिला तात्काळ थंड आणि सावलीच्या ठिकाणी हलवून पाणी आणि ओआरएस उपलब्ध करून देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. तीव्र उष्णतेच्या काळात लहान मुलं, वृद्ध आणि घराबाहेर काम करणारे लोक विशेषत असुरक्षित असतात असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. त्यांच्यात दिसणाऱ्या धोक्याच्या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघात होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे. श्रोते हो, आला उन्हाळा तब्येत सांभाळा ही म्हण नाही तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिला जाणारा एक महत्वाचा कानमंत्र आहे. तापमान वाढीचा आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर मुख्यत्वे कसा परिणाम होतो आणि तो होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी अधिक माहिती देत आहेत डॉक्टर दिलीप भोसले.
2: उन्हाळ्यात वातावरणातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढते आणि आपल्या शरीराचे तापमान साधारणपणे 37 अंश सेल्सिअसच्या आसपास नियंत्रित ठेवले जाते, परंतु बाहेरचे तापमान खूप वाढले की शरीरातला स्वतःला थंड ठेवण्याची अधिक मेहनत करावी लागते. यासाठी शरीरातून घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर पडते. घाम येणे ही शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रक्रिया आहे, पण सतत घाम आल्यामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार जसे सोडियम पोटॅशियम

0: कमी होऊ लागतात. जर आपण वेळेवर पाणी, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा इतर द्रव पदार्थ घेतले नाहीत तर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, यालाच डिहायड्रेशन असं म्हणतात. याशिवाय अनेक लोक कामानिमित्ताने दीर्घकाळ उन्हात राहतात. बांधकाम मजूर, ट्रॅफिक पोलीस, शेतकरी, रस्त्यावरचे विक्रेते, डिलिव्हरी कर्मचारी यांना उष्णतेचा जास्त सामना करावा लागतो. अशा वेळी शरीराचे तापमान नियंत्रण बिघडू शकते आणि शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढते. ही अवस्था म्हणजे उष्माघात किंवा हीट स्ट्रोक असं म्हणतात. उष्माघात हे एक वैद्यकीय इमर्जन्सीची अवस्था आहे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तापमान वाढल्यावर आपल्या शरीरातील अनेक अवयवांवर ताण पडतो. शरीरातील थंड ठेवण्यासाठी हृदय अधिक वेगाने काम करू लागते, त्यामुळे हृदयाची गती वाढते आणि रक्तभिसरणावर परिणाम होऊ शकतो. जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा, स्नायूमध्ये गोळे येणे, मळमळ, उलट्या अशा तक्रारी सुरू होतात. काही वेळा रक्तदाब कमी होऊ शकतो. उष्णतेचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. व्यक्ती गोंधळल्यासारखे बोलू शकतो, चिडचिड होते, लक्ष केंद्रित होत नाही. गंभीर परिस्थितीत व्यक्ती बेशुद्धही पडू शकतो. तसेच सततच्या डिहायड्रेशनमुळे किडनीवर ताण येतो, लघवीचं प्रमाण कमी होते, गडद रंगाची लघवी होणे ही त्याची लक्षणं दिसू शकतात. मधुमेह, डायबिटीस, हृदयविकार, रक्तदाब, ब्लड प्रेशर, किडनीचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. उष्माघाताची सुरुवातीची लक्षणं ही अशी असतात: शरीराचं तापमान खूप वाढणे, खूप गरम वाटणे, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, खूप अशक्तपणा आणि थकवा, मळमळ किंवा उलट्या, जास्त ताण लागणे, त्वचा गरम आणि कोरडी होणे, घाम येणे कमी होणे, श्वासोच्छ्वास वेगाने होणे, हृदयाचे ठोके वाढणे, गोंधळल्यासारखे बोलणे, चालताना तोल जाणे, काही गंभीर परिस्थितीत बेशुद्ध पण पडायला होतं. अशी लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नये. त्वरित सावलीत नेऊन प्राथमिक उपचार सुरू करणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती हे उष्णतेच्या सर्वात संवेदनशील गट मानले जातात. लहान मुलांमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता पूर्ण विकसित झालेली नसते. ते खेळण्यात मग्न राहतात आणि ताण लागली तरी वेळेवर पाणी पित नाही, त्यामुळे त्यांना पटकन डिहायड्रेशन होऊ शकतो. म्हाताऱ्या लोकांमध्ये पण शरीराची प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. याशिवाय लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांना बाहेरील तापमानातील बदल सहन करण्याची क्षमता तुलनेने कमी असते, त्यामुळे उष्माघाताचा धोका त्यांच्यात अधिक होऊ शकतो. समजा उष्माघात किंवा हीट स्ट्रोक झाल्यास बिलकुल घाबरून जाऊन नाही चालत, तात्काळ त्याचं प्रथमोपचार करणं खूप महत्वाचे असते. सर्वप्रथम त्या व्यक्तीला उन्हातून सावलीत किंवा थंड जागी आणावे, घट्ट कपडे सैल करावेत, व्यक्तीला आरामदायक स्थितीत झोपवावे, शरीरावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, शक्य असल्यास पंखा किंवा थंड हवा द्यावी, शुद्धीत असल्यास ORS, पाणी, लिंबू किंवा नारळाचे पाणी द्यावे, शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. जर व्यक्ती गोंधळलेली असेल किंवा बेशुद्ध पडली असेल त्वरित जवळच्या रुग्णालयात हलवावे किंवा वैद्यकीय मदत बोलवावी. उष्माघाताकडे कधीही दुर्लक्ष करू नये, कारण वेळेवर उपचार न मिळाल्यास मेंदू, हृदय आणि किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. उन्हाळा हा आनंदाचा ऋतू असला तरी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसातून भरपूर पाणी प्या, ताण लागण्याची वाट पाहू नका, शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळात कडक उन्हात बाहेर जाणे टाळा, हलके सैल आणि सुती कपडे वापरा, बाहेर जाताना टोपी, छत्री, गॉगलचा वापर करा, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी, फळाचे रस यांचा आहारात समावेश करा, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्या, घराबाहेर काम करणाऱ्यांनी नियमित पाणी पिण्याची सवय लावावी, शरीरात अशक्तपणा, चक्कर किंवा जास्त थकवा जाणवल्यास त्वरित विश्रांती घेणं जरुरी आहे. उष्णतेची लक्षणं दुर्लक्षित करू नका. योग्य काळजी, जागरूकता आणि वेळेवर उपचार यामुळे आपण डिहायड्रेशन आणि उष्माघातासारख्या गंभीर समस्यापासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतो.
1: श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतोय, पण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शरीरातला उत्साह अजिबात कमी होऊ द्यायचा नसेल तर या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. भरपूर पाणी प्या, सुती कपडे वापरा आणि दुपारच्या कडक उन्हात विनाकारण बाहेर पडणं टाळा. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित रहा. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: नमस्कार मंडळी, नमस्कार. माझं घर माझं शेत कार्यक्रमात आपणा सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनापासून स्वागत. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 7 ज्येष्ठ, शके 1948, 28 मे 2026. मंडळी, सुरुवातीला भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे वेधशाळेकडून प्राप्त हवामानाचा अंदाज. श्रोतेहो, येत्या 24 तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. पुणे आणि परिसरात येत्या 24 तासात कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आताच आपण पुणे वेधशाळेकडून प्राप्त हवामानाचा अंदाज ऐकलात. आता ऐकूया ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याविषयी डॉक्टर समाधान सुरवसे, शास्त्रज्ञ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांनी दिलेली माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, ऊस हे भारतात मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे नगदी पीक आहे. ऊस शेतीमध्ये दिवसेंदिवस कमी होत चाललेली जमिनीची सुपीकता, अर्थात सेंद्रिय पदार्थ, त्याच पद्धतीनं सेंद्रिय कर्बाचे प्रमाण, कमी होत चाललेली जमिनीची उत्पादन क्षमता, कमी होत चाललेला साखर उतारा, त्याच पद्धतीनं असंतुलित रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशकांचा अनावश्यक अधिक प्रमाणामध्ये होणारा वापर, पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे दिवसेंदिवस खराब होत चाललेल्या जमिनी, त्याच पद्धतीनं दिवसेंदिवस वाढत चाललेला प्रति एकरी उत्पादन खर्च, कीड व रोगांचा वाढत चाललेला प्रादुर्भाव, हवामानातील विविध घटक जाणून क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर ज्ञानाचा पर्यायाने शेती व्यवस्थापनाचा अभाव ही आजच्या शाश्वत ऊस शेतीसमोरील आव्हाने आहेत. त्यामुळे ऊसाचे दर हेक्टरी उत्पादन घटत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे आधुनिक तंत्रज्ञान या समस्यावर अधिक प्रभावी उपाय देऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवी मेंदूच्या विचारशक्तीची संगणकाद्वारे निर्माण केलेली नक्कल आहे. यामध्ये मानवी ज्ञान, अनुभव, तर्कशक्ती यांचा वापर करून संगणक प्रणालीला स्वतंत्रपणे विचार करणे, शिकणे आणि कार्य करायला शिकविले जाते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा मुख्य उद्देश म्हणजे मानवी हस्तक्षेपाशिवाय कार्य करणे, त्याच पद्धतीनं बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे आणि निर्णय प्रक्रियेत अचूकता व कार्यक्षमतेत या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे वाढ होते. आता कृत्रिम बुद्धिमत्ता ऊस पिकामध्ये कशा प्रकारे काम करते किंवा कशा प्रकारे उपयोगी आहे याचा विचार जर केला तर निश्चित ऊस उत्पादनामधील अनिश्चितता कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होतो. त्याच पद्धतीनं ऊस पीक उत्पादनातील प्रति एकरी जो उत्पादन खर्च आहे तो कमी करण्यासाठी, त्याच पद्धतीनं जमिनीची सुपीकता ओळखून सेंद्रिय कर्ब किंवा जमिनीची घनता किती प्रमाणात आहे, थोडक्यात जमिनीची सुपीकता कशा प्रकारे आहे हे ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होतो. माती परीक्षण माहितीच्या आधारे अचूक खत व्यवस्थापन योजना तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होतो. त्याच पद्धतीनं पर्जन्यमानाच्या पूर्व अंदाजानुसार ऊस पिकाचे नियोजन करण्यासाठी, उत्तम ऊस बियाण्यांची निवड करण्यासाठी, ऊस पिकावरील जैविक व अजैविक ताण कमी करण्यासाठी, हवामान बदलाच्या पूर्वसूचनेनुसार पीक संरक्षणाच्या उपाययोजना करण्यासाठी, निविष्टांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, संतुलित खत मात्रा देण्यासाठी, सिंचनाच्या पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी, त्याच पद्धतीनं जमिनीची धूप, पीक फेरपालट आणि विविधीकरण, तसेच मातीतील सूक्ष्मजीवाणूंचे संवर्धन आणि सतत देखरेख करण्यासाठी या कृत्रिम बुद्धिमत्तेचा आपल्याला वापर होतो. आता ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्याने उत्पादन

तण अनिश्चितता कमी होते. म्हणजे ही जी आपली ऊस उत्पादनाची पारंपरिक पद्धत आहे ही हवामानावर अवलंबून आहे. रोग आणि कीड या पद्धतीमध्ये उशिरा समजतात. खतांचा अधिक वापर या पद्धतीमध्ये केला जातो. पाण्याचा अपव्यय जास्त प्रमाणामध्ये या पद्धतीमध्ये होतो, त्यामुळे उत्पादनामध्ये आपल्याला अनिश्चितता राहते. त्याच पद्धतीनं कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यानंतर आपल्याला अचूक हवामानाचं पूर्वानुमान मिळतो, अंदाज समजतो, वेळेवर रोग आणि कीड याची ओळख होते, त्यामुळे आपल्याला त्याचं नियंत्रण करणं सोपं जातं. शास्त्रीय पद्धतीने त्याच पद्धतीने अचूक ऊस पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार रासायनिक खतांचा वापर आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये होतो. त्याच पद्धतीनं स्मार्ट सिंचन प्रणालीचा वापर या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे झाल्यामुळे आपल्याला अंदाज आधारित जे उपाययोजना आहेत किंवा ऊस उत्पादनाचा अंदाज किती प्रमाणामध्ये आपल्याला ऊसाचं उत्पादन मिळू शकतं अशा पद्धतीनं आपल्याला नियोजन ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला करता येतं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने आपण प्रति एकरी उत्पादन खर्च कमी करण्याकडे किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपण प्रति एकरी उत्पादन खर्च कमी करू शकतो. यामध्ये स्मार्ट सिंचन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि IoT सेन्सर्स वापरून जमिनीतील आर्द्रता मोजली जाते आणि त्यानुसार फक्त आवश्यक तेवढेच पाणी दिले जाते. परिणामी 30-40% पर्यंत पाण्याची बचत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित माती परीक्षण व खत सल्ल्यामुळे अचूक आणि गरजेनुसार खते दिली जातात. यामुळे जास्त खत न वापरता उत्पादन घेता येते आणि खतांचा खर्च 20-30% पर्यंत कमी होतो. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मोबाईल ऍप्स किंवा ड्रोनच्या मदतीने पिकांवरील रोग कीड वेळेवर ओळखता येतात. लवकर नियंत्रण केल्यास औषधावरील खर्च आणि उत्पादनातील नुकसान दोन्ही कमी होतात. कीटकनाशकांचा खर्च 15-20% पर्यंत घटतो. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ड्रोन, सेन्सर्स किंवा मशीन लर्निंग सॉफ्टवेअर उसाची पक्वतेनुसार तोडणी कधी करावी हे सांगतात. यामुळे कामगारांची अकार्यक्षमता टाळता येते आणि तोडणीचा वेळ, मजुरी खर्च घटतो. कृत्रिम बुद्धिमत्ता उत्पादनाचा अंदाज लावतो. कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करून जमिनीची सुपीकता, विशेषतः सेंद्रिय कर्बाचे प्रमाण व मातीची घनता यांचे अचूक विश्लेषण करता येते. हे विश्लेषण शास्त्रीयदृष्ट्या अचूक व किफायतशीर असते आणि त्याद्वारे खतांचा अचूक वापर व शेतीची कार्यक्षमता वाढवता येते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब हे मातीच्या सुपीकतेचा मूलभूत मापक आहे. हे प्रमाण जर कमी असेल तर पीक उत्पादन घटते. सेन्सर्स, ड्रोन इमेजिंग किंवा उपग्रह माहिती गोळा करून कृत्रिम बुद्धिमत्ता हे विश्लेषण करते. विशिष्ट अल्गोरिदम मातीचा रंग, आर्द्रता आणि पर्यावरणीय घटकावरून कर्बाचे प्रमाण सांगतात. शेतकऱ्याला कळते की कुठल्या भागामध्ये सेंद्रिय कर्ब कमी आहे, तिथे सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट खत किंवा शेणखत वापरण्याचा सल्ला कृत्रिम बुद्धिमत्ता देते. मातीची घनता अधिक असेल तर मुळांची वाढ योग्य प्रमाणात होत नाही. पाणी व हवा याचे मातीतील परिमाण किंवा संतुलन व्यस्त होते, त्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. मातीच्या नमुन्यांचे IoT स्मार्ट सेन्सरद्वारे विश्लेषण करून कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल मातीची घनता व पोत सांगतो. GIS मॅपिंगद्वारे शेतातील विविध भागांचा तुलनात्मक अहवाल तयार होतो. त्यामुळे कुठे नांगरणी करणे आवश्यक आहे, कुठे सेंद्रिय कर्बाची कमतरता आहे किंवा सेंद्रिय कर्बाची सुधारणा करावी लागेल हे आपल्याला समजते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने माती परीक्षण माहितीच्या आधारे अचूक खत व्यवस्थापन योजना तयार करणे हे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. यामुळे शेतातील उत्पादन खर्च कमी होतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने माती परीक्षण माहितीच्या आधारे अचूक खत व्यवस्थापन योजना तयार करता येते. त्यामुळे शेतीतील उत्पादन वाढते, खर्च कमी होतो आणि पर्यावरणीय परिणाम कमी होतो. कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल मातीतील घटकांचे विश्लेषण करते. कोणते अन्नद्रव्य कमतरतेत आहे, कोणते अन्नद्रव्य अति आहे, मातीचा प्रकार आणि संरचनेवरून या माहितीच्या आधारे योग्य पीक निवड याबद्दल कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला अचूक माहिती देते. माती परीक्षण माहिती आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता मातीतील NPK म्हणजे नत्रस पुरत पालाश पातळीच्या आधारे अचूक खतांचे प्रमाण आपल्याला सांगते. त्याच पद्धतीनं सूक्ष्म खतांची मात्रा जसं झिंक आहे, लोह, कॉपर, बोरॉन इत्यादींची कमतरता असेल तर कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला ही खतं वापरण्याची शिफारस करते. खतांचे प्रकार त्यामध्ये युरिया असेल, DAP, MOP आहे, सेंद्रिय खत किंवा आपल्याला फवारणी कधी करायची आहे या प्रकारची माहिती आपल्याला या कृत्रिम बुद्धिमत्तेमधून मिळते. त्याच पद्धतीनं खतं देण्याची योग्य वेळ, पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार त्याच पद्धतीनं मातीची सुधारणा करण्यासाठी कोणत्या प्रकारे आपल्याला उपाय तिथं करणं गरजेचं आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या

आधारे मिळते. त्यामुळे काय होतं, कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्यामुळे आपल्याला खतामध्ये बचत होते, रासायनिक खतांवरील अनावश्यक खर्च टाळता येतो, अन्नद्रव्यांची योग्य मात्रा आपल्याला मिळते, त्याच पद्धतीनं पीक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि जमिनीचे आरोग्य अबाधित राखून पर्यावरणाचे संरक्षण करण्यास काय होते, मदत होते. पर्जन्यमानाच्या पूर्व अंदाजानुसार ऊस पिकाचे नियोजन करणे हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने अधिक शास्त्रीय, अचूक आणि धोरणात्मक पद्धतीने करता येते. हवामानाचा पूर्वानुमान, माती परीक्षण माहिती, स्थानिक भूगोल आणि जलस्रोत, ऊसाची जात व लागवड कालावधी, ऐतिहासिक पर्जन्यमान डेटा इत्यादी माहितीच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्ता ऊस पिकाचे नियोजन करण्याची शिफारस करते. कृत्रिम बुद्धिमत्ता स्थानिक हवामान, मातीचा पोत, आर्द्रता, मातीचा सामू व खतांची उपलब्धता यावर आधारित सर्वोत्तम ऊस वाण सुचवितो. कृत्रिम बुद्धिमत्ता ऊसावरील संभाव्य रोगांचा इतिहास तपासतो, त्यावर आधारित रोग प्रतिकारक वाण सुचवतो. कृत्रिम बुद्धिमत्ता ऊसाच्या विविध वाणांची उत्पादन क्षमता, रिकव्हरी रेट म्हणजेच साखरेचे प्रमाण आणि तोडणी कालावधी इत्यादी बाबत आपल्याला अचूक माहिती देतो. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून ऊस पिकावरील जैविक आणि अजैविक ताण कमी करणे हे आधुनिक शेतीतील एक महत्वाचं पाऊल आहे. यामुळे पीक निरोगी राहतं, उत्पादन टिकतं आणि योग्य वेळी शेतकऱ्याला वेळेत सल्ला मिळतो. सॅटेलाइट किंवा ड्रोन इमेज वापरून कृत्रिम बुद्धिमत्ता झाडांचा रंग किंवा पिकांचा रंग, पिका असेल तर पोषण ताण, ठराविक भागात किडे दिसले तर जैविक ताण, पानावरील तापमान वाढल्यास दुष्काळाचा ताण, मातीचा ओलावा कमी झाल्यास सिंचनाचा सल्ला यावर आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता खत, औषध व सिंचन शिफारस करतो. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून हवामान बदलाच्या पूर्व सूचनेनुसार ऊस पीक संरक्षणाच्या उपाययोजना करणे हे शाश्वत आणि उत्पादनक्षम शेतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. हवामान बदलामुळे ऊस पिकावर थेट परिणाम होतो, म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पूर्व सूचना वापरून शेतकरी वेळेआधी सज्ज होऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून निविष्ठांची ऊस शेतीमध्ये कार्यक्षमता वाढवणे म्हणजे खते, बेणे, कीडनाशके, पाणी आणि मजूर या सगळ्यांचा योग्य मोजून आणि वेळेवर वापर सुनिश्चित करता येतो. त्यामुळे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवता येते. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून संतुलित खतमात्रा देणे म्हणजे मातीतील अन्नद्रव्यांची स्थिती, पिकांची गरज, हवामान आणि शेतातील स्थिती यांच्या आधारे अचूक, योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेस खत देणे शक्य होते. यामुळे उत्पादनात वाढ होते, खर्चात बचत होते, मातीची गुणवत्ता टिकून राहते आणि पर्यावरण रक्षण होते. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून सिंचनाच्या पाण्याचा कार्यक्षम वापर करणे हे आजच्या हवामान बदलाच्या काळात अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे पाण्याची बचत होते, ऊसासारख्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पिकाचे उत्पादन वाढते आणि सिंचन व्यवस्थेचा खर्च कमी होतो. कृत्रिम बुद्धिमत्ता मातीतील ओलावा, हवामान, ऊस पिकाच्या वाढीच्या अवस्था, सिंचन पद्धत, पाण्याचा स्रोत या माहितीच्या आधारे पाण्याचा वापर करण्याची शिफारस करतो. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीमध्ये मातीतील आर्द्रता, तापमान, सामू आणि अन्नद्रव्य मोजणारे सेन्सर वापरले जातात. हे सेन्सर कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला डेटा पाठवतात. कृत्रिम बुद्धिमत्ता या डेटावर प्रक्रिया करून पाण्याची अचूक गरज ठरवितो. कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन किंवा उपग्रहाच्या प्रतिमा वापरून शेतातील कोरड्या, ओलसर किंवा रोगग्रस्त भागांचा अंदाज घेतो. फक्त गरज असलेल्या भागातच रासायनिक खत किंवा पाणी दिले जाते. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचे ऊस शेतीमध्ये फायदे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात. यामध्ये ऊस उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, कीड व रोगांचे वेळीच नियंत्रण करता येते, खर्चात मोठ्या प्रमाणामध्ये बचत होते, पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर आपल्याला करता येतो, शाश्वत शेतीस चालना मिळते, निर्णय क्षमता सुधारते किंवा वाढते, अचूकता आणि वेग सुधारतो, मानवी त्रुटी कमी होतात, त्याच पद्धतीनं स्वयंचलित प्रणालीद्वारे वेळेची मोठ्या प्रमाणामध्ये बचत होते. आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे कृत्रिम बुद्धिमत्तेमधील कार्य मोठ्या प्रमाणावर आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट महाराष्ट्रामध्ये ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढवण्यासाठी अग्रणी भूमिका बजावत आहे. संस्थेने कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासाठी विशेष समिती स्थापन केली असून शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित निर्णय प्रणाली, हवामान माहिती, पाणी व खत व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण याबाबत मार्गदर्शन देत आहे. यावर्षी जवळजवळ 5,000 शेतकऱ्यांच्या ऊस शेतावर कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प राबविला असून शेतकऱ्यांच्या प्रति हेक्टर 25,000 रुपये खर्चापैकी
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने 18,250 रुपये आणि साखर कारखाना

6,750 रुपये अनुदान देऊन या तंत्रज्ञानाचा स्वीकार वाढवण्यासाठी किंवा वाढवण्यावरती भर दिला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अंतर्गत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेने प्रतिदिवस 1,25,000 ऊस रोपे बनवले असून 3 रुपयाचे 1 डोळा ऊस रोप 2 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना याचं मोठ्या प्रमाणामध्ये वाटप केलेलं आहे. ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे ऊस शेती अधिक शास्त्रीय, अचूक व शाश्वत

0: दर्जेदार व सातत्यपूर्ण ऊस पुरवठा होतो. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढते, जमिनीचे आरोग्य सुधारते आणि साखर उद्योगाची एकूण कार्यक्षमता व शाश्वतता या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे वाढण्यास मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते. धन्यवाद.
1: ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याविषयी डॉक्टर समाधान सुरबसे, शास्त्रज्ञ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांनी दिलेली माहिती आपण ऐकली. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया गोवंशीय परजीवी रोगांचं निदान याविषयी पंकज मुसळे, वरिष्ठ संशोधन अधिकारी बायफ उरळी कांचन पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामधून आपण गोवंशीय परजीवी रोगांचं निदान याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि ही माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये पंकज मुसळे यांना आमंत्रित केलं आहे. सर हे पुण्याच्या बायफ उरळी कांचन स्थित असलेल्या संस्थेमध्ये वरिष्ठ संशोधन अधिकारी म्हणून पशु अनुवंशिक आणि प्रजनन विभागात गेल्या 10 वर्षापासून कार्यरत आहेत. सर नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
3: नमस्कार शेतकरी बांधव आणि भगिनींनो, आमचं डिपार्टमेंट मुख्यत्वे दुग्ध जनावरांच्या चांगल्या अनुवंशिक गुणांचा अभ्यास करतो. या चांगल्या गुणांचे जतन करणे, कमी वयात शास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य जनावरांची निवड करणे आणि शेतकरी बांधवांच्या सहकार्याने पशु जातींचे संरक्षण व संवर्धन करून आपल्या जैवविविधतेचे जतन करण्याचे मोलाचे कार्य आम्ही करत आहोत. त्याचप्रमाणे जनावरांमध्ये होणारे परजीवी आणि अनुवांशिक रोग ओळखणे आणि निदान कमी वेळात कसं होईल या क्षेत्रातही आम्ही काम करत आहोत.
2: तर सर आपण आजच्या आपल्या विषयाकडे वळूयात. तर आजचा जो आपला विषय आहे गोवंशीय परजीवी रोगाचं निदान, याबद्दल आपण सांगताल आम्हाला.
3: गोवंशीय जनावरांवर गायी, म्हशी, बैल होणारे परजीवी रोग त्यांच्या आरोग्याला तसेच दुग्ध उत्पादन क्षमतेला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवतात. हे रोग प्रामुख्याने गोचिड, जसे की आपण टिक्स म्हणतो, चिलटे, फ्लाईज आणि इतर सूक्ष्म परजीवी प्राण्यांमुळे पसरतात. त्यामध्ये मुख्यत्वे थायलेरिया, बबेशिया, अनाप्लाझ्मा हे रक्तातील महत्वाची परजीवी प्रजाती आहेत, जे जनावरांच्या रक्तपेशींवर आक्रमक करून ताप, अशक्तपणा, डोळ्यात पिवळसरपणा, भूक मंदावणे आणि दूध उत्पादनात लक्षणीय घट अशा गंभीर लक्षणांना कारणीभूत ठरत असतात. योग्य उपचार न मिळाल्यास या रोगांमुळे जनावरांचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्याचमुळे वेळीच आणि अचूक निदान करणे अत्यंत गरजेचे ठरते. पारंपरिक निदान पद्धतींना लागणारा वेळ आणि त्यातील अचूकतेच्या मर्यादा लक्षात घेता आण्विक म्हणजेच मॉलिक्युलर बेस्ड डीएनए पद्धती, विशेषतः मल्टिप्लेक्स पीसीआर चाचणी आजच्या घडीला अधिक उपयुक्त आणि आवश्यक ठरते. या तंत्रज्ञानाद्वारे एका चाचणीत अनेक परजीवींचे अचूक निदान काही तासांतच शक्य होते. परिणामी उपचार लवकर सुरू करता येतात आणि रोगाचा प्रसार रोखता येतो. शेतकऱ्यांनी गोठ्यातील स्वच्छतेकडे लक्ष देणे, गोचिड नियंत्रणासाठी औषधोपचार आणि कीटकनाशकांचा वापर करणे तसेच वेळेवरती लसीकरण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. आज अनेक पशुवैद्यकीय प्रयोगशाळा आणि संशोधन संस्था शेतकऱ्यांसाठी या आधुनिक तपासण्या उपलब्ध करून देत आहे. ही होती छोटीशी पार्श्वभूमी.
2: तर सर आता आपण जे सांगितलं की हे जे मशीनमध्ये, गायींमध्ये आणि बैलांमध्ये हे रोग दिसतात, तर याचं आपण वेळीच त्यांना होणारी जी काही त्यांची लक्षणं आहेत ती ओळखून उपचार जर वेळेवर केले तर आपण या रोगाला सुरुवातीमध्येच अटकाव हा करू शकतो. तर आता आपण सांगितलंच की आपण नियंत्रण कशा पद्धतीने करू शकतो आणि त्याचं व्यवस्थापन हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, याबद्दल आपण सांगताल.
3: रोग नियंत्रण आणि व्यवस्थापनामध्ये जसं की आपण थायलेरियोसिस, जो की थायलेरिया ह्या परजीवीमुळे होत असतो, याच्या नियंत्रणासाठी लसीकरण आणि कीटक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तसेच योग्य निदान पद्धती आणि उपचार घेतल्यास पशुधनांचे संरक्षण शक्य आहे. शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या गोष्टी जसं की लसीकरण, लहान वासरांचे थायलेरियोसिस विरोधात लसीकरण करणं गरजेचं आहे. तसेच कीटक व्यवस्थापन, गोठ्यात स्वच्छता ठेवून काटक्या व माशांचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो. आणि वेळेत निदान, जर प्राणी अशक्त दिसत असेल तर त्वरित पशुवैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा असं मी सांगू इच्छितो.
2: सर आता परंपरागत निदान पद्धती होत्या आणि आता मल्टिप्लेक्स डायग्नोस्टिक पद्धतीमधील फरक आणि ती कशा पद्धतीने उपयोगी पडते?
3: परंपरागत निदान पद्धती जसे की रक्त चाचणी आणि मायक्रोस्कोपी यांना वेळ लागतो आणि अचूकता कमी असते. याच्या तुलनेमध्ये आण्विक मॉलिक्युलर बेस्ड डीएनए निदान पद्धती, विशेषतः मल्टिप्लेक्स पीसीआर चाचणी अधिक वेगवान आणि अचूक आहे. मल्टीप्लेक्स डायग्नॉस्टिक पद्धती

0: म्हणजे काय, एकाच वेळी अनेक परजीवी रोगांची तपासणी होऊ शकते. आधीच्या पद्धतींमध्ये प्रत्येक रोगासाठी वेगळी तपासणी करावी लागायची, त्यामुळे वेळ आणि खर्च दोघेही जास्त होता. पण मल्टिप्लेक्स पद्धतीने एका तपासणीमध्ये 2 ते 3 किंवा त्याहून जास्त परजीवी ओळखता येतात, त्यामुळे वेळेवरती निदान होऊन उपचार लवकर देता येतात. उदाहरण बघता, एखाद्या गोवंशी प्राण्याला जर ताप, अशक्तपणा आणि भूक मंदावणे यासारखी लक्षणे दिसत असतील तर सामान्य निदान प्रक्रियेमध्ये वेळ लागतो, परंतु मल्टिप्लेक्स पीसीआर चाचणीद्वारे काही तासांतच या सर्व परजीवींचे अचूक निदान करता येते. यामुळे वेळेत उपचार घेऊन प्राण्यांचे प्राण वाचवता येतात.
1: म्हणजे सर, आपण म्हणू शकतो की मल्टिप्लेक्स डायग्नोस्टिक्स पद्धत जी आहे ही शेतकऱ्यांसाठी किंवा पशुपालकांसाठी खूप उपयुक्त अशी ही प्रणाली आहे. सर, आता आण्विक साधनं म्हणजे नेमकी कोणती आणि त्याचा फायदा काय आहे?
0: आण्विक साधनं म्हणजे डीएनए किंवा अनुवंशिक तपासण्या करायची साधनं. उदाहरणार्थ पीसीआर तंत्र, ज्यालाच आपण पॉलिमरेज चेन रिएक्शन असं म्हणत असतो, यामध्ये परजीवींच्या डीएनएची तपासणी केली जाते. ही पद्धत खूपच अचूक आहे. अगदी कमी प्रमाणात परजीवी असले तरी ते ओळखले जातात, यामुळे रोग लवकर कळतो आणि उपचार त्वरित सुरू करता येतात.
1: तर मग आता शेतकऱ्यांनी या रोगाबाबत कशी काळजी घ्यावी?
0: शेतकऱ्यांनी जनावरांवर नियमितपणे औषध फवारणी, उदाहरणार्थ अँटीटीक उपचार, स्वच्छता आणि गोठा स्वच्छ ठेवणं आणि जनावरांमध्ये कमकुवतपणा दिसताच ताबडतोब पशुवैद्यकांची मदत घेणं आवश्यक आहे. जर ताप, थकवा, डोळे पिवळे होणं किंवा दूध कमी होणं दिसलं तर लगेच निदान करून उपचार घ्यावेत.
1: सर, मग आता शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना या आधुनिक निदान पद्धती कुठे उपलब्ध होतील?
0: जसं की ह्या पद्धती ज्या आहेत, ह्या आज अनेक कृषी विद्यापीठं, पशुवैद्यकीय रुग्णालय, संशोधन संस्था, तसेच आमची संस्था बायफ विकास संशोधन संस्था, रुळी कांचन येथील प्राणी रोग निदान प्रयोगशाळा अशा आण्विक तपासण्या करण्यासाठी समर्पक आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या भागातील पशुवैद्यकांशी संपर्क साधावा आणि त्यांच्याकडून या चाचण्यांची माहिती घ्यावी. अनेक राज्य शासन योजनांमधूनही यासाठी मदत दिली जात आहे.
1: सर, आता औषध प्रतिकारक शक्ती म्हणजे काय आणि ते गंभीर का आहे?
0: औषध प्रतिकार शक्ती हा सध्याचा खूप महत्वाचा विषय आहे, ज्याला आपण शास्त्रीय भाषेत ड्रग रेझिस्टन्स असं म्हणतो. ही परजीवींची अशी क्षमता आहे की ज्यामुळे ते सामान्यत दिल्या जाणाऱ्या औषधांच्या परिणामांना प्रतिसाद देत नाहीत. अनेकदा जनावरांना योग्य प्रमाणात औषध न देणे, उपचाराचा कोर्स अपुरा ठेवणे किंवा एकाच प्रकारची औषधं वारंवार वापरणे यामुळे परजीवींच्या जनुकांमध्ये हळूहळू बदल होतो आणि त्यांना त्या औषधाचा प्रतिकार करण्याची क्षमता मिळते. परिणामी पारंपरिक औषधे निष्फळ ठरतात आणि रोग नियंत्रण अधिक अवघड होते. ही परिस्थिती केवळ जनावरांच्या आरोग्यासाठीच नव्हे तर संपूर्ण पशुधन व्यवस्थापनासाठी धोकादायक ठरू शकतो.
1: सर, आता औषध प्रतिकार शक्तीमुळे निर्माण होणाऱ्या नेमक्या अडचणी कोणत्या आहेत?
0: औषध प्रतिकार शक्तीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींमध्ये एकदा रोगाचा प्रादुर्भाव झाला की त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत कठीण होते. रोग नियंत्रणासाठी अधिक प्रमाणात आणि महागडी औषधे वापरण्याची गरज भासते, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक बोजा वाढत असतो. शिवाय रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास प्राण्यांच्या मृत्यूचाही धोका संभवतो. उदाहरणार्थ थायलेरिया आणि बबिशा सारखी परजीवी अतिवापरामुळे इमायडोकार्ब आणि ऑक्सिटेट्रासायक्लिन यासारख्या औषध प्रतिकार शक्ती दिसून येत आहे. त्यामुळे जनावरांना वेळेत अचूक निदान करूनच उपचार देणे अत्यंत आवश्यक आहे. या व्यतिरिक्त बुप्रोकॉन नावाचा एक ड्रग आहे, ज्यामध्ये पण औषध प्रतिकार शक्ती सध्या वाढत दिसत आहे.
1: सर, आता जेव्हा आपण औषध प्रतिकार शक्ती वापरतो मग त्याचे जे परिणाम आहेत किंवा त्याचं समाधान आपण कशा पद्धतीनं मिळवू शकतो?
0: औषध प्रतिकार शक्ती समाधानासाठी आण्विक निदान आणि प्रभावी व्यवस्थापनाची गरज, औषध प्रतिकार शक्तीच्या वाढत्या समस्येवर उपाय म्हणून आण्विक साधने, पीसीआर, मल्टिप्लेक्स पीसीआर, त्वरित आणि अचूक निदान करणे आवश्यक आहे. या पद्धतींनी परजीवींच्या उपस्थितीबरोबरच कधीकधी औषध प्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या जनुकांचाही शोध घेता येतो. अशा निदानामुळे योग्य औषध निवडणं आणि योग्य डोस निश्चित करणं शक्य होतं. शेतकऱ्यांनी प्राण्यांचे उपचार नेहमी पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावेत, औषधांचा संपूर्ण कोर्स पूर्ण करावा आणि औषधे बदलताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, जेणेकरून औषध प्रतिकार शक्ती रोखता येईल. यासोबतच गोठ्यात स्वच्छता राखणे, गोचर नियंत्रणासाठी रोटेशनल औषधोपचार पद्धती वापरणे आणि वेळेवर लसीकरण करणे हे देखील महत्वाचे ठरते.
1: सर, आता आपण सांगितल्या ज्या काही आधुनिक तपासण्या आहेत त्या आपल्या पशुपालकांना कुठे करता येतील?
0: जसं की मी नमूद केलं, आमची संस्था बायफ विकास संशोधन संस्था, जी की उरुळे कांचन येथे स्थायित आहे, तिथे प्राणी रोग प्रयोगशाला आहेत, तिथे आपण देऊ शकतो. कृषी विद्यापीठ आहेत, पशुवैद्यकीय महाविद्यालय आहेत, रुग्णालय आहेत, राज्य शासनाच्या योजना अंतर्गत

0: काही ठिकाणी सवलती तपासण्या सुद्धा उपलब्ध आहेत.
1: सर, शेवटी कार्यक्रमाच्या पशुपालकांना काय संदेश देताल?
0: परजीवी रोगांचे वेळीच निदान आणि योग्य उपचार होणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी मल्टीप्लेक्स आण्विक निदान पद्धती, जी की मॉलिक्युलर बेस्ड डीएनए पद्धत आहे, आणि ड्रग रेझिस्टन्स प्रकरणांवरील नवीन संशोधन समजून घेणे आवश्यक आहे. गोवंशाचं आरोग्य चांगलं असेल तरच उत्पादन चांगलं होईल. परजीवी रोग टाळण्यासाठी स्वच्छता, वेळेवर औषधोपचार आणि आधुनिक निदान पद्धतींचा वापर करणं खूप गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, जनावरांची लक्षणं दिसतात त्वरित तपासणी करून उपचार करावेत. ही माहिती नक्कीच तुम्हा सर्वांसाठी उपयुक्त असेल. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या पशुवैद्यकीयांचा सल्ला नक्की घ्यावा.
1: तर शेतकरी बंधूंनो, सरांनी खूपच छान पद्धतीनं आज आपल्याला गोवंशीय परजीवी रोगांचं निदान आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि वेळेवर त्याचं जर निदान झालं तर आपण आपल्या पशुधनाचं आरोग्य हे चांगल्या पद्धतीने जपू शकतो आणि आपल्याला त्या मार्गाने उत्पन्नाचं जे स्रोत आहे ते पण चांगलं राहणार आहे. तर सर, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या शेतकरी बंधूंना खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी पुणे आकाशवाणी केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोतेहो, गोवंशीय परजीवी रोगाचं निदान याविषयी पंकज मुसळे, वरिष्ठ संशोधन अधिकारी बायफ उरळी कांचन पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. आता कृषीवाणीमध्ये ऐकूया फळ आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगातील संधी याविषयीची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भारत हा फळं आणि भाजीपाला उत्पादनात अग्रगण्य देशापैकी एक मानला जातो. देशातील विविध हवामान विभाग आणि जमिनीचा प्रकार यामुळे मोठ्या प्रमाणात फळं आणि भाजीपाला पिकांचं उत्पादन घेतलं जातं. मात्र उत्पादन वाढत असतानाच त्याच्या साठवणुकीची, वाहतुकीची आणि बाजारपेठेची समस्या अधिक गंभीर होत आहे. आजही देशात मोठ्या प्रमाणात फळं आणि भाजीपाला बाजारात पोहोचण्यापूर्वीच खराब होतात. या नासाडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत फळं आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगामुळे ही नासाडी टाळणं शक्य होतं. बदलती जीवनशैली, आरोग्यदायी अन्नाची वाढती मागणी, ऑनलाईन विक्री व्यवस्था, निर्यातीतील संधी आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे या उद्योगाचं महत्व झपाट्यानं वाढत आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक, महिला, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसंच नवउद्योजकांसाठी मोठ्या संधी निर्माण होत आहेत. फळं आणि भाज्या या पोषण मूल्यांनी समृद्ध असल्या तरी त्यांचा साठवणूक कालावधी अत्यंत कमी असतो. तोडणीनंतर योग्य हाताळणी न झाल्यास ते उत्पादन लवकर खराब होण्याची शक्यता असते. प्रक्रिया उद्योगामुळे या समस्येवर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. उत्पादित शेतीमालावर प्रक्रिया करून त्यापासून विविध मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती करता येते. त्यांचे जॅम, जेली, सॉस, पल्प पावडर, लोणची, वाळवलेली उत्पादनं किंवा फ्रोझन उत्पादनामध्ये रुपांतर केल्यास त्याचा साठवण कालावधी वाढतो. मूल्यवर्धित उत्पादनं वर्षभर साठविता येतात, त्यामुळे अशा उत्पादनांना बाजारात मागणीही चांगली असते. आज रेडी टू कुक, रेडी टू ईट या उत्पादनांची मागणी वाढती आहे. चिरलेल्या भाज्या, फ्रोझन स्वीट कॉर्न, फळांचं मिश्रण, इन्स्टंट सूप मिक्स किंवा हेल्दी स्नॅक्स यासारखी उत्पादनं ग्राहकांना वेळ वाचवणारी आणि सोयीस्कर वाटतात. त्यामुळे अशा मूल्यवर्धित उत्पादनाची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री केल्यास आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतं. आधुनिक अन्न प्रक्रिया उद्योग विविध तंत्रज्ञानावर आधारित आहे. या तंत्रज्ञानामुळे उत्पादन सुरक्षित, टिकाऊ आणि बाजारपेठेसाठी अधिक उपयुक्त बनतं. सुकवणं किंवा डिहायड्रेशन याविषयी जाणून घेऊयात. ही पारंपरिक आणि प्रभावी प्रक्रिया पद्धती मानली जाते. यामध्ये शेतमाल उत्पादनातील आर्द्रता कमी करण्यासाठी सूर्यप्रकाश, हॉट एअर ड्रायर, स्प्रे ड्राईंग आणि फ्रीज ड्राईंग या पद्धतीचा वापर केला जातो. त्यामुळे त्यात सूक्ष्मजीवांची होणारी वाढ रोखली जाते आणि उत्पादन अधिक काळ साठवणं शक्य होतं. या पद्धतीचा वापर कांदा पावडर, टोमॅटो पावडर, सुकवलेल्या भाज्या, फळांचे चिप्स आणि सूप मिक्स तयार करण्यासाठी होतो. पुढची पद्धत आहे कॅनिंग आणि बॉटलिंग. फळं किंवा भाज्यांचं निर्जंतुकीकरण करून हवाबंद डब्यात किंवा बाटलीत साठवणूक केली जाते. यामध्ये ब्लाचिंग, सिरप किंवा ब्राईन भरणं किंवा थर्मल प्रोसेसिंग हे महत्वाचे टप्पे असतात. काही पदार्थांमध्ये साखरेचा पाक किंवा मिठाचं पाणी वापरलं जातं, त्यामुळे उत्पादन जास्त काळ टिकतं. जॅम, जेली, स्कॉश, टोमॅटो सॉस, प्युरी, फळांचे कॅन यासारखी उत्पादनं या पद्धतीनं तयार केली जातात. योग्य प्रकारे प्रक्रिया आणि पॅकिंग केल्यास ही उत्पादनं अनेक महिने सुरक्षित राहतात आणि त्यांची चव आणि

0: गुणवत्ता टिकून राहते. पुढचं तंत्रज्ञान फ्रीझिंग. या पद्धतीमध्ये फळं आणि भाज्या अतिशय कमी तापमानात गोठवून ठेवल्या जातात, त्यामुळे त्या लवकर खराब होत नाहीत. गोठवल्यामुळे जंतूंची वाढ कमी होते आणि उत्पादन ताजं राहतं. बाजारात फ्रोझन मटर, स्वीट कॉर्न, कापलेल्या भाज्या, स्ट्रॉबेरी, मिक्स फ्रुट्स यासारख्या उत्पादनांना मोठी मागणी आहे. या तंत्रामुळे उत्पादनाचा रंग, चव आणि पोषण मूल्य बऱ्याच प्रमाणात टिकून राहतं. तसंच ग्राहकांना वर्षभर हंगामी फळं आणि भाज्या वापरता येतात. यामध्ये क्विक फ्रीझिंग, ब्लास्ट फ्रीझिंग आणि इंडिव्हिज्युअल क्विक फ्रीझिंग यासारख्या आधुनिक गोठवण तंत्राचा वापर केला जात आहे. या पद्धतीमध्ये फळं किंवा भाज्या अतिशय कमी तापमानात पटकन गोठवल्या जातात. महिला बचत गटांसाठी हा उद्योग विशेष महत्वाचा मानला जातो. लोणची, मुरंबा, मसाले मिश्रण, सुकवलेल्या भाज्या किंवा स्नॅक्स तयार करून महिलांना घरबसल्या उत्पादनाचं साधन तयार होतं. यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करतात.
1: कृषीवाणीमध्ये आताच आपण फळ आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगातील संधी याविषयीची माहिती ऐकली. श्रोतेहो, आता ऐकूया कृषी पणन मंडळ पुणे यांच्याकडून प्राप्त बाजार समितीतील कृषी मालाचे दैनंदिन घाऊक बाजारभाव. निराळा उल्लेख नसल्यास हे बाजारभाव प्रति क्विंटलचे आणि कमाल ते किमान असे आहेत. बाजरी महिको आवक 526 क्विंटल 3400 ते 3700, सरासरी दर 3550. गहू शरबती आवक 449 क्विंटल 4200 ते 6500, सरासरी दर 5250. ज्वारी मालदांडी आवक 709 क्विंटल 5400 ते 6400, सरासरी दर 5900. मका लाल आवक 2 क्विंटल 2700 ते 2900, सरासरी दर 2800. मूग हिरवा आवक 44 क्विंटल 9100 ते 9500, सरासरी दर 9300. आताच आपण कृषी पणन मंडळ पुणे यांच्याकडून प्राप्त बाजार समितीतील कृषी मालाचे बाजारभाव ऐकलेत. याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण.
1: श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आता थोड्याच वेळात म्हणजे 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा। डीके शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस। फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत। आणि प्रसिद्ध

0: शायर बशीर बद्र यांचं निधन. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. त्या दूर करण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिली. ते नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निश्चित निरसन केलं जाईल असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश परीक्षे प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी अभ्यासक्रमात व्यापक सुधारणा करण्याच्या उद्देशानं आज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत एआय अभ्यासक्रम कृती दलाबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधलं सहकार्य अधिक दृढ करणं आणि एआय संबंधी शिक्षणाला भविष्यातल्या तांत्रिक गरजांशी जुळवून घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. तांदूळ उत्पादनात चीनला मागं टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37,60,00,000 टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्रीपदासाठी डी के शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती, मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू असं ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित डी के शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली, तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे आणि त्यानुसारच ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुतीत आरपीआयला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली, मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा, त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले.
2: आम्ही इथे आत्मदर्शन करतो आहोत की आम्ही सुद्धा त्याला 50% जबाबदार आहोत, कारण आमच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेची

0: तयारी केली पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद महापालिका नगरपालिकेची तयारी केली पाहिजे. हे पॉलिटिकल पक्ष आमचा उभारणार नाहीये. देवेंद्रजीने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जेवढं आमचा महामंडळ होती आणि एक एमएलसी आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे.
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचं संसदेतलं वर्तन महिलांप्रती अपमानास्पद असल्याची तक्रार तृणमूलच्याच खासदार काकोली घोष दास्तीदार यांनी केली आहे. बॅनर्जी यांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन दूषित असून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी काकोली यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली आहे. गडचिरोली तसंच छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत आज गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती जंगलात नक्षलवाद्यांनी सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. यावेळी पोलिसांनी अनेक बंदुका स्फोटकं आणि ते तयार करण्याचं साहित्य ताब्यात घेतलं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी चौकशी दरम्यान या कारखान्याबद्दल माहिती दिली होती. गेल्या आठवड्यात भामरागड तालुक्यातल्या बिनागुंडाजवळच्या जंगलातला असाच एक शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. कुस्तीपटू विनेश फोगट हिला यंदाच्या आशियाई खेळांसाठीच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला भारतीय कुस्ती महासंघानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मातृत्वाच्या रजेनंतर पुनरागमन करणाऱ्या विनेशला महासंघानं निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिल्यानं तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मातृत्वाला कोणत्याही प्रकारे व्यावसायिक अडथळा किंवा एखाद्या खेळाडूला प्रतिकूल वागणूक देण्याचं कारण मानलं जाऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट करून विनेशीला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली होती. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर याला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. अर्जेंटिनाच्या हुआन मॅन्युअल सेरुंदोला याची सिनरवर 3-6, 2-6, 7-5, 6-1, 6-1 अशी मात केली. पहिले दोन सेट्स हरल्यानंतरही दमदार पुनरागमन करत सेरुंदोलो यानं सामना जिंकला. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या सामन्यातून व्हिनस विल्यम्स आणि हेली बॅप्टिस्ट यांना कोणतंही कारण न देता माघार घेतली आहे. आज त्यांनी त्याची घोषणा केली. त्यामुळे या जोडीच्या जागेवर अमेरिकेची युडिस चोंग आणि ओरोनिका रेजवेक ही जोडी खेळणार आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरो शायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आज कुलियते बशीर बद्र अहमद आहट आणि देवनागरी लिपीत लिहिलेल्या उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजले. दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो, हा भारत पाकिस्तान सिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली होती. मेरठमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं होतं. 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला. तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. डीके शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण. श्रोतो, 8:15 झाली आहेत आणि वेळ आहे एक कलाकार या कार्यक्रमाची.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम

नमस्कार श्रोते हो, आजच्या एक कलाकार कार्यक्रमात सर्व रसिकांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज पंडित दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांचा जन्मदिवस आणि त्यांना अभिवादन करून आजच्या एक कलाकार कार्यक्रमामध्ये ऐकूया त्यांची काही गीतं आणि बोलूया त्यांच्याविषयी. श्रोते हो, प्रसिद्ध गायक विष्णू दिगंबर पलुस्कर आणि रमाबाई या दाम्पत्याच्या पोटी 28 मे 1921 दत्तात्रय पलुस्करांचा जन्म झाला. पण ते 10 वर्षाचे असतानाच पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर गेले. पंडित दत्तात्रय सुरुवातीला वडिलांकडून संगीताचे धडे गिरवत होते, पण वडिलांच्या निधनानं त्यानंतर वडिलांचे स्नेही बी पटवर्धन, पंडित जवाहरलाल, विनायकराव पटवर्धन, नारायण व्यास अशा थोर व्यक्तींकडून पंडित दत्तात्रयांना मार्गदर्शन होत राहिलं. वडिलांनंतर तेच दत्तात्रय पलुस्करांचे गुरु बनले.

श्रद्धेहो, संगीताचा श्रीमंत वारसा असलेलं ग्वाल्हेरचं गांधर्व महाविद्यालय आणि या महाविद्यालयातूनच संगीताच्या अमर्याद विश्वात त्यांचं पदार्पण झालं.

या विश्वात पंडित दत्तात्रय पलुसकरांनी प्रवेश केला. मुळात त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीची सुरुवातच ग्वाल्हेर घराण्यात झाली. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची संगीत प्रवीण ही सर्वोच्च परीक्षा ते उत्तीर्ण झाले. मंडळी, अनेक थोर गायकांच्या मार्गदर्शनात तयार झालेले डी व्ही पलुसकर, पंडित दत्तात्रय पलुसकर म्हणजेच बापूराव.

पंडित दत्तात्रय पलुस्कर म्हणा, बापूराव पलुस्कर म्हणा किंवा पंडित डी व्ही पलुस्कर म्हणा, त्यांना गायकांचं मुकुटमणी मानलं जातं. अत्यंत कमी वेळामध्ये, कमी अवधीमध्ये एखादा राग अतिशय उत्कृष्टपणे सादर करण्याचं विलक्षण कौशल्य त्यांच्या ठिकाणी होतं. तो राग, त्यातल्या खुब्या, त्यातले बारकावे अतिशय कमी वेळात खूप उत्तम प्रकारे ते लोकांसमोर सादर करत, आणि त्यांचं हेच कौशल्य लोकांना पसंत पडत असे.

0: श्रोताओ, डीव्ही पलुस्करांनी पुणे, नाशिक, कुरुंदवाड, कलकत्ता, लखनऊ, बनारस, पतियाळा, जालंधर, अमृतसर, भारतभरातील अशा अनेक शहरांमध्ये शास्त्रीय संगीताचं कार्यक्रम केले. अखिल भारतीय गांधर्व मंडळाची संगीत प्रवीण ही सर्वोच्च पदवी मिळवणारे, या महाविद्यालयामध्ये अध्यापन करणारे श्रेष्ठ गायक म्हणजे डीव्ही. आपल्या स्वतंत्र प्रतिभेनं पंडित डीव्ही पलुस्करांनी स्वतःची गायनशैली निर्माण केली. त्यांची आणखी ही गीतं ऐकूया काही क्षणात.
1: श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे। माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे। श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे। याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका। आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात। लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन।
1: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे आणि श्रोते हो, आपण ऐकताय कार्यक्रम एक कलाकार। आजच्या कार्यक्रमात आपण ऐकतो आहोत पंडित डी व्ही पलुस्कर यांच्याविषयी। आपल्या स्वतंत्र प्रतिभेनं, जसं पंडित दत्तात्रय पलुस्करांनी स्वतःची स्वतंत्र अशी गायनशैली निर्माण केली, तसंच निकोप निर्मळ आणि सुरेल आवाज, सुंदर सुरेल आलापीयुक्त सादरीकरण, रागाची वेगळीच आकर्षक मांडणी, सुरांचा आर्त प्रवाहीपणा, रागांचं शुद्ध स्वरूप, भावपूर्ण प्रकटीकरण, स्वच्छ जलद वजनदार तानांच्या लढी, या वैशिष्ट्यांमुळे त्यांचं गायन कमालीचं रंजक आणि अनुभूतीपूर्ण होत असे। ऐकूया हे गीत।

श्रद्धेहो त्यांच्या गायनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका निघाल्या. त्यात तिलक कामोद, गौड मल्हार, गौड सारंग, नंद, ललत, श्री अशा प्रसिद्ध रागांबरोबरच अनेक भजन गायनातही त्यांचा ठसा त्यांनी उमटवला. बैजू मावरामधलं उस्ताद आमिर खा यांच्याबरोबरची देशी रागातील आज गावत मन मेरो हे जुगलबंदी गाऊन त्यांनी कमाल केली. श्रोते हो ऐकूया हीच बैजू बावरामधली जुगलबंदी.

मंडळी साधारण 34 वर्षाचं अल्पायुष्य. या अल्पायुष्यात सुरांबरोबर जगलेले पंडित दत्तात्रय पलुस्कर, डी व्ही पलुस्कर, त्यांनी अनेक उत्तम शिष्य निर्माण केले. पण त्यांची ध्वनिमुद्रिकांमधली श्रीराग ही शेवटची ध्वनिमुद्रिका ठरली आणि

नंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांनी जगाचा निरोप घेतला, पण त्यांच्या स्वरांनी त्यांना आजही आपल्या मनांमध्ये जिवंत ठेवलं आहे. गायकांचे मुकुटमणी ठरलेले पंडित डी व्ही पलुस्कर, दत्तात्रय विष्णू पलुस्कर, त्यांच्या स्मृतींना अभिवादन. ऐकूया हे गीत.

0: श्रोतेहो पंडित डी व्ही पलुसकरांना विनम्र अभिवादन करून एक कलाकार कार्यक्रमातून मी श्रद्धा आपला निरोप घेते. नमस्कार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे 8:45 मिनिटांनी समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगभरात सर्वत्र. श्रोते हो, 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

आशा भोसले यांच्या स्वरात राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली गुलजार यांची रचना आपण ऐकलीत. चित्रपट इजाजत यानंतर ऐकूया कलाकार या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत. संगीत कल्याणजी आनंदजी यांचं.

कलाकार या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं, आता ऐकूया सदमा या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत. संगीत इलायराजा यांचं आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आपण आनंद घेत आहात हिंदी चित्रपट संगीताच्या चा आकाशवाणी पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया मासूम चित्रपटातील अनूप घोषाल यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत.

शतहो सिलसिला या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि अमिताभ बच्चन यांच्या स्वरात जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत शिवहरी यांचं होतं. शतहो या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आपण आनंद घेत आहात आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रसारणाचा. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगभरात सर्वत्र. श्रोतेहो 10:30 झाली आहेत. आता ऐकूया नादब्रह्म यामध्ये शौनक अभिषेकी यांचं शास्त्रीय गायन. राग प्रताप वराळी, तबल्याची साथ माधव मोडक यांची, हार्मोनियमची साथ उदय कुलकर्णी यांची.

0: श्रोते हो, नादब्रह्म कार्यक्रमात आत्ताच आपण शौनक अभिषेकी यांचं शास्त्रीय गायन ऐकलत, राग प्रताप राळी, तबल्याची साथ होती माधव मोडक यांची आणि हार्मोनियम उदय कुलकर्णी. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण.
1: काय काय अगं, ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
2: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू नको. अगं कोण?
1: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
3: अरे यार, काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
4: बाप रे, कोणीतरी आहे तिथे, कोण आहे? यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन गुरुवारी 28 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
5: मालिकेचं लेखन ऋचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू. 101 उमासदन.
0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 KHz वर. श्रोते हो, आता 11 वाजता हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.